एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 5:57 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचं आजचं प्रसारण आता सुरू करतो आहोत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 23 श्रावण 1948 म्हणजेच 14 ऑगस्ट 2026.

आशा भोसले यांच्या आवाजामध्ये पी सावळाराम यांनी लिहिलेली ही भूपाळी आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात अमृत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता किशोरी आमोणकर यांच्या आवाजात संत ज्ञानेश्वरांचा अभंग ऐकूया.

किशोरी दामोणकर यांच्या आवाजामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता उषा मंगेशकर यांच्या आवाजात विष्णुदासांची रचना ऐकूया.

उषा मंगेशकर यांच्या आवाजात विष्णुदासांची ही रचना आपण ऐकलेत. आपण ऐकता आहात अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. कार्यक्रमात आता प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात राम मोरे यांची रचना.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली राम मोरे यांची ही रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात अमृतधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांच्या आवाजात नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेली हिंदी भजन रचना.

लता मंगेशकर आणि भीमसेन जोशी यांच्या आवाजात नरेंद्र शर्मा यांचीही हिंदी वैरचना आपण ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी गोविंद पोवळे आणि सीमा चंद्रगुप्त यांच्या आवाजात देशभक्त रचना.

गोविंद पोवळे आणि सीमा चंद्रगुप्त यांच्या आवाजात देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. याबरोबरच अमृतधारा हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ऍप वरती. श्रोते हो, जाणून घेऊया आमच्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. आज संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आपण ऐकू शकाल आणि रात्री 9:30 या संदेशाचा मराठी अनुवाद. या रूपरेषेनंतर लगेचच कृषी वार्ता, यामध्ये झेंडू लागवड याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत फिचर म्हणजे काय याविषयी तज्ज्ञ डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या अंतर्गत पर्यावरणात होणारे प्रतिकूल बदल याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. सादर करते सदानंद कांबळी. 7:00 ऐसी अक्षरे रसिके यामध्ये श्रेया जोशी यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल शक्ती. दरम्यान 6:55 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल.

0: 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेध आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 6 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूप हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हाच चिंतामणी, 9 गीत बहार आणि 9:30 उमंग हा NCERTचा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दहा वाजता मिश्र संगीत. आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमात वीर पत्नी रुपाली भोळे यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 गाता रहे मेरा दिल. 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज वैजयंती नांदगावकर लिखित हलकं ही कौटुंबिक श्रुतिका, त्याचबरोबर आजची रेसिपी आपण ऐकू शकाल आणि त्यानंतर स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत याविषयी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याशी लीला पांडे यांनी साधलेला संवाद. सादरकर्त्या नयन पवार. आज संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युववाणीच्या प्रिय अमूच्या भारत देशा या संगीतमय कार्यक्रमात रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांनी गायलेली राष्ट्रभक्तीची गाणी आपण ऐकू शकतो. आज संध्याकाळी 7:00 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आपण ऐकू शकाल. या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30. आमच्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण ऐकलं. आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर ते 6:40:25 झाली आहेत.
1: कृषी वार्ता यामध्ये झेंडू लागवड या विषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकणार आहोत.
2: मंडळी, झेंडूचं फूल विविधरंगी, आकर्षक, टिकाऊ आणि सगळ्या प्रकारे वापराला उपयुक्त असल्यामुळं सणासुदीला, लग्न समारंभाच्या वेळी त्याला खूप मागणी असते. दिवाळी दसऱ्यात झेंडूला चांगलेच दर मिळतात. यामुळं चाणाक्ष शेतकरी थोडक्यात कमी खर्चात जास्तीत जास्त पैसे मिळावेत म्हणून अभ्यासपूर्ण नियोजन करून लागवड करतात आणि पैसे कमावतात. दसरा, दिवाळी, लग्नसराईच्या तिथी यांचा अभ्यास लागवडीपूर्वी करायला हवा. दसरा कधी येतोय त्या तारखेच्या अगोदर 45 ते 50 दिवस झेंडूच्या रोपांची पुनर्लागण व्हायलाच पाहिजे. म्हणजे त्या अगोदर 30 ते 35 दिवस रोपांसाठी गादी वाफ्यावर बी टाकले पाहिजेत. म्हणजे दसऱ्याच्या अगोदर रोपनिर्मिती आणि पुनर्लागणीनंतर फूल येण्याचा काळ एकूण 75 ते 80 दिवसांपासून झेंडूच्या लागवडीची तयारी सुरू करावी. म्हणजे दसऱ्यासारखा आणि पुढं 15-20 दिवसांनी दिवाळीसारखा मोठा सण आपल्याला सापडतो. पर्यायी चांगला दर मिळतो. तसंच लग्नसराईचा सीझन मिळवण्यासाठी दसऱ्याच्या नियोजनासारखं नियोजन करावं. झेंडूची लागवड करत असताना स्थानिक लेंडी, कमी फूल येणारे स्थानिक वाण हे वापरण्याऐवजी संकरित झेंडूचे वाण वापरावेत. संकरित वाण स्थानिक वाणापेक्षा अनेक पटीनं उत्पादन जास्त देतात. संकरित झेंडूत एक पाकळी फूल अजिबात नसतं. संकरित झेंडूची फुलं आकारानं मोठी आणि वजनदार असतात. संकरित झेंडूची फुलं दिसायला अत्यंत आकर्षक, देखणी आणि चांगल्या ठेवणीची असतात. जादा खत पाण्याला प्रतिसाद देतात. स्थानिक वाणाचं उत्पादन 2 तर संकरित वाणांचं उत्पादन 8 ते 10 टन मिळतं. संकरित झेंडूचे 1-1.5 महिन्यात किमान 7 ते 8 तोडे मिळतात तर स्थानिक झेंडू 3 तोड्यात संपतो.

0: यामुळे स्थानिक वाणापेक्षा संकरित झेंडू लावायला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. संकरित झेंडूपासून काही गुंठ्यात लाखभर रुपयांचं उत्पन्न मिळवल्याचे शेतकरी आहेत. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
1: झेंडू लागवड याविषयीच्या माहितीचा पहिला भाग आपण ऐकत होतात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.

अवस्था आहे का आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी दिलखुलास 7 वाजून 40 मिनिटांनी आयुष्याचा वेद आयुर्वेद 7 वाजून 45 मिनिटांनी आरोग्याची गुरुकिली आयुर्वेद 7:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूप 8 वाजून 40 मिनिटांनी चिंतन हाच चिंतामणी आणि सकाळी 9:30 वाजता उमंग हा एनसीईआरटीचा कार्यक्रम अवश्य ऐका हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात फिशर म्हणजे काय याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर एनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमेता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतील त्वचेला पडलेली छोटीशी चीर किंवा भेक. सुरुवातीला ही भेक खूप लहान असते, पण प्रत्येक वेळी शौचाला जाताना ती पुन्हा पुन्हा ताणली जाते, ज्यामुळे ती चीर भरून येत नाही आणि वेदना वाढत जातात. फिशर होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया. बद्ध कोष्ठता हे प्रमुख कारण आहे. तसेच कमी पाणी पिणे, अधिक जोर लावून शौच करणे, लो फायबर डाएट, वारंवार जुलाब होणे, तासनतास बसून राहणे, शौचाची इच्छा दाबून ठेवणे, महिलांमध्ये विशेषतः प्रसूती दरम्यान हा आजार होतो. अनेक लोक वेदनेच्या भीतीने शौच रोखून ठेवतात, पण त्यामुळे शौच आणखी कडक होते आणि दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होतं. लक्षणे: सर्वप्रथम शौच करतेवेळी किंवा शौच झाल्यानंतर तीव्र वेदना होणे. अनेक रुग्ण सांगतात की ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्याप्रमाणे वेदना होतात. ही वेदना शौच झाल्यानंतरही अर्धा तास, एक तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. शौचावाटे रक्त पडणे: रक्त हे लाल ताजं असं पडतं आणि विशेष म्हणजे शौचाला चिटकून किंवा लागून येतं. काही रुग्णांमध्ये खाज येणे, गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस कोंब येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. ह्याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, ते म्हणजे ॲक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. ॲक्यूट फिशर म्हणजेच नुकतीच तयार झालेली चीर किंवा भेग. क्रोनिक फिशर म्हणजे ह्याचा गंभीर स्वरूप. ह्याचं निदान हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे आपण करू शकतो. यामध्ये डॉक्टर हे गुदद्वाराची तपासणी करतात, ज्यामध्ये रोगाचे निदान व त्याची अवस्था समजण्यास मदत होते. आता उपचार: सुरुवातीच्या काळामध्ये औषधी उपचार घेणे व खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे, जसे भरपूर पाणी पिणे, फायबर रिच आहार घेणे, ताजे

फळं भाज्या खाणे, व्यायाम करणे, सिट्स बात म्हणजेच गरम पाण्याच्या टोपल्यामध्ये शेक घेणे इत्यादी करणे, यामुळे 60-70% लोकांना फरक पडतो. परंतु काही रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजार हे गंभीर होतो. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आधुनिक लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये कमी रक्तस्राव, कमी वेदना, बिना चिरफाळ, बिना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते.

स्त्राव, कमी वेदना, बिना चिरफाळ, बिना टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते. तसेच ऑपरेशन नंतर 6 तासात रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. शेवटी सर्व श्रोत्यांना माझा एकच सल्ला आहे, शौचाला जाताना रक्त पडणे, वेदना होणे हे समस्या सामान्य नाही. वेदना सहन करू नका, स्वतःहून औषधी घेत बसू नका किंवा लाजेखातर उपचार टाळू नका. वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फिशर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासांपासून बचाव होतो. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फिशरमनचे काय याविषयी MS शल्य फेलो इन लेझर ॲनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो, आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. 6:50 होत आहेत.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळे पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
2: श्रोते हो नमस्कार. पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसे संसाधनं पुरवते, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याचा अर्थ असा की सर्व लोकांना सुखाने जगण्यासाठी ही पृथ्वी पुरेसे अन्न, पाणी आणि जागा देते, परंतु जेव्हा काही लोक गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वतःकडे घेतात तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. मानवाच्या विकासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या, परंतु याच विकासाने पर्यावरणावर मात्र मोठा ताण निर्माण केला आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. खरं तर पृथ्वीवर अनेक नैसर्गिक उत्पाद घडत असतात आणि त्यातून निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं, तरीही ते पुन्हा पूर्ववत करण्याची क्षमता निसर्गात असते. परंतु मागील काही वर्षात मानवाच्या अतिलालसेने पर्यावरणामध्ये मात्र अपरिवर्तनीय, नॉन रिपेरेबल असे बदल झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित हानी झाली आहे. त्यासाठी मानवाच्या गंभीर चुका कारणीभूत आहेत. मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे जंगलतोड. सुरुवातीला केवळ गरजेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी म्हणून लागणारं लाकूड अल्प प्रमाणामध्ये माणसांनी जंगलातून मिळवलं, परंतु त्यानंतर मात्र अति लोभापायी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलांचा नाश माणसांनी केला आणि त्यामुळे अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला. आपल्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून अतिरेकी प्रमाणात केलेल्या रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या वापरामुळे पाणी आणि माती दूषित झाली आहे. अत्यंत घातक रासायनिक पदार्थ अन्नसाखेच्या माध्यमातून प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये आता शिरले आहेत. शहराभोवती वाढलेल्या उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांमुळे तर शहराभोवतीची हवा आणि पाणी घातक स्तरापर्यंत पोहोचली आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वाहनांची वाढ, त्यातून होणारा जीवाश्म इंधनांचा वापर आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या जसे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आम्लवर्षा हे देखील मानवी कृत्यांचेच दुष्परिणाम आहेत. खनिजांसाठी आणि निम्न दर्जाच्या गौण खनिजांसाठी डोंगराचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातून प्रचंड जमिनी नापिकी होत आहेत. हवेतील प्रदूषण हे देखील त्यातूनच वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणांमुळे देखील पाण्याचे स्रोत कायम

0: होत आहेत. वनस्पती आणि वृक्षांची बेधुंद कत्तल केल्यामुळे परिसरातील जैवविविधता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे, मातीची सुपीकता घटली आहे आणि त्यामुळे वरचेवर उत्पादन क्षमता कमी होत आहे. पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी कमी होत असल्याने भूजल पातळीत घट झाली आहे, मातीची सुपीकता घटत आहे, परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. मानवाने केलेल्या या सर्व चुकांचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहे. तेव्हा विकासाची नव्याने व्याख्या आपल्याला करावीच लागेल. विकास हा निसर्गाचा शत्रू नसून मित्र असायला हवा. विकास हा निसर्गस्नेही असायला हवा. आपण त्यासाठी हे लक्षात ठेवावे की पृथ्वी आपल्या पूर्वजांची देणगी नाही, ती आपल्या पुढील पिढ्यांची ठेव आहे. धन्यवाद श्रोतेहो.
1: श्रोतेहो, आताच आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळे पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. परिसर.

0: बाळे कोण शिवल्यागत का बंद हाय
1: तात्या दाढ लई दुखाल्या मंजन लावून बसलोय
0: बाळे साळी पिरून घेऊ येतात वय उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात
1: वय दातासाठी एक नंबर
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरते. श्रोत्यांना जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. लेखिका सामाजिक कार्यकर्त्या गोदावरी श्यामराव परुळेकर यांचा जन्मदिन. अभिनेते शम्मी कपूर यांचा स्मृतिदिन. राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं या स्मृतिदिन. लेखक जयवंत दळवी यांचा जन्मदिन. जुन्या चित्रपटांमधल्या अभिनेत्री पूर्णिमा यांचा स्मृतिदिन.

ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन, माफ करा, ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचा स्मृती दिन. कवयित्री संगीतकार वीणा चिटको यांचा जन्मदिन. एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर यांचा जन्मदिन. लेखिका पत्रकार अनुवादक शांता गोखले बरोबर गायिका सुनिधी चौहान यांचे आज वाढदिवस आहेत.

श्रोते हो, सिलसिला हा चित्रपट रिलीज झाला तो आजच्याच दिवशी सन होतं 1981. ज्येष्ठ तबलावादक, संशोधक, लेखक सुधीर माइंडकर यांचा स्मृतिदिन. विनोदी अभिनेते जॉनी लीवर, त्याचबरोबर अभिनेते मोहनीश बहल यांचा आज वाढदिवस आहे.

0: मुंबई उच्च न्यायालयाचा आज स्थापना दिन. चौदा ऑगस्ट हा दिवस विभक्त दिवस म्हणूनही पाळला जातो. काही दिनविशेष आपण जाणून घेतले. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. सात वाजतात. आयसी अक्षरी रसिके यामध्ये श्रेया जोशी यांचा ललित बंध ऐकूया, शक्ती.
1: शक्ती या शब्दालाच एक भक्कम असा दिव्य अर्थ आहे. त्या शब्दाच्या उच्चारातच असाधारण असं सत्य लपलेलं आहे. शक्ती म्हणजे सामर्थ्य, दैवी ऊर्जा, क्षमता, बळ, ताकद, अर्थात असामान्य दिव्य शक्ती. मृत्युंजय अर्थात दानशूर कर्णाला जशी त्याच्या अंगभूत दिव्य तेज वंश परंपरेची कल्पना नव्हती, तसंच आपल्यातही एक दिव्य अशी शक्ती असते जिची आपल्याला जाणीवच नसते. आपल्या प्रत्येकातच अशी एक सार्वत्रिक शक्ती आहे जी सर्व अस्तित्वाला आधार देते, टिकवून ठेवते. शक्ती म्हणजे एक आत्मिक ऊर्जा. शक्ती हे विश्वाचं अस्तित्व आणि मुक्ती. या शक्तीचं महत्वाचंच एक रूप म्हणजे कुंडलिनी शक्ती, जे मनाच्या गूढ रहस्यात्मक आध्यात्मिक शक्तीचं रूप होय. प्रत्येक कार्याच्या यशस्वीतेसाठी, अभूतपूर्व कार्यासाठी अथक प्रयत्न करणं म्हणजेच शक्तीचं संवर्धन होय. शक्तीची प्राप्ती यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. शक्तीचं रूप म्हणजे प्रयत्न आणि इच्छा, तसंच देवत्व. शक्ती ही धर्मशास्त्रात देवत्वाचा सक्रिय परिणाम समजली जाते. तीच दैवी शक्ती जी देवत्वाच्या जगाची निर्मिती करण्याची, तसंच स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता अंतर्भूत करते. शक्ती म्हणजे सत्ता असाही होतो. त्या शक्तिरूपाचं म्हणजेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा अनेक प्रकारे वर्गीकरण होतं. तसंच शक्ती कायदेविषयक, कार्यकारी आणि न्यायिक, न्यायदान या तीन शाखांमध्येही विभागलेली आपण पाहतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनाला आकार देण्याची क्षमता म्हणजेच शक्ती. ही शक्ती अनेक रूपात आपल्या जीवनात अदृश्य रूपाने वावरत असते. मानवाचं जीवन म्हणजेच एक असामान्य शक्तीचं रूप होय. मग ही शक्ती आपल्या प्रत्येकाचंच अविभाज्य अंग असं म्हणणं वावगं ठरणार नाही, हो ना? बळ ताकद म्हणजेच शक्ती किती विविध रूपांनी आपल्याला घडवत असते. फक्त आपल्या जीवनातील या शक्तीचं रूप आपण ओळखलं पाहिजे. यशस्वी जीवनाचं शिल्प घडवण्यासाठी प्रयत्नांची तयारी म्हणजेच अविरत कष्ट, योग्य दिशा मिळणं खूप गरजेचं आणि तितकंच महत्वाचं असतं. ती शक्ती आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच भेटत असते. फक्त तिची आपल्याला जाणीव असतेच असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात शक्तीचं रूप हे भिन्न असतं. कुणाला कुठे कशी ही शक्ती प्राप्त होईल हे कळणं म्हणजेच जीवनाची यशस्वी सांगता होय. या शक्तीला ओळखूया आणि आपणही कुणाच्या तरी यशस्वी जीवनासाठी, सार्थकतेसाठी शक्तिरूप बनूया. कुणासाठी तरी जगणं, दुसऱ्यांना बळ देण्यासाठी जगणं हेच खरं जगणं असतं. तेच आपल्याला खरं समाधान आणि सामर्थ्य देतं. म्हणून कुणाला तरी आत्मिक बळ देऊन जीवनाचं सुंदर शिल्प साकारण्यासाठी प्रयत्नशील राहूया. एका तरी असहाय्य जीवाचं आत्मिक बळ बनूया. एका शक्तिशाली विश्वनिर्मितीसाठी हातभार लावूया.

ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये श्रेया जोशी यांचा ललितबंध आपण ऐकलात शक्ती. सादर करते होते प्रवीण चिपळूणकर.

0: आकाशवाणीसह हे कोल्हापूर।
1: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो।
2: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
1: कणीस आणि हत्ती?
3: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
6: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: धागा सुखाचा,
1: समाधानाच्या वस्त्रांचा,
0: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
1: विक्रांत शिलाई मशीन,
0: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
2: विक्रांत शिलाई मशीन,
3: तुमचा जीवनभरचा साथी।
4: जर सण समारंभ एन्जॉय करण्याची हवी असेल संधी, तर आणा मस्त मजेची स्फूर्ती बासुंदी।
5: मस्त टेस्टी स्फूर्तीदायी चार प्रकारात, स्फूर्ती सीताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी, रबडी बासुंदी किंवा स्फूर्ती गुलकंद बासुंदी।
4: स्फूर्ती बासुंदी सर्वांना बनवेल आनंदी। सर्वत्र उपलब्ध।

बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन ए आर ॲपवर आकाशवाणीचं कोल्हापूर ठीक 7:10 मिनिटांनी प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत.

0: श्रोते हो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. आता 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देतं.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
1: वाचन माणूस बनवत.
2: वाचन मनांना घडवत.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
3: पुस्तकातली.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पामुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव. आता सविस्तर बातम्या. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल. सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर लगेचच इंग्रजी भाषेतून हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7 प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 7:15 प्रसारित केलं जाईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. विभाजन विभीषिका स्मृतिदिन देशभरात आज पाळला जात आहे. 1947 देशाची फाळणी झाली. फाळणीच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच फाळणीच्या घटनेच्या वेदनांबाबत नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी 2021 दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृतिदिन म्हणून पाळला जातो. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मान्य करण्यात आली. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर टीका केली. सरकार चर्चेला तयार असूनही विरोधकांनी केवळ गोंधळ घातला. या वर्तनातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून सर्व

राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नदीजोड प्रकल्पाला CWC ची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचं काम सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि प्राधिकरण यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. नागरिकांना मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिलं आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील नोंदणी कार्यालयं आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याचं मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट आहे. त्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. एक जिल्हा एक नोंदणीमुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कोथरूड इथं या कार्यालयाचं काल उद्घाटन करण्यात आलं. नोंदणीकृत दस्तऐवज, सूची क्रमांक 2 आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या ई प्रमाण प्रकल्पाचाही राज्यव्यापी शुभारंभ काल बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालय तसंच जमाबंदी विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या जमिनी हक्कांचं संरक्षण तसंच भूसंपादनातील वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकार विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट असूनही 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं भांडवली कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. महामंडळाकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्ज पुरवठ्यासाठी करण्यात येणार असून त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल असं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्याची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या 10 मान्यवर कलावंतांचा काल संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत वर्ष 2024 आणि 2025चे संगीत नाटक अकादमी सन्मान प्रदान करण्यात आले. एकंदर 115 मान्यवर कलाकारांचा काल सन्मान करण्यात आला. मनीषा साठे, आनंद भाटे, अरुण नलावडे, अशोक पत्की, अरुण कशाळकर, मुकुंद मराठे, सुभाष नकाशे, शुभदा वरदकर, शैलेश भागवत आणि प्रमोद पवार या राज्यातल्या कलावंतांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 99 नांदी संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या श्रंखलेतील पहिलं नांदी संमेलन आज पुण्यात होणार आहे. पुण्यातील हिराबागेत 1878 पहिल्यांदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रंथकार सभा बोलावली गेली. त्याच ठिकाणी म्हणजे ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे संमेलन होणार आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित या संमेलनात पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं दृश्य नाट्यरूपात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर शतायुषी विद्वजन यास्मिन शेख आणि शिद फडणीस यांचा आणि शताब्दी पूर्ण केलेल्या 15 संस्थांचा गो बंग देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील सत्यशोधक महात्मा या दीर्घांकाचं सादरीकरणही होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल

0: डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सुमारे 65 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या 15 ऑगस्टपासून सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन ही प्रक्रिया करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर काल नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं हल्ला झाला. बादल यांच्यावर नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथं भेट देऊन माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी संवाद साधला आणि बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पांमुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: MHz आणि न्यूज ऑन AR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोते हो अवश्य ऐका आमचे प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद, 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद, 8:15 स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूप, 8:40 चिंतन हाच चिंतामणी, तर 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. जरूर ऐका हे प्रायोजित कार्यक्रम 102.7 MHz अर्थात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून.

कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा।

0: श्रावणातल्या पवित्र उपवासांसाठी आणि सणांसाठी कोल्हापूरच्या भारत डेअरीची स्फूर्ती उत्पादने,
1: स्फूर्ती श्रीखंड आम्रखंड बासुंदी, दूध दही तूप चक्का आणि पनीर सर्वत्र उपलब्ध। स्फूर्ती।

श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: श्रोते हो, अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा। तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर 7:25 होत आहेत। दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो आहोत।

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. तुम्ही हेअर कट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअर कट याविषयी सवलती ज्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
1: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महाआयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपी अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम तुमचं अकाउंट तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बीट 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम एनपी अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तर 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत एनपी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयांमध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे आणि 4 वर्षापेक्षा

0: ची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. अॅग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
1: नक्की सर. सर, बऱ्याचदा असं होतं की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असतं, तर त्याच्यासाठी आपल्या शासनाची अशी काही यंत्रणा आहे का?
0: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडनं संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17,00,000 शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. यामध्ये 7,00,000 शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10,00,000 सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत आणि या जवळजवळ 17,00,000 शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
1: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
0: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17,00,000 शेतकऱ्यांपैकी 11,50,000 शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11,50,000 शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
1: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचं होतं की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
0: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्यांनी गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महाआयटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महाआयटी पोर्टल तुम्हाला दाखवलं जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल, हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्स बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे, योग्य वाटली, तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरसह शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो.
1: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरं तर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय, त्याचं नियोजन काय, त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे, त्याच्यामध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची पडताळणी कशी होणार आहे, आणि एकंदरीतच शासनाचा जो उपक्रम आहे त्या सगळ्यांविषयी जी तुम्ही माहिती दिली ती नक्कीच आपल्या या शेतकरी बांधवांना उपयुक्त ठरणार आहे. आणि या योजनेमुळे आपल्या शेतकरी बांधवांच्या डोक्यावरील कर्ज नक्कीच थोडं कमी होऊन शेती करण्याची एक नवी उमेद त्यांना मिळणार आहे. सर इतकी छान माहिती दिली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: आपल्या शेतकरी बांधवांनी या योजनेविषयी नक्की जाणून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात, तोपर्यंत नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआर ऍपवर आकाशवाणी हे कोल्हापूर केंद्र आहे.

0: अभ्यासकांनाही खुली होती.
1: बरोबर. आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲप

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

श्रोते हो, सोमवारी 17 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: आपण आहात हे कोकण एफ एम 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज एअर ॲपवर. 7:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर निखिल.
3: नमस्कार.
2: आजकाल आपण बघतो फक्त वयोवृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्ये सुद्धा गुडघेदुखीचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय. म्हणजे अगदी जिना चढताना किंवा बसल्या जागेवरून उठताना किंवा नॉर्मल चालताना सुद्धा गुडघे दुखतात. कधी कधी गुडघ्यातनं कटकट असा आवाज सुद्धा येतो, कधी कधी सूज येते. तर नेमकी गुडघेदुखी का होते आणि आयुर्वेद याकडे कसं बघतं याबद्दल आज बोलूयात.
3: खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, कारण प्रत्येक गुडघेदुखीचं कारण हे सारखं नसतं. आयुर्वेदानुसार गुडघेदुखी होण्यामागे वाढलेलं वात हे एक महत्वाचं कारण असतं. काही रुग्णांमध्ये वयानुसार सांध्यांची झीज होते, वाढलेलं वजन, अतिश्रम, चुकीचा आहार विहार, झोपेचा अभाव किंवा शरीरातील धातूंची झीज यामुळे वात वाढतो व सांध्यांवरती ताण येतो. तर काहींना जुन्या दुखापती, संधिवात, आमवात, वात रक्त किंवा स्नायूंची कमजोरी हे देखील कारणीभूत असू शकतात. सुरुवातीला जिना चढताना किंवा उतरतानाच दुखणं जाणवतं. नंतर बराच वेळ चालल्यानंतर किंवा खूप एक्झर्शन झाल्यानंतर त्रास होतो. गुडघा वाकवताना किंवा मांडी घालून बसताना त्रास होतो किंवा गुडघा कमजोर झाल्यासारखा देखील वाटतो. सकाळी गुडघे जखडल्यासारखे वाटतात, कधी सूज येते किंवा कधी गुडघ्यातून कटकट आवाज देखील येतो. यामुळे उपचार करताना प्रत्येक रुग्णाची लक्षणं, प्रकृती, वय, वजन, सांध्यांची झीज, सूज, वेदनांची तीव्रता आणि ते होण्यामागचं कारण हे शोधून त्याच्या मुळावर उपचार करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं.
2: अच्छा, याबद्दल सर अजूनही तुमच्याशी बोलायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून, दुखण्यांपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. तसंच श्री विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे इथे तर चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 83083508454, 83083508454, 8308830854. डॉक्टर निखिल, जसं आता आपण गुडघेदुखीबद्दल बोललो तसंच कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका हे त्रास सुद्धा आपल्याला बऱ्याच लोकांमध्ये बघायला मिळतात. मग त्याची कारणं काय आणि आयुर्वेदानुसार त्याचे उपचार कसे असतात?
3: कंबरदुखी, स्लिप डिस्क आणि सायटिका या एकच गोष्टी नाही आहेत. एखाद्या चुकीच्या मुवमेंटमुळे किंवा रॉंग पोस्चरमुळे होणारी कंबरदुखी ही कंबरेपुरताच मर्यादित असू शकते आणि योग्य उपचार, विश्रांतीनंतर ती कमीत कमी कालावधीमध्ये बरं होणं हे अपेक्षित असतं. पण स्लिप डिस्कमध्ये मणक्यातील डिस्क हे बाहेर सरकून मज्जातंतूंवरती त्याचा दाब येऊ शकतो. यामुळे सायटिकाची

0: क्षण म्हणजेच कमरेपासून सीट, मांडी, पायाच्या बोटांपर्यंत वेदना, मुंग्या येणं, बधिरपणा येणं, बसून उठताना कंबर जखडणं किंवा एक पाय ओढत चालावं लागणं अशी लक्षणं देखील जाणवू शकतात. खूप प्रवास करणं, खूप ओझं उचलणं, व्यायाम करताना चुकीच्या पोस्चरमध्ये वेट्स उचलणं, चुकीच्या पोस्चरमध्ये बसून तासन तास काम करणं, पुढं वाकून खूप काम करणं किंवा बिलकुलच व्यायाम न करणं, वाढलेलं वजन, यामुळे मणक्यांवरती अतिरिक्त ताण येऊन आणि त्यांची झीज होऊन हे त्रास होऊ शकतात. गुडघे दुखी असो किंवा कंबर दुखी, आयुर्वेदानुसार हे दोन्ही वात व्याधी आहेत, त्यामुळे ते जितके जुने होत जातात तितके त्रासदायक होत जातात. कित्येक लोक हा त्रास वर्षानुवर्ष तात्पुरते इराज करत सहन करत असतात आणि नंतर ते त्रास कॉम्प्लिकेटेड होत जातात. पण योग्य वेळेतच जर त्यावरचं निदान झालं, त्याच्यावरती योग्य ते उपचार झाले आणि गरज पडल्यावर झीज पळून काढण्यासाठी, सांध्यांची ताकद वाढवण्यासाठी पंचकर्मातील वात शामक बस्ती, जानू बस्ती, कटी बस्ती यांचा उपयोग केला गेला आणि सोबतच योग्य आहार विहार आणि आजारानुसार योग्य ते व्यायाम केले गेले तर रुग्णांना चांगला फायदा हा होऊ शकतो.
1: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, या जुनाट व्याधींपासून, दुखण्यांपासून किंवा आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. त्याचबरोबर डॉक्टर निखिल रणदिवे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जेएम रोड पुणे इथे आणि चौथ्या रविवारी शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8308 8308 54, 8308 8308 54, 8308 8308 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि प्रायोजित कार्यक्रम. 7:45 झाली आहेत. आणखी एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
3: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
4: नमस्कार
3: डॉक्टर. मला सांगा की आपण गेल्या 2 आयुर्वेद आणि आयुर्वेदिक उपचारांची माहिती घेतली, पण शस्त्रकर्म किंवा ऑपरेशन आयुर्वेदामध्ये येत नाही अशी एक धारणा आहे किंवा समज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
4: आयुर्वेदाच्या 8 प्रमुख शाखा असतात. त्यातलं शल्य तंत्र म्हणजे शल्य चिकित्सा, ज्याला शस्त्रकर्म किंवा ऑपरेशन असं म्हणलं जातं, ही एक त्याची शाखा सांगितली. सगळ्यात पहिले शस्त्रकर्म करणारे पृथ्वी तलावरचे म्हणजे सुश्रुत महर्षी हे होते, ज्यांनी त्या काळामध्ये 3,000-4,000 वर्षापूर्वी शस्त्रक्रिया केलेली आहे. फक्त आता गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने मॉडर्न टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, ज्या पद्धतीने अॅनेस्थेशिया किंवा भूलशास्त्र वाढत गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपण शस्त्रकर्म करताना फक्त ही टेक्नॉलॉजी त्याचा युज करतोय. आयुर्वेदाने शल्य तंत्र सांगितलेलं नाही किंवा चिकित्सा मानली जात नाही अशी गोष्ट नाही. सहज शक्य आहे, त्यामुळे कोणतेही ऑपरेशन गरज नसताना बऱ्याच वेळेला केलं जातं, किंवा बऱ्याच आजारांमध्ये शस्त्रकर्माची गरज नसताना आयुर्वेदिक उपचारांनी सुद्धा रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. आयुर्वेदाने सुद्धा बऱ्याच ठिकाणी इति शल्य अधिकार हा म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला चिकित्सा शस्त्रकर्म करणं गरजेचं आहे असं सांगितलेलंच आहे.
3: म्हणजे डॉक्टर, आयुर्वेदामध्ये सुद्धा शल्यकर्म आहे, लोकांना ते माहिती नाहीये.
5: श्रुती हो, वैद्य सत्येन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83909020 83909020 8390902023.
3: तर डॉक्टर, आता आपण सांगत होता शस्त्रकर्माविषयी किंवा ऑपरेशन विषयी, तर याबद्दल अजून काय सांगता येईल?
4: कितीतरी व्याधी असे आहेत की ज्याच्यामध्ये शस्त्रकर्माची आवश्यकता पडेलच किंवा करणं गरजेचं आहे असं नसतं, तरी सुद्धा शस्त्रकर्म केलं जातं. उदाहरणार्थ नाकाचा हा

0: वाढलेलं आहे, तिरकं झालेलं आहे, तिथे ऑपरेशन केलं जातं. टॉन्सिल्सचे ऑपरेशन केले जातात वेगवेगळे. बऱ्याच वेळेला गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया कॉमनली सध्या केली जाते. गुडघे झिजले गेलेत म्हणून लगेच गुडघा बदलला जातो, पण त्याच्यासाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आहेत. पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप कमी झालेली आहे, गादी दबली जाते, नस दबली जाते, सायाटिका सारखे त्रास आहेत, या ठिकाणी सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक उपचारांचा, पंचकर्म उपचारांचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतात.
1: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023.
0: मुतखड्यासाठी ऑपरेशन करणारे कितीतरी रुग्ण असतात, पण 2.5 सेंटीमीटर पेक्षा जर आतला खडा असेल तो आयुर्वेदिक उपचारांनी जाऊ शकतो. फिशर, मुळव्याध असू देत, फिस्टुला असू देत, ह्याच्यामध्ये तर आयुर्वेदिक उपचारांनी रुग्ण पूर्णतः कायमस्वरूपी शस्त्रकर्म न करता सुद्धा बरा होऊ शकतो. अँजिओप्लास्टी

0: जाऊ शकतात. डोळ्यांचे वेगवेगळे ऑपरेशन्स असू देत, त्वचेशी संबंधित कोणतेही असणारे त्रास असू देत, या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होत असतो.
1: बरोबर आहे डॉक्टर. या भागामध्ये तुम्ही शल्यकर्म शस्त्रकर्म म्हणजे काय, त्याची काय गरज आहे, या विषयाची खूप चांगली माहिती दिली.
2: श्रुती हो वैद्य सत्यन गुजर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओमकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आमचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 23 83 90 90 20 23 8390902023.
1: पुढच्या भागात आपण आयुर्वेदाचं जे खास असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पंचकर्म उपचार त्याविषयीची माहिती घेणार आहोत. या भागात तिथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर.
5: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
6: घरगुती कार्यक्रम असो वा हॉटेलची मेजवानी, आता प्रत्येक बेत होणार खास.
7: कारण स्फूर्तीने तुमच्यासाठी आणलाय चव आणि पोषणाचा परिपूर्ण संगम. 100% अस्सल दुधापासून बनवलेलं स्फूर्ती पनीर,
6: हवी ती शुद्धता आणि हवी तशी क्रीमी चव, चवदार ही पौष्टिक ही
7: स्फूर्तीची दर्जेदार उत्पादने. स्फूर्ती पनीर सर्वत्र उपलब्ध.

श्रोते हो, ऐकूया भावगीत. सुरुवातीला गंगाधर महांबरे यांची गीतरचना. संगीत आहे वीणा चिटको यांचं. गायक कलाकार रामदास कामत.

आपण आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आणि भावगीत कार्यक्रमात शेवटी पुन्हा एकदा वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली गंगाधर महामरे यांची गीतरचना ऐकूया रामदास कामत यांच्या आवाजात.

0: 102.7 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. 8:15 वाजलेत.
1: साड्यांची महाराणी स्वामिनी सादर करत आहे स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अहो शुकशुक, स्वामिनीचा इश्य सेल सुरू झालाय, जाऊया का?
1: अवश्य, स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे, वर्षभर चिंता नाही, 50% पर्यंत डिस्काउंट.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
2: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी.
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट.
3: मग मी पण जातो.
0: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी साड्यांची महाराणी. स्वामिनी

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी विझलँड बिल्डिंग कुमठेक रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
2: बापरे फारच अवघड आहे नाही ठिकाण
3: पूर्वी किती कठीण वाटत असेल असं दर्शनाला येणं आता सहज येऊ शकतो आपण ते आरासुरी आंब्याचं ठिकाण असंच अवघड आहे
2: नाही नाही जरा चढण आहे पण वर मंदिरच आहे नेहमीसारखं हा मी आती आणखीन एक कथा सांगतो त्याविषयी तुला गब्बरगडाची
4: गब्बरगड काय बोलता तुम्ही बाबा गब्बर म्हणजे शोले डिश्याव डिश्याव
5: काहीतरीच काय बोलतोय
4: अगं पण त्याखेरीज इतर कुठे नाव ऐकलंयस का तू सांग बरं
5: नाही
4: मग
2: पण आता ऐका हे इथल्या जवळच्याच एका गडाचं नाव आहे हा त्या गडावरती एक गुहा आहे ती गुहा फार पवित्र मानतात तिला म्हणतात माईका द्वार
3: म्हणजे आईचा दरवाजा
2: हो कारण तिथे त्या गुहेत म्हणे देवी झोपाळ्यावर बसायला येते
4: ग्रेट आपण जाऊया नक्कीच जाऊया
5: जाऊया ना बाबा बघूया तरी ती झोका खेळणारी देवी
2: अरे पण ही नुसती दंतकथा आहे समजूत त्या गुहेचं दार बंदच असतं पण भक्त म्हणतात की त्या दाराला कान लावला की झोपाळा हल्ल्याचा त्याच्या त्या कड्या असतात ना त्या कड्या वाजल्याचा आवाज येत असतो
3: खरं असेल का हो हे
2: खरं आणि खोट हे बघ मला विचारशील तर त्यामागे काहीतरी वास्तव कारण असेल हवा पाणी वारा प्राणी विशिष्ट जागा विशिष्ट रचना काही नैसर्गिक घडामोडी काहीतरी वैज्ञानिक कार्यकारण भाव असेलच पण भक्तांच्या भाविकांच्या श्रद्धेच्या जगात ते सगळं वेगळंच असतं
6: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून दर शुक्रवारी सकाळी 7:40 जरूर ऐका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे
7: अहो शुक्शुक स्वामिनीचा इष्ट सेल सुरू झालाय जाऊया का
8: अवश्य स्वामिनी सेल मध्ये भरपूर साड्या घे वर्षभर चिंता नाही 50% पर्यंत डिस्काउंट
7: स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठेकर रोड पुणे
9: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी साड्यांची महाराणी स्वामिनी
7: अहो चला चला स्वामिनीच्या इष्ट सेल मध्ये भरपूर साड्या घेऊ 50% डिस्काउंट
8: स्वामिनी साड्यांची महाराणी कुंठेकर रोड पुणे
2: या गब्बर गडावर घडलेलीच एक गोष्ट सांगतात एक धनगर गडाच्या उतरणीवर नेहमी गुर चारायला यायचा त्याच्या गुरांमध्ये एक दिवस त्याला एक वेगळीच गाय दिसली
5: वेगळी म्हणजे
2: नाही म्हणजे वेगळी म्हणजे ती त्याच्या गुरांपैकी नव्हती आणि इतरही कोणाची नव्हती हा पण ती रोज त्याच्या गुरांबरोबरच चरायची
4: हे म्हणजे कोणतरी हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं काय बरोबर आहे की नाही बिंदास आपली गाय पाठवायची चरायला त्याच्या एवढ्या गुरांमध्ये एका

0: गायीने काय होत आहे, आपोआप तिची पण राखण होईल.
1: अगदी बरोबर, तसंच वाटलं त्या गुराख्याला. पण त्या गायीला सोडणारा आणि परत नेणारा मालक काही त्याला कधी सापडला नाही. गाय दिसायची आणि मग हा संध्याकाळी गुरं गोळा करून परतायला लागला की ती नसायची, एवढंच.
2: अगो भाई, अहो ती देवाची गाय असणार नक्की.
1: सांगतो ना, तर 6 महिने गेले, वर्ष गेलं, 4 वर्ष गेली, 8 वर्ष गेली, 12 वर्ष, तब्बल 12 वर्ष गुराख्याने गाय राखली.
3: कमाल आहे त्याची पण.
1: खरंच कमाल. पण मग काय झालं, एक दिवस त्याने ठरवलं की काही करून आज त्या गायीचा माग काढायचाच. म्हणून मग तो संध्याकाळपासून गायीवर लक्ष ठेवून राहिला आणि आपली गुरं दुसऱ्याबरोबर घरी धाडून त्या गायीच्या मागेच निघाला.
4: आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तीपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे.
0: कुठे गेली ती गाय?
2: अदृश्य झाली असेल.
1: नाही नाही नाही, ती सरळ डोंगर चढून गब्बरगडाच्या माथ्यावर पोचली. हा पण मागून गेला तिथे आणि त्याला तिथे एक अद्भुत दृश्य दिसलं.
2: गाय म्हणजे देवी होती का?
1: नाही नाही नाही, अगं त्यानं पाहिला एक भव्य महाल
0: तिकडे आड रानात एवढ्या वर.
3: आणि कोण राहत होतं तिथे?
1: हेच प्रश्न गुराख्यालाही पडले. तो त्या महाला शिरला आणि पाहतो तर दिवाणखान्यातल्या रत्नजडित सिंहासनावर एक स्त्री बसलेली, अप्रतिम सुंदर आणि तेजस्वी. काय हवंय तुला? त्या दिव्य स्त्रीनं विचारलं. ही गाय तुमची का? हो, मी तिला 12 वर्ष राखली आहे, मला राखणावळीचे पैसे द्या, तो म्हणाला.
0: चिडली का ती?
1: छे, ती गोड हसली आणि दासीला बोलवून तिनं सूपभर मक्याचे दाणे त्याच्या घोंगडीत घातले.
0: एवढी महालातली बाई राणीच किती, बिचाऱ्याला सूपभर मका दिला फक्त.
3: मी असते तर तिथेच फेकून दिला असता.
1: दिला? त्यानं बाहेर येऊन तो फेकूनच दिला. वैतागानं घरी आला आणि घोंगडी झटकली तर घोंगडीला अडकलेले 4-2 मक्याचे दाणे चमचमत खाली पडले. अरे ती रत्न होती, रत्न.
0: धावत परत वरती गेला असेल तो गडावर.
1: गेला ना, गेला तसाच धावला, पण तिथे ना मका, ना रत्न, ना महाल. देवी अदृश्य झाली होती.
2: दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं असं झालं बिचाऱ्याचं.
1: हो ना, पण अशा या देवीच्या हकीकती खूप आहेत. आपण जमलं तर जाऊ. दतियाच्या राजघराण्याची देवी आहे ती, राजेच तिचे विश्वस्त आहेत.
2: एक हकीकत मला एकदा सासूबाईंनी सांगितली होती याच देवीची. एकदा म्हणे सिरोहीच्या राजांनी देवीला एक उंची शेला अर्पण केला. अशी उंची वस्त्र आणि दागिने दतियाचे राजे स्वतःकडे आणत असत. त्यांच्या घरातली एक मुलगी पुढे सिरोहींच्या घरात दिली आणि ती सासरी जाताना जो शेला अंगावर घेऊन गेली तो योगायोगानं सिरोही राजांनी आधी देवीला जो अर्पण केला होता ना, तोच होता.
0: अरे बापरे, त्यांना कळलं का ते?
2: लगेच ओळखला त्यांनी तो शेला.
3: आणि मग?
2: मग काय, त्यांनी त्या मुलीला नमस्कार केला आणि म्हटलं, आता तूच आमची देवी आहेस, आमची आई. तुला बायको किंवा सून म्हणून नांदवणं हा देवीचा अपमान असेल. आणि त्यांनी त्या राजकन्येला परत पाठवलं.
3: बिचारी.
1: अच्छा, म्हणून दतियाचं राजघराणं देवीच्या अर्पणातील चिंधी सुद्धा उचलत नाही, कशालाही हात लावत नाही. मला आत्ता समजतंय कारण.
0: चला, बोलता बोलता खाली आलो सुद्धा. आता
1: दिलवाड्याची मंदिर. चला निघूया.
2: चला.
5: देण्या घेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी, साड्यांची महाराणी स्वामिनी.
6: संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. निर्मिती व्यवस्था शेखर काळे.
7: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्य सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% डिस्काउंट. मग मी पण जातो.
8: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुंठेकर रोड, पुणे.
4: आपण ऐकत होतात स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित कथामाला आदिशक्तीची अनंत रूपे.

0: अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामी स्वामिनी विजिलँड बिल्डिंग कुमठेकर रोड

0: पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी।
1: अरे मित्रा, कालच मी हिला स्वामिनीच्या इश्या सेल मध्ये घेऊन गेलो, भरपूर खरेदी केली, 50% पर्यंत डिस्काउंट, मग मी पण जातो।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड।
3: प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात। आपण आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण।

कोल्हापूरच्या दैनंदिन घटनांचा कानोसा शब्द भावे अर्पण कोल्हापूर दर्पण. श्रोते, कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधनासाठी लाळ खुरकट प्रतिबंधात्मक लसीकरणाची फेरी क्रमांक 9 दिनांक 13 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे. 13 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर या 45 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील गाय आणि म्हैस वर्गातील सुमारे 8 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. लाळ खुरकट रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत ही लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचं लसीकरण जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत करून घ्यावं. लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व पशुपालकांनी सहकार्य करावं असं आवाहन पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या जिल्हा उपायुक्तांनी केलंय. जागतिक युवक दिनाच्या औचित्यानं कोल्हापूर भारत स्काउट आणि गाईड या मेरीवेदर मैदान इथल्या कार्यालयाच्या वतीनं नशामुक्त युवा आणि विकसित भारत या अंतर्गत नशामुक्त युवा मार्गदर्शन आणि समुपदेशनाचं आयोजन केलं होतं. यावेळी छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथील मानसोपचार समुपदेशक माहेश्वरी मंगरुळे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराचा गौरवशाली इतिहास, जवानांचं शौर्य, त्याग, प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवाजी विद्यापीठात दुर्मिळ लष्करी छायाचित्रांच्या 2 दिवसीय प्रदर्शनाला काल सुरुवात झाली. हे प्रदर्शन उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे.

शिवाजी विद्यापीठात काल प्रतिसरकारची चळवळ रणरागिणी आणि रणरागिणी रणी ठाकल्या या विषयावरती डॉक्टर भारत पाटणकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं.

श्रोते हो, आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा करतोय. 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे आपण वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोला आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात. शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत, म्हणजेच उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आमचा 0231 2 65 26 24 0231 2 65 26 24. याबरोबर कोल्हापूर आपण हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करतो आहोत.

मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. देशात आज फाळणी विभीषिका स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त 1947 देशाच्या फाळणीवेळी प्राण गमावलेल्यांना आणि त्याच्या भयंकर वेदना सहन केलेल्यांना आदरांजली वाहण्यात येत असून त्यासाठी राजधानी दिल्लीसह देशभरात इतरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत स्वतंत्र होताना त्याच्या विभाजनावेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे लाखो लोकांच्या मनाला खोलवर झालेल्या वेदनांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी या उद्देशानं 2021 दरवर्षी 14 ऑगस्टला हा दिन पाळण्यात येतो. फाळणी स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. फाळणीच्या वेदना ज्यांना सहन कराव्या लागल्या त्या नागरिकांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे. अनेक वेदनांची जाणीव करून देणारा हा दिवस मानवी धैर्याची सामर्थ्याची जाणीवही आपल्याला करून देतो. त्यानिमित्तानं देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात दिव्यांग व्यक्तींशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पॅरालिम्पिक खेळाडू, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ञ आणि उद्योजक अशा दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मंजूर करण्यात आली. संपूर्ण अधिवेशन काळात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यामुळे लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर टीका केली. सरकारनं चर्चेला तयार असल्याचं सांगूनही त्याला प्रतिसाद न देता गोंधळ सुरू ठेवण्यातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. पावसाळी अधिवेशनात संसदेनं 12 विधेयकांना मंजुरी दिली. त्यामध्ये पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या तसंच केरळचं नाव बदलून केरळम करण्यासंबंधीच्या विधेयकांचा समावेश आहे. बहुतांश विधेयकं चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित

उपस्थित होत्या. मात्र राज्यसभा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसेलो न्यांती यांनी काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, खाणकाम, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण, क्षमता बांधणी आणि परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रातील भारत आणि लायबेरिया दरम्यानच्या संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या एकंदर निर्यातीत गेल्या म्हणजे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये देशानं व्यापारी आणि सेवा या दोन्हींची मिळून 80.14% अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या उपलब्ध माहितीवर आधारित तात्पुरत्या आकडेवारीनुसार व्यापारी निर्यातीत झालेल्या 19.5% अधिक वाढीचा या वाढीत मुख्य वाटा आहे. पेट्रोलियम उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी वस्तू, रसायनं तसंच सुती धागा आणि हातमाग उत्पादनांमुळे या वाढीला चालना मिळाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत 2024-25 या वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्य अशा विविध कलाप्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3,00,000 रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रांमधल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1,00,000 रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यांना ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं. त्याखेरीज युवा कलावंतांना दिले जाणारे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना प्रदान करण्यात आले. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या महाराष्ट्रातल्या 9 दिग्गज कलावंतांसोबत गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारुड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचक्के आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं केला असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. मोठ्या संघटनेच्या माध्यमातून काम करण्याऐवजी लहान गटांच्या माध्यमातून काम करत AQIS या संघटनेनं मोठं आर्थिक जाळं निर्माण केलं आहे. बांगलादेशातही आपला गट स्थापन करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे दक्षिण आशियात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी देखरेख पथकानं केला आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल संध्याकाळी एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माणाधीन असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून आणि पाणी झिरपून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 कामगार जखमी झाले आहेत. या बोगद्यात 22 कामगार अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह इतर यंत्रणा घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नायजेरियातील लागोस इथं 4 दिवस झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटात भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी 6 पैकी 5 सुवर्णपदकं पटकावली. छत्तीसगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच पश्चिम बंगालचा काही भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि उत्तराखंडमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार.

0: संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केलं आहे. 8:40 आणि 25 सेकंद झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: आजची तरुण पिढी ही फार हुशार आहे, पण आज अशी परिस्थिती आहे की ही तरुण पिढी सहज बिघडलेली आहे। याचं कारण असं की बिघडण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्यांना सहज उपलब्ध आहेत। व्यसन लागण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना सहज उपलब्ध आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे मुलं व्यसनी बनतात। लहान मुलांना आणि तरुणांना मार्गदर्शन नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की ती त्या मार्गाने सहज जातात। लक्षात घ्या की एकदा का ही मुलं बिघडली की ती सुधारणं फार कठीण असतं। जीवनविद्या सांगते की आपली मुलं ही आपल्याकरता संपत्ती आहे, पण आपण काय करतो, आपण पैसा आणि संपत्तीच्या मागे लागतो। आपण पैसा संपत्तीच्या मागे लागतो आणि परिणामी मुलांकडे दुर्लक्ष होतं। बहुतेक मोठमोठ्या श्रीमंत माणसांची मुलं बघा, ती बेदरकारपणे आपल्या मोटारी चालवतात आणि इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतात। ते असं बेदरकारपणे का चालवतात, कारण त्यांच्या खिशात पैसा खुळखुळत असतो। पैसा खर्च कसा करायचा हाच त्यांना प्रश्न पडलेला असतो। हजारो रुपये त्यांना पॉकेट मनी म्हणून मिळतो। ही मुलं पैसे कसे खर्च करतात, कुठे करतात, कशासाठी करतात याकडे आई वडिलांचं लक्ष नसतं। त्यांच्या आई वडिलांना हे ठाऊकही नसतं। कारण का? कारण हे पाहायला आई वडिलांना वेळ नसतो। मुलं अभ्यास

करतात का? ती जातात कुठे? दिलेल्या पॉकेट मनीचा विनियोग ते कुठे आणि कसा करतात हे पाहायला त्यांच्या आईवडिलांना वेळ नसतो, कारण आई वडील दोघेही नोकरी करणारे असतात. हल्ली प्रत्येक जण नोकरी करतो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलेला आहे, त्यामुळे खर्च वाढतो. खर्च वाढल्यामुळे नवरा बायको दोघेही नोकरीला जातात, मुलांकडे बघणारा कोणीही नाही, मग ते आपसुकच बिघडतात. हे मी का सांगतो आहे की आपली मुलं ही आपली संपत्ती आहे, ती जर बिघडली तर तुमचा संसार उद्ध्वस्त होईल आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांचं जीवनही उद्ध्वस्त होईल. मुलांचं जीवन आणि तुमचा संसार दोन्ही उद्ध्वस्त होईल. कारण का? तर संगत. मुलांना लागलेल्या वाईट संगतीमुळं मुलांचं जीवन उद्ध्वस्त होईल आणि त्याचबरोबर तुमचा संसारही उद्ध्वस्त होईल. एक काळ असा होता की दारू पिणारी मंडळी दारू पिण्यासाठी चोरून गुत्त्यात जात. आज दारू न पिणारा असेल तर त्या दारू न पिणाऱ्या माणसाला मूर्खात काढण्यात येतं. याला वाटतं अरे आपण चोर की काय. आपल्या मराठीमध्ये भीड भिकेची बहीण ही एक सुंदर म्हण आहे. मराठीमध्ये अशा सुंदर सुंदर म्हणी आहेत आणि त्या शहाणपण शिकवणाऱ्या म्हणी आहेत. अर्थात शहाणपण येत नाही तो भाग वेगळा, मित्राचं मन कसं मोडू, नाही म्हटलं तर तो आपले संगत सोडणार नाही ना, या भीतीपोटी तो दारू प्यायला सुरुवात करतो. आजची भीड ती उद्या आपल्याला भीक मागायला लावणार आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. एकदा माणसाला व्यसन लागलं की त्याची सुटका नसते, पण जीवनविद्या मिशनमध्ये आलेल्या अनेकांची व्यसनं सुटली. राम गणेश गडकरी यांच्या एकच प्यालामध्ये एक वाक्य आहे की दारू सोडायची वेळ म्हणजे दारूचा पहिला ग्लास घेतो ती. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की एकदा का तुम्ही दारू प्यायला सुरुवात केली की तुमची त्यातून सुटका नाही. जीवनविद्या सांगते की हे खरं नाही. कारण का? कारण जीवनविद्या मिशनमध्ये आलेल्या अनेकांनी हे खोटं ठरवलं. एक दोन नव्हे तर अनेक नामधारकांनी हे त्यांचं वाक्य खोटं ठरवलं. मला सांगायला आनंद होतो की त्यातले काही नामधारक तर प्रवचनही करतात. इतरांचीही व्यसनं सुटावीत म्हणून ते आज समाज प्रबोधनाचं समाज जागृतीचं कार्य करतात. हे मी का सांगतो आहे की व्यसनांपासून मुलांनी दूर राहिलं पाहिजे. व्यसनांमुळे त्या मुलांचं तरुण पिढीचं तर नुकसान होतंच, पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाचं, ते ज्या समाजात राहतात त्या समाजाचं आणि पर्यायानं आपल्या या राष्ट्राचंही नुकसान होतं. मला तुम्ही सांगा की ही तरुण पिढी जर बिघडली तर हे राष्ट्र कुणाच्या तोंडाकडे बघणार? आम्ही हे म्हणतो की आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र सर्वार्थानं सर्व राष्ट्रांच्याही पुढे जावं, पण तरुण पिढी जर बिघडली तर आपल्या या राष्ट्राचं काय होणार? जीवनविद्या सांगते की तरुण पिढी जर सुधारली तर आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र खऱ्या अर्थानं प्रगतीपथावर जाईल, समाजाचं कल्याण होईल, कुटुंबाला स्वास्थ्य मिळेल आणि तरुणांची प्रगती होईल. व्यसन म्हणजे सर्व अनिष्ट गोष्टींना आमंत्रण आहे. अनिष्ट गोष्टी कोणत्या? तर दुःख, समस्या, आपत्ती, विपत्ती, रोग या सर्व गोष्टींना आमंत्रण व्यसनामुळे मिळतं. व्यसन करणाऱ्या माणसांना या दुःखाची जाणीव सुरुवातीला नसते, म्हणून त्यांना जागं करण्याची गरज आहे. लोकांना जागं करण्यासाठी समाज प्रबोधनाची गरज आहे. जीवनविद्या मिशनचं कार्य त्यासाठी आहे. मला आठवण झाली म्हणून सांगतो, एकदा लालबागला 52 चाळीत माझं प्रवचन होतं. त्या ठिकाणी मैदानाच्या एका टोकावर एक पोलीस शिपाई बसलेला होता. त्यांनी माझं प्रवचन ऐकलं. त्या गृहस्थानं बऱ्याच दिवसांनी मला येऊन सांगितलं की मी नुकतीच दारू प्यायला सुरुवात केली होती, परंतु तुमचं प्रवचन ऐकलं आणि मी जागा झालो, मी दारू सोडली. मी हे का सांगतो आहे की व्यसनांचे महाभयंकर दुष्परिणाम होत असतात. मी जे सांगतो त्याकडे सायन्सच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की शरीर म्हणजे कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरला तुम्ही ज्याप्रमाणे फीडिंग करता त्या फीडिंगप्रमाणे
तुम्हाला रिझल्ट्स मिळतात.

0: बसलेला होता. त्यांनी माझं प्रवचन ऐकलं. त्या गृहस्थानं बऱ्याच दिवसांनी मला येऊन सांगितलं की मी नुकतीच दारू प्यायला सुरुवात केली होती, परंतु तुमचं प्रवचन ऐकलं आणि मी जागा झालो, मी दारू सोडली. मी हे का सांगतो आहे की व्यसनांचे महाभयंकर दुष्परिणाम होत असतात. मी जे सांगतो त्याकडे सायन्सच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. जीवनविद्या सांगते की शरीर म्हणजे कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरला तुम्ही ज्याप्रमाणे फीडिंग करता त्या फीडिंगप्रमाणे तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. चुकीचं फीडिंग जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्यामुळे चुकीचे रिझल्ट्स मिळतील, आणि करेक्ट फीडिंग केलं तर करेक्ट रिझल्ट्स मिळतील. कॉम्प्युटरला ज्याप्रमाणे आपण फीडिंग करतो त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट्स प्राप्त होत असतात, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. कॉम्प्युटरला ज्याप्रमाणे आपण फीडिंग करतो त्याप्रमाणे आपण आपल्या शरीररूपी कॉम्प्युटरला फीडिंग करत असतो. आपल्या मनात विचार येतात, आपल्या मनात ज्या इच्छा येतात, आपण जे काही बोलतो, जे काही आपण करतो, ते सर्व आपल्या शरीररूपी कॉम्प्युटरला फीडिंग आहे. आपल्या मनात येणारा वाईट विचारसुद्धा या कॉम्प्युटरला फीडिंग आहे. आपल्या शरीररूपी कॉम्प्युटरला आपण जे फीडिंग करतो तो आपण त्याला दिलेला नैवेद्य आहे. नैवेद्य देणं म्हणजे जे फीडिंग करणं आहे. देवाच्या मूर्तीला आपण नैवेद्य दाखवतो ते तिला फीडिंग होत नाही, ही गोष्ट वेगळी. पण मानवी शरीर ही वास्तविक परमेश्वराची खरी जिवंत मूर्ती आहे. जीवनविद्या सांगते की जगातील प्रत्येक माणूस ही परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. या मूर्तीला तुम्ही जो नैवेद्य द्याल त्याप्रमाणे तुम्हाला तिच्याकडून प्रतिसाद म्हणजे प्रसाद मिळेल. सायन्सच्या भाषेत फीडिंग म्हणा किंवा भक्त असाल तर नैवेद्य म्हणा, तुम्ही जे द्याल ते बुमरँग होऊन न चुकता तुमच्याकडे परत येईल. आता आपण काय द्यायचं हे कुणी ठरवायचं? ते तू ठरवायचं आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी,
1: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा।
2: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम आताचा ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.

0: घरगुती कार्यक्रम असो वा हॉटेलची मेजवानी, आता प्रत्येक बेत होणार खास.
1: कारण स्फूर्तीने तुमच्यासाठी आणलाय चव आणि पोषणाचा परिपूर्ण संगम. 100% अस्सल दुधापासून बनवलेलं स्फूर्ती पनीर.
0: हवी ती शुद्धता आणि हवी तशी क्रीमी चव, चवदार ही पौष्टिक ही.
1: स्फूर्तीची दर्जेदार उत्पादने स्फूर्ती पनीर सर्वत्र उपलब्ध.
2: श्रोतेहो, आज संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आपण ऐकू शकाल. या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल रात्री ठीक 9:30 वाजता.

शंकर महादेवन यांच्या आवाजामध्ये मंगेश कुलकर्णी यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते केदार पंडित. आपण पाहत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.5 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती.

0: 9 वाजलेत, प्रसारित करतो आहोत कार्यक्रम गीत बहार.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. श्रोते हो, 60 ते 70 दशकांमध्ये आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वानं, रुबाबदार चेहऱ्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते शम्मी कपूर यांचा स्मृतिदिन. आणि म्हणूनच आजच्या गीत बहार या कार्यक्रमात त्यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटातली गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच ज्या गाण्यामुळं आपण शम्मी कपूर यांना अगदी हृदयसिंहासनावर कोरून ठेवतो अशा जंगली चित्रपटाचं गीत. गायक कलाकार मोहम्मद रफी, गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन.

0: कोई मुझे ढंग भी कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे, कहने दो जी कहता रहे, हम प्यार के तूफानों में गिरे हैं, हम क्या करें। चाहे कोई मुझे जंगली कहे।
1: मोहम्मद रफी यांनी गायलेलं जंगली चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
1: आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण, एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वर. आपण ऐकत आहात गीत बहार हा कार्यक्रम. चित्त आणि अतिशय मस्त कलंदर असं व्यक्तिमत्व असणारे शम्मी कपूर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीचा 1960 ते 1970 काळ आपल्या अभिनयानं गाजवला. याच काही चित्रपटातली गीतं आज आपण ऐकत आहोत आजच्या गीत बहार कार्यक्रमात. कार्यक्रमात आता कश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत ऐकूया. संगीतकार ओ पी नय्यर.

कश्मीर की कली या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते ओ पी नय्यर. श्रोते हो अवश्य ऐका उमंग हा एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 इंद्रधनु या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका वीरपत्नी रुपाली भोळे यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: दैव सैनिका पुढेच जायचे, न मागते तुम्हा कधी फिरायचे.
2: आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरती. आपण कार्यक्रम गीत बहार

रुबाबदार प्रसन्न चेहरा त्याचबरोबर या माध्यमातून या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या वेगळ्या अशा नृत्य शैलीनं सुद्धा शम्मी कपूर यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कार्यक्रमात आता ऐकूया तिसरी मंजिल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफीच्या आवाजात मजरू सुलतानपूर यांची गीतरचना, संगीतकार आर डी बर्मन.

0: तिसरी मंजिल या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते आर डी बर्मन.
1: श्रोतेहो अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक थमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: श्रोते बोलण्याची विशिष्ट शैली त्याचबरोबर नृत्य अभिनय याबरोबर आपलं असं एक वेगळं स्थान शमी कपूर यांनी या चित्रपटामध्ये निर्माण केलं. सुरुवातीला काही काळ त्यांना अपयशाचाही सामना करावा लागला पण नंतर तुमचा नाही देखा या चित्रपटापासून मात्र या क्षेत्रामध्ये ते स्थिरावले. नंतरच्या काळामध्ये जंगली, काश्मीर की कली, एन इव्हनिंग इन पॅरिस, तिसरी मंजिल, ब्रह्मचारी यासारख्या चित्रपटांनी त्यांना या क्षेत्रामध्ये आढळ स्थान मिळवून दिलं. कार्यक्रमात आता एन इव्हनिंग इन पॅरिस या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकूया. संगीतकार शंकर जयकिशन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

अँड इव्हनिंग इन पॅरिस या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिशन. श्रोते हो, आपल्या वैविध्य अभिनयानं वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून भूमिका साकारणारे कलाकार शम्मी कपूर 14 ऑगस्ट 2011 रोजी काळाच्या पडद्यात गेले. तरीसुद्धा आपल्या अभिनयानं आणि आपल्या विशिष्ट नृत्यशैलीनं रसिकांच्या मनात त्यांचं स्थान हे कायमच अजरामर आहे. गीतभार कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया ब्रह्मचारी चित्रपटासाठी हसरत जयपुरी यांची गीतरचना. संगीतकार शंकर जयकिशन, गायक कलाकार मोहम्मद रफी यांनी सहकारी.

0: मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये हसरत जयपूर यांचं गीत आपण ऐकलं. ब्रह्मचारी या चित्रपटासाठी संगीतकार होते शंकर जयकिशन. श्रोतहो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. एफ एम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती 9:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया उमंग हा NCERT चा प्रायोजित कार्यक्रम.

0: समूहस्वरातली ही कविता आपण ऐकलीत.
1: पारंपारिक कोल्हापुरी पद्धतीने चुलीवर तयार केलेली आणि डंगावर कुटलेली रुचिरा कांदा लसूण मसाला चटणी, उच्च दर्जा आणि योग्य दर म्हणजेच रुचिरा.
2: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
3: तात्या दाट लय दुखाल्या, मंजन लावून बसलोय.
2: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
3: वय दातासाठी एक नंबर.
4: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण आणि मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता लता मंगेशकर यांच्या आवाजात मंगेश पडगावकरांची गीतरचना ऐकूया. संगीतकार श्रीनिवास खळे.

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ती बघतो.
7: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
8: कणीस आणि हत्ती?
9: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.

0: श्रावणातल्या पवित्र उपवासांसाठी आणि सणांसाठी कोल्हापूरच्या भारत डेअरीची स्फूर्ती उत्पादने,
1: स्फूर्ती श्रीखंड आम्रखंड बासुंदी, दूध दही तूप चक्का आणि पनीर सर्वत्र उपलब्ध। स्फूर्ती।
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर मिश्र संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात आता ब्रह्मकुमारी या नाटकासाठी विश्राम बेडेकरांची पदरचना ऐकूया प्रभुदेव सरदार यांच्या आवाजात।

या नाटकासाठी विश्राम बेडेकरांची पदरचना आपण ऐकलीत प्रभू यांच्या आवाजात.

0: धागा सुखाचा,
1: समाधानाच्या वस्त्रांचा,
0: आयुष्यभर सुखाचे धागे गुंफणारे
1: विक्रांत शिलाई मशीन,
0: घरगुती व व्यावसायिक मॉडेल्स
2: विक्रांत शिलाई मशीन,
3: तुमचा जीवनभरचा साथी।

0: स्फूर्तीदायी चार प्रकारात स्फूर्ती सीताफळ बासुंदी, अंजीर बासुंदी, रबडी बासुंदी किंवा स्फूर्ती गुलकंद बासुंदी.
1: स्फूर्ती बासुंदी सर्वांना बनवेल आनंदी, सर्वत्र उपलब्ध.
2: आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. आज सकाळी 10:30 आपण ऐकणार आहात इंद्रधनू हा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया स्नेहल भाटकर यांनी सादर केलेली गवळण.

आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. 10:30 इंद्रधनू या कार्यक्रमात वीर पत्नी रुपाली भोटे यांची ऐश्वर्या बेहेरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उद्या आहे 15 ऑगस्ट. आपण आपला स्वातंत्र्य दिन उद्या साजरा करणार आहोत. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेकांनी लढा दिला, अगदी आपले प्राणही गमावले. आणि आता देखील संरक्षण दलातील प्रत्येक सैनिक बांधव आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आपलं आयुष्य वेचत आहेत. आपलं घरदार सोडून प्रसंगी प्राणांची बाजी लावून ते आपलं कर्तव्य सीमेवर बजावत आहेत. जेव्हा एखाद्या सैनिकाला शत्रूशी लढत असताना हौतात्म्य येतं, तेव्हा ते देशासाठी वीर मरण ठरतं. कुटुंबाला सुद्धा याचा खरंतर सार्थ अभिमान असतो. पण तरीही घरातली जवळची आणि जबाबदार व्यक्ती गमावल्याचं दुःख हे खरंच न भरू देणार आहे. आजच्या इंद्रधनू या कार्यक्रमात आपण जी मुलाखत ऐकणार आहोत त्या वीरपत्नी आहेत, रुपाली भोळे. त्यांचे पती सुभाष भोळे यांना शत्रूशी लढत असताना वीरमरण आलं. त्यानंतर रुपालीताईंनी आपलं आयुष्य कसं जगलं, त्यांना कोणत्या कोणत्या अडचणी आल्या, त्यावर त्यांनी कशा पद्धतीनं मात केली याविषयीच आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी. रुपालीताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर ताई, सर्वप्रथम आम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल, तुमच्या पतीबद्दल, तुमच्याबद्दल सांगा ना.
1: नमस्कार. माझं नाव वीरपत्नी रुपाली सुभाष भोळे. माझ्या पतींचं नाव शहीद जवान सुभाष ईश्वरा भोळे. मी राहणार मूळची कापशी सेनापती आहे, माझं गाव आहे. आणि तिथे माझे सासू सासरे, सासूबाई आता 2 वर्षापूर्वी एक्सपायर झाल्या, मोठे दीर जाऊ, दोघे माझे पुतणे, 2 सुना नातवंड, आता परवाच 22 जूनला माझ्या मुलीचं लग्न झालं. असं मुलगी जावई असा माझा परिवार आहे घरी.
0: बरं. आणि तुमचं लहानपण कुठे गेलं?
1: लहानपण माझं माझ्या मामाकडेच मी मोठी झाले, मामांच्या घरी.
0: कुठल्या गावाला?
1: सांगलेवाडी म्हणून गाव जवळच आहे तिथून, कापशीपासून. हा, तिथेच मी लहानाची मोठी झाले.
0: बरं. सैनिकाची पत्नी हा तुमचा प्रवास कसा सुरू झाला ते मला सांगा.
1: सैनिकाची पत्नी म्हणून म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला मॅडम, सेनापती संताजी घोरपडेंचा वारसा लाभलेला आमचे गाव म्हणजे सेनापती कापशी, त्या गावचे सुपुत्र शहीद जवान सुभाष ईश्वर भोळे यांच्याशी माझा विवाह झाला. 20 जानेवारी 98 ला विवाह झाला त्यांच्यासोबत. माझा रिलेटिव्ह मध्येच मला दिलेला आहे, लग्न केलेलं आहे माझं. मग मला कसं, मला पण सपोर्ट होईल, माझ्या आईला पण सपोर्ट होईल या कारणानं पाहुण्यातच मला म्हणजे लग्न करून दिलं. मुलगा चांगला आहे बाबा, असू दे. आणि त्यामुळे दिलं मला, तिथे लग्न केलं माझं. असं एक आर्मीवाल्याची पत्नी म्हणून मला खूप अभिमान होता त्या गोष्टीचा. कारण असं कसंही म्हणजे जीवन जगणं हे करणं, असं याच्यापेक्षा एखाद्या आर्मीवाल्याची पत्नी म्हणून हे करणं हे मला मोठा मला त्याचा मान मिळाला होता. त्यामुळे त्याचं मी स्वतः मी एकदम एक माझं भाग्य समजत होते.
0: बरेचदा असं असतं की ह्या सैनिकांचं आयुष्य त्याला काहीच खात्री
1: नसते.
0: पटकन मुली सुद्धा ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्या मुली सुद्धा पटकन या गोष्टीसाठी तयार होतातच असं नाही. तर त्यावेळेला तुमची मानसिकता काय होती किंवा घरच्यांनी कसं यासाठी सपोर्ट केला?
1: कसं आहे मॅडम, मरण काही कुणाला चुकलेलं नाही. इथं आपण कुत्र्या माणसासारखं मरते, लोकांना पण बघतोय रोज ऍक्सिडेंट किती लोकांचा जीव जातोय काय होते.
0: बरोबर.
1: पण एका वीर पुरुषाला जर असंही आलं तर त्याची पत्नी होण्याचं भाग्य मला लाभलेलं हे माझं मोठं भाग्य समजलं त्यावेळेस. आणि त्यामुळे मी तो त्यावेळेस काय विचार केलाच नाही. पण हे पुढे आयुष्यात असं घडणार होतं हे काहीच त्याची कल्पना नव्हती.
0: बरोबर.
1: एक आर्मीवाल्याची पत्नी म्हणूनच मी त्यांची म्हणजे साथ दिली असं.
0: बरोबर. सैनिकी जीवनाचा तुम्हाला अनुभव कसा आला?
1: सैनिकी जीवनाचा अनुभव म्हणजे सांगायचं झालं तर मॅडम, जेवढा चांगला तेवढा वाईट पण होता. कारण एवढं इथे एकट्यानं राहून हे काढणं हे सोपं नाही आहे. मिस्टर तिकडं सीमेवरती असताना प्रत्येक गोष्टीला आपल्याला एकटीलाच म्हणजे सामोर जावं लागत होतं. काही काम असू दे काय असू दे सगळं एकटीलाच हँडल करायला लागत होतं.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळं त्यांची प्रत्येक गोष्टीला आपापला आठवण मला तिथे येत होती.
0: लग्नानंतर पहिल्यांदा तुमचे पती केव्हा ड्युटीवरती गेले?
1: लग्नानंतर 15 दिवसातच ते ड्युटीवरती गेले.
0: बरं.
1: त्यानंतर त्या सुट्टी 9 महिने भेटलीच नाही, 9 महिन्यानंतर सुट्टीवर परत आले.
0: बरं. मग त्यावेळेची तुमची मान

0: मानसिकता कशी होती
1: त्यावेळेला असं मला लोक म्हणायचे की तुझं लग्न झालं असं वाटत पण नाही कारण तुझे मिस्टर जवळ नाहीयेत म्हणायचे आणि तू तर कसं हे करतीस काय होतीस.
0: बरोबर.
1: 8-9 महिने जरी बाहेर लांब राहिले तरी त्यांचा स्वभाव एकदा प्रेमळ आणि चांगला होता की त्याच्यामुळं ते कधी ना कधी लवकरात लवकर येतील मला सोबत घेऊन जातील या याच्यावर मी जगत होते.
0: दरम्यानच्या काळामध्ये तुमचा संपर्क होत होता की नाही?
1: त्यावेळेस लँडलाईनचे फोन होते, मोबाईल फोन नव्हते. मग कसं कधीतरी फोन आला तर दुसऱ्याच्या घरी जाऊन बोलायचं, ते पण एखादा मिनिट घरचे सगळे बोलल्यानंतर मला चान्स भेटायचा. मग बोलून किती बोलणार, दुसऱ्यांच्या घरी थोडस बोलणं व्हायचं आणि त्यानंतर मग पत्र पाठवायचे. पत्रावरच काय असेल ते आम्ही बोलत होतो एकमेक, ते पण पत्र एक 2-3 महिन्यातून असं यायचं.
0: बरं.
1: जास्त लवकर भेटत पण नव्हतं त्यांना मला. असं
0: तिकडचे त्यांचे काही अनुभव त्यांनी तुम्हाला सांगितले होते का?
1: तिथं अनुभव सांगायचे म्हणजे हेच की आता म्हणजे आमचं कसं आयुष्य तिथं असते.
0: जंगलात कुठं होते ते त्यावेळेला?
1: पूंछ भागात होते, राजौरी जिल्हा पूंछ भागात, जम्मू काश्मीरला.
0: बरोबर. म्हणजे अगदी तो आपण असं म्हणतो की सेन्सिटिव्ह भाग त्यावेळेला. म्हणजे तुम्ही ही 98 ची गोष्ट सांगताय.
1: 98 मध्ये. बरोबर. 98 मध्ये त्यानंतर त्यांचं तिथं हे झाली, पोस्टिंग झालेलं.
0: बरोबर.
1: 2000 साली शहीद झाले मिस्टर माझे. पण त्याच्या अगोदर ते उधमपूरला होते ते अगोदर, आणि नंतर त्यांचं युनिट इकडे आल्यानंतर त्यांनी 27-12 तिथे त्यांना पाठवलेलं पूंछ भागात. 11 डिसेंबरच्या अगोदर म्हणजे 5-6 महिने अगोदर गेले होते शहीद व्हायच्या अगोदर.
0: मग पती तुमचे तिकडे असताना काय केलं त्यावेळेच?
1: इथं कसं होतं, आमचं शेतकरी कुटुंबामध्येच माझ्या मिस्टरचा जन्म झाल्यामुळं घरचे सगळे लोक शेतीचे काम बघत होते. माझे मोठे दीर यंत्रमागावरते होते. मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की आपण दोघं पण लांब राहण्यापेक्षा त्यांना इथं हॉटेलचा व्यवसाय चालू करून दिला, तुम्ही पण लांब नको भावाला म्हटले आणि त्यांना इथं व्यवसाय चालू करून दिला, स्वतः आपण तिकडे गेले. आणि मला कसं घरकाम, घरी जनावरे होते त्यांची व्यवस्था बघावी लागत होती, 2 छोटे माझे पुतणे होते अंगणवाडीमध्ये त्यांना सांभाळायचं, घरातलं काम बघायचं, पाहुणे वगैरे कोण आले घरी तर त्यांचं सगळं उठबस करायचं, हे सगळं मला मग बघावं लागत होते.
0: घरचे पाठिंबा
1: होता? हो, चांगले होते घरचे. अजूनपर्यंत पण माझ्या घरचे सपोर्ट करतात मला. 9 महिन्यानंतर आल्यानंतर ते काही जास्त थांबले नाहीत, एक 1.5 दिवस राहिले. कारण त्यांचं कसं होतं, त्यांना पेटी मास्तरचा कोर्स करत होते ते, त्यांना ते कोर्स करून पुढे प्रमोशन घ्यायचं होतं, त्यामुळे ते जास्त काही थांबले नाहीत. एक 8-10 दिवस थांबले आणि परत मग कामावरती गेले.
0: बर बर. तेव्हा कुटुंबाची साथ किंवा कुटुंबाची काही जबाबदारी तुमच्यावर होती का?
1: घरातले लोकांची साथ भरपूर होती दादा त्यावेळी मला, कारण मिस्टर तिकडे असल्यामुळे मी इथं एकटीच होते आणि सासूसासरे पण माझे म्हणजे पाहुण्यातलंच असल्यामुळे सगळे चांगले म्हणजे सांभाळून घ्यायचे मला. जरी मला काय एखादं काम जमत नसेल तर ते मला एका सपोर्ट करायचे, कर हे कर, आणि मी पण सगळं शिकत गेले.
0: बर.
1: त्यामुळं त्यांची साथ चांगली मिळाली मला घरच्यांची.
0: तर 2000 साली ते शहीद झाले असं तुम्ही?
1: मॅडम 2 वर्षच मला त्यांचा सहवास लाभला, त्यामध्ये एकच त्यांना सुट्टी 2 महिन्याची भेटली.
0: बर.
1: त्यानंतर परत नाही मग
0: एवढा सहवास लाभला. त्यावेळची खर तर परिस्थिती कशी होती, म्हणजे तुम्हाला कसं समजलं त्यांना वीरमरण आलेलं?
1: काय झालं मॅडम, ज्यावेळेस ते पहिल्यांदा गेले सुट्टी संपून, त्यावेळेस त्यांना समजलं होतं की मी गरोदर आहे त्यावेळेस, आणि जाताना ते सांगून मला गेले होते मला मुलगीच पाहिजे, आणि मुलगी झाली की स्वरांजली नाव ठेवायचं, मुलगा झाला तुला काय नाव ठेवायचं ते ठेव, पण मला मुलगीच हवी आहे आणि मुलगीचं नाव स्वरांजली ठेवायचं सांगून गेले होते. आणि 11 डिसेंबर 2000 माझे मिस्टर शहीद झाले.
0: बर.
1: आणि 12 तारखेला माझ्या आईनं मला हिरव्या बांगड्या भरल्या, शिदोरीत पाठवली, म्हणजे 2000 जणांचा कार्यक्रम होता पुढे आमचा, ज्यावेळी मिस्टर माझे शहीद झाले त्यावेळेस कार्यक्रम होता मॅडम.
0: बर बर.
1: आणि त्यामुळे त्या दिवशी दुपारी बरोबर 12 तारखेला तार आली आमच्या गावामध्ये की असं असं झालेलं आहे म्हणून, आणि ते बातमी झाली पण मला समज नव्हतं, मला कोणी सांगितलंच नव्हतं. मी सगळ्यांना विचारत होते काय झालं, काय कुजबुजत आहेत लोक, काय झालं, पण ते कोण सांगत नव्हते. सर प्रत्येक जण म्हणायचे की नाही कोण नाही माहिती नाही, बोरे काय भोळे आहेत मला अजून कन्फर्म झालेलं नाही, तू काय टेन्शन घेऊ नको. तरी पण मी मला अस्वस्थ वाटत होते त्यावेळेस, काहीतरी असं झालं म्हणजे काय ते झालं असणार असं प्रत्येक माझ्या शंकेनं का बघतात माझ्या लोक असं वाटायचं. मग अजून एकांना मी विचारलं तर ते म्हणाले नाही थोडंसं पायाला लागलंय आणि काय नाही इकडे घेऊन येणार आहे, तू काय टेन्शन घेऊ नको म्हणाले. 4 दिवस मॅडम मला कोणी काही सांगितलं नाही, तरी पण मॅडम मी गणपती पाण्यात ठेवला, पूजापाठ मी करत बसले, त्यांच्या जप करत बसले की माझे मिस्टर व्यवस्थित असू देत, पण देवाला ते मान्यच नव्हतं कारण ते अगोदरच शहीद झाले होते मिस्टर. त्यानंतर सगळे लोक आमचे पाहुणे वगैरे गावाच्या वेशीवर येऊन थांबले होते, पण त्यांना आत कोण पाठवत नव्हतं कारण माझी अवस्था 7-व्या महिन्याची मी अरोदर होते, मला समजलं तर काहीतरी होईल बाळाला. या दृष्टिकोनातून कोणी घरी पाठवलंच नाही पाहुण्यांना, आमच्या सगळ्यांना बाहेर थांबवलेलं. आणि 11 तारखेला हे असं घडलं आणि परत पुढे 4 दिवसानंतर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार होता, 4th गुरुवारी त्यांची बॉडी गावाच्या वेशीत यायच्या अगोदर तासभर मला माझे पाहुणे सगळे जवळ आले आणि त्यांनी सांगितलं सुभाष तुला सोडून गेले म्हणून. त्यावेळेस मॅडम माझं पूर्ण आयुष्य माझं म्हणजे उद्ध्वस्त झालं पूर्ण, हे असं वाटलं मी कोसळलेच खाली आणि म्हटलं मी आयुष्यात स्वप्न काय बघितली, काय घडलं माझ्या बाबतीत असं वाटायला लागलं. त्यानंतर म्हणजे पार्थिव त्यांचं गाव दारामध्ये

0: आणण्यात आलं, त्यांना बघताना मला चक्कर आली त्यावेळेस. मग ते नीट त्यांना पाहिलं पण नाही, शेवटचं दर्शन घेतलं नाही. डॉक्टरकडे मला लगेच हे केलं, कारण माझ्या पोटात बाळ होतं. त्यांच्या गावामध्ये अंत्ययात्रा वगैरे त्यावेळेस काढली, चौकामध्ये स्वामी चौक म्हणून आमच्या गावामध्ये आहे, तिथं त्यांचं पार्थिव ठेवलं होतं अंत्यदर्शनासाठी. सगळे खेडोपाड्याचे लोक येऊन तिथं दर्शन त्यांच्या घेत होतं. ते सगळं झालं एक जाणून त्यावेळेस सगळ्यांनी मला समजावून सांगितलं की आता तू एवढं हे करू नको, त्यांचं काही पाठीमागे हे आहे, ती निशाणी आहे तुझ्या पोटामध्ये, त्याच्यासाठी तर तू जग. त्यांची इच्छा होती काय बघूया आता म्हणाले, त्यांची इच्छा होती मुलगी व्हावी, मग आता पुढं काय होते बघूया म्हणाले.
1: बरोबर.
0: त्यामुळं मी हे केलं गेलं. तरी पण मी जास्त मॅडम हेच केलं, म्हणजे माझ्या आयुष्यात काय होतं, मी असं काय स्वप्न रंगवली, काय घडलं, हेच माझ्या डोक्यात विचार होता.
1: त्यानंतर तुम्हाला दवाखान्यात नेलेलं होतं, मग तुमची डिलिव्हरी पूर्ण 9 महिन्यानंतर.
0: हा, 9 महिन्यानंतर डिलिव्हरी मॅडम झाली माझी, मला मुलगीच झाली.
1: पण तो जो 2 महिन्याचा कालावधी होता तो खरं तर खूप कठीण होता तुमच्यासाठी. कशी मात केलीत किंवा तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला सगळ्यांचा?
0: त्यावेळेस मी कसं घरी बसूनच होते, जेवण जात नव्हतं, काय नव्हतं, गप्प बसून राहायचे. मग माझ्या घरचे म्हणायचे काहीतरी कामात लाग म्हणायचे, तुझं मन रमू दे, काय ना काहीतरी करायला लावायचे घरातले.
1: तुमचं वय काही किती होतं?
0: माझं 20 वय होतं मॅडम, आणि मिस्टरांचं 25 वय होतं. सगळे पाहुणे भेटायला यायचे, मग सगळं मग सारखं रडत बसणार. मग डिलिव्हरीच्या अगोदर मला आमच्या गावात यात्रा होती, सगळे भेटणार आणि मला परत त्रास होईल. माझ्या घरच्यांनी माझ्या नंदूबाई भैरेवाडीमध्ये त्यांच्याकडे मला पाठवलं राहण्यासाठी.
1: त्यावेळेचा नातेवाईकांचा तुम्हाला पाठिंबा कसा?
0: भरपूर सपोर्ट केला मॅडम, कारण मला माहेरच्या लोकांनी पण सपोर्ट त्यावेळेस केला आणि सासरच्या लोकांनी पण सपोर्ट केला चांगला. आणि तिथूनच मला मग डिलिव्हरीला निपाणीमध्ये नेलं, तिथं माझी डिलिव्हरी झाली.
1: किती तारीख होती?
0: 2 मार्चला. अनिल सनगर पण डॉक्टर आहेत,
1: बरं,
0: ते आमच्या गावचेच आहेत. मग त्यांनी त्यावेळेस तिथं असं झाल्यामुळं आर्मीवाल्यांचे एमजे शहीद झाल्यामुळे त्यांनी माझं काही बिल वगैरे काही केलं नाही, त्यांनी म्हणजे फ्रीमध्ये डिलिव्हरी करून दिली.
1: वा,
0: हा, त्यामुळे त्यांनी सपोर्ट केला गावच्या लोकांनी असं.
1: बरोबर.
0: असल्यामुळे ते आणि मुलगी जन्माला आली, मुलगीचं मग घरच्यानी बारचं घातलं, मोठ्यानं सगळं केलं, त्यांची इच्छा पूर्ण झाली. पण माझ्या मिस्टरांना शेवटचं बघता आलं नाही मुलगीला.
1: खरं.
0: आज माझ्या मुलगीचं लग्न केलं मी, 25 वर्षाची झाली मुलगी माझी, लग्न परवा झालं. तिला आता MBA HR मध्ये शिक्षण तिला दिलेलं आहे. मी
1: नाव तिचं तेच
0: ठेवलं, स्वरांजलीच नाव ठेवलं मॅडम पुढं.
1: एक सुरुवातीचे काही दिवस तिला समजलं नसेल, पण नंतर तिनं काही हे विचारलं का बाबा कुठे आहे?
0: विचारायची. काय झालं, आमच्या गावामध्ये शिक्षणाची जास्त म्हणजे इंग्लिश मिडियमची सोय नव्हती मॅडम. मग तिला कॉन्व्हेंटला घालण्यासाठी मी कोल्हापूरमध्ये राहायला आले. मग सासूबाई माझ्यासोबत राहायच्या, त्यांनी सपोर्ट केला. एक वर्षभर सासूबाई तिला घेऊन जायच्या इंग्लिश मिडियमला, घातलेलं हमीद्वार कारखाना म्हणून आहे तिथं घातलेलं, तिथं घेऊन जायच्या. मग त्यांना पण त्रास व्हायला लागला म्हणून आम्ही त्या म्हटल्या कोल्हापूरमध्ये आपण थांबूया म्हटलं. आणि तिथं मग सुरुवातीला ती लहान असताना तिला काय वाटत होतं, जरा मोठी होईल तशी बाकीचे पण कसं पेरेंट्स यायचे ना मीटिंगच्या वेळेस, त्यावेळेस तिला मग ते वाईट वाटायचं. मम्मी माझे पप्पा नाहीत, बाकीचे सगळ्यांचे पप्पा आहेत.
1: तिला तुम्ही सांगितलेलं होतं जसं समजायला लागल्यावर?
0: तिला मी काय सांगितलं नाही, पण तिला हळूहळू सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि ती बाकी यांच्याकडनं म्हणजे तिला समजत गेलं की असं असं आपले पप्पा नाहीत, शहीद झाले ते येते असं होत्या मॅडम. तिनं पण एक कविता बनवलेल्या पप्पांच्यावरची, 9वीत असताना बनवल्या.
1: बर, आहे तुमच्याकडे? दाखवा.
0: दाखवते. माझे बाबा शिवरायांचे वंशज आम्ही, मराठी आमची शान, देशासाठी प्राणाचे बलिदान करणाऱ्या वडिलांचा मला आहे अभिमान. युद्धावर जाताना वडिलांना हसत हसत निरोप देणे आई जाणते वीराचा धर्म, पण देश सेवा करणे हेच आहे त्यांचे कर्म. ते जातात हसरा चेहरा घेऊन निघुनी, पण मला वाटते ते पुन्हा यावे परतुनी. देश सेवेचे स्वप्न भंगले त्यांना आले वीर मरण, पण त्यांची अपूर्ण इच्छा पूर्ण करणे हेच आहे माझे जीवन, हेच आहे माझे जीवन.
1: वा.
0: तिला मी समजवलं की बाकीच्या पेक्षा तुझं वडील म्हणजे त्यांना आलेलं वीरमरण आहे, ते देशासाठी शहीद झालेले आहेत, त्यामुळं त्याचा मला खूप अभिमान आहे आणि तो अभिमान तू पण बाळगला पाहिजे इथून पुढे, असं मी तिला समजवलं. तुझे बाबा नाहीत म्हणजे म्हटलं फक्त तुला दिसतच नाहीत, पण त्यांचे आमच्या पूर्ण म्हणजे फॅमिली त्यांचे म्हणजे नजर आहे म्हटलं. आणि शहीद म्हणजे ते तर अमर आहेत म्हटलं, नाही तसं समजायचं नाही म्हटलं, बाबा तुझे आहेत. आणि प्रत्येक गोष्टीला मॅडम मी त्यांच्याकडे रोज नमस्कार करून मागितल्याशिवाय मी पुढे काय पाय टाकत नाही, म्हणजे कोणतंही काम करताना मी त्यांच्यासमोर नमस्कार करते आणि जर हे योग्य असेल तर माझ्या आयुष्यात घडू दे असं मागून घेते माझ्या मिस्टरांच्याकडे आणि मगच पुढे मी पाय टाकते.
1: बरोबर. तुमच्या पतींच्या शौर्याबद्दलची किंवा कर्तृत्वाबद्दलची एखादी आठवण सांगा ना.
0: माझे मिस्टर मराठा लाईफ इन्फंट्री बेळगावमध्ये भरती झाले होते आणि त्यांचं युनिट 16 मराठा हे त्यांचं युनिट होतं. आणि ज्यावेळेस त्यांची पोस्टिंग 27 RR ला झाली होती, जम्मू अँड काश्मीर पूंछ भागामध्ये त्यांची पोस्टिंग झाली होती. आणि ज्यावेळेस ते शहीद झाले त्यावेळेस त्यांना अगोदर एक मेसेज आला होता की अतिरेकी घुसलेले आहेत आणि त्या ठिकाणी ऑपरेशन रक्षक या मोहिमेमध्ये ते त्यावेळेस होते. मग त्यांनी 10-15 लोकांची तुकडी घेऊन तिथे गेले होते. तिथं गेल्यानंतर त्यांनी बघितलं म्हणजे तिथं गोळीबार चालू झाला, त्यावेळी त्यांनी चार पाच लोकांना तिथं गोळीबार म्हणजे त्यांना कंठस्नान घातले त्यांनी, आणि त्यानंतर ते संपलेत का बघत होते कॅप वर करून.

0: तेवढ्यात त्यांना डाव्या डोळ्यामध्ये छातीमध्ये दोन गोळ्या त्यांना लागल्या मिस्टरांना, पण तेवढ्यातून पण ते गप्प राहिले नाही. त्यांनी परत बाकीच्यांना पण त्याच्यातून म्हणजे गोळीबार केला, त्यांना तिथं त्यांना संपवलं. आणि त्या हातातील रायफलचा अपमान होऊ नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी बर्फाच्या त्या ढिगाऱ्यामध्ये ती अशीच रोवून ठेवली, रायफल रोवून ठेवली आणि ते खाली जमिनीवर कोसळले. आणि त्यानंतर बाकीच्या जवानांनी ती रायफल हिसकावून काढण्याचा प्रयत्न केला मॅडम, पण ती तिघा चौकांना पण निघत नव्हती. असे जे त्यांचे पार्थिव घेऊन आलेले होते जवान सोबत, ते आम्हाला ही घटना सांगत होते.
1: खरं तर खूप कठीण असा हा प्रसंग आहे. तुम्हाला प्रत्यक्ष त्यावेळेला तुमचंही वय खूप लहान होतं, त्याच्यात मध्ये तुम्ही गरोदर होतात ते 2 महिने, त्याच्यानंतर बाळाचा जन्म तुमच्या झालेला होता, आणि त्यानंतर म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर या कठीण प्रसंगावर तुम्ही कशा पद्धतीनं मात केली, तुमचं आयुष्य पुढे तुम्ही कशा पद्धतीनं जगायला सुरुवात केली?
0: कसं होतं मॅडम, त्यावेळेस मुलीसाठीच जगायचं, आयुष्य काढायचं ह्याचं मी ठरवलं होतं. कारण आता आयुष्यात माझ्यामध्ये काय अर्थ नव्हता. त्यानंतरचा काळ म्हणजे मॅडम खूप कठीण होता, कारण माझ्या मिस्टरांनी मुलगी म्हणून माझी आपली एक निशाणी पाठीमागे ठेवली होती.
1: बरोबर.
0: आणि त्यांचे जे इच्छा होती तीच पूर्ण झाली होती, कारण मुलगी झाली होती, तिचं नाव स्वरांजली ठेवण्यात आलं होतं. सगळं आम्ही त्यांच्या म्हणजे इच्छेप्रमाणे केलं, सगळं केलं, पण त्या मुलगीला वाढवायचं, मोठं करायचं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण काहीच माझ्या म्हणजे माझं ध्येय होतं त्यावेळेस, कारण दुसरा काही अर्थ माझ्या आयुष्याला नव्हता.
1: बरोबर.
0: त्यामुळं तिला कसं झालं, मी तिला घडवण्यातच माझं पूर्ण आयुष्य व्यतीत केलं. माझ्या ऑफिसचे लोक सगळे बोलत होते पुढे शिक्षण घे, जॉबचं बघ. खरं मी काय म्हटलं तर माझी पहिली जबाबदारी माझ्या मुलीची आहे,
1: अगदी
0: तिला लहानाचं मोठं करणं, तिला हे घडवणं, तिच्या बाबाचं नाव तिनं मोठं करावं ही माझी अपेक्षा होती. त्यामुळं त्याच्यातच मी हे केलं. आणि
1: तेव्हा काही अडचणी समस्या आल्या का?
0: हा, अडचणी आल्या त्यावेळेस, कारण तिला इंग्लिश मिडियमला घातलं, माझं पण शिक्षण त्यावेळेस कमी होतं. आणि गेले म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय ना काय प्रश्न विचारायचं हे व्हायचं होत होतं. पण माझी मुलगी त्यावेळी धाडशी होती, लहान असून सुद्धा ती रिटायर्ड सगळं म्हणजे त्यांना इंटरव्ह्यू देणे वगैरे ते व्यवस्थित बिंदास सगळं हँडल करायची, तिनं सगळं हे करायचं सांगत होती ती. आणि मला बाकीच्या पण म्हणजे माझे भाऊ वगैरे आहेत, त्यांनी पण मामी भाऊ वगैरे आहेत, त्यांनी पण सपोर्ट केला. ते सोबत माझ्या यायचे स्कूलमध्ये वगैरे असं येऊन ते हे करायचे. मग त्यांना पण मी अगोदर कल्पना द्यायची, मी एक वीर पत्नी आहे, माझ्या मिस्टरांचं असं झालंय आणि तुम्ही जरा असं हे करा असं मी त्यांना पण सांगत होते. मग त्यांना पण जरा असं त्यांनी पण मला सपोर्ट केला त्यावेळेस.
1: रुपालीताई, तुमची मुलगी लहान होती तोपर्यंत तुम्ही तिला सांभाळलं, पण एका ठराविक टप्प्यानंतर जेव्हा तिला समजलं की आपले वडील शहीद झालेले आहेत, आपले वडील आपल्या बरोबर नाहीयेत आणि आईनं आपल्याला लहानाचं मोठं केलंय बऱ्याच कठीण प्रसंगातून, हे जेव्हा तिला समजलं त्यावेळेला तिनं तुम्हाला कसा पाठिंबा दिला आणि तुमच्या दोघींचं नातं कसं होतं?
0: माझी मुलगी म्हणजे कसं होतं, माझं आणि तिचं नातं एक मैत्रिणीचंच होतं. आम्ही दोघी मैत्रिणी सारखं दोघी राहायचं. ज्यावेळी तिला समजलं की माझ्या आईनं मला मोठं केलंय, माझे वडील नाहीयेत, त्यावेळेस ती माझ्यापासून एकही गोष्ट लपवत नव्हती. बाहेर काय काम असेल, बँकमधून वगैरे जायचं असेल काय असेल, तर गाडी स्वतः सुद्धा ती 4-व्हीलर तिनं म्हणजे मला तिनं धाडसानं घ्यायला लावली, स्वतः शिकली ती, ती 4-व्हीलर पण चालवते. आणि तिनं जर बाहेर कुठं जायचं असेल तर प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट केला, माझ्यासोबत बरोबर येणं विणं असं. आता आज मी असं एकट्याला आले नसते, ती सोबत असते तर त्याची पण मला आज मला तिची उणीव भासली आज सुद्धा येताना बाहेर पडून येताना, कारण तिला घेतल्याशिवाय मी बाहेर कुठं गेलेच नाही. त्यामुळे तिनं मला खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि तिला स्पोर्ट्स पण आवड होती, ती स्पोर्ट्स मध्ये होती मॅडम. तिला कसं होतं, तिला आर्मी जॉईन करायचीच होती, तिला एअरफोर्स मध्ये जॉईन करायची होती. पण मॅडम तिचं काय झालं बॅड लक, कोरोनाच्या काळामध्ये तिला तिनं एनसीसी मध्ये ती होती 1 वर्ष आणि ती विवेकानंद कॉलेजमध्ये तिनं घेतलं होतं 11-12 साठी. आणि थोड्या दिवसानंतर काय झालं, मी तिला बोलले की नको आता पप्पांचं असं झालंय आणि ते एकच मुलगी असल्यामुळं मॅडम मला पण धाडस होतं तिला पाठवायचं. त्यामुळे तिनं मग बीएससी कम्प्लीट केली आणि त्यानंतर तिनं MBA HR म्हणून 2 वर्ष तिनं शिक्षण कम्प्लीट करून मग तिने जॉब चालू केला.
1: आज तिला एवढं यशस्वी बघताना तुम्हाला काय
0: खूप छान वाटते? माझ्या आयुष्य सार्थक झाल्यासारखं वाटते. जे माझी इच्छा होती काय ते घडून दाखवावं, वडिलांचं म्हणजे नाव करावं, त्यामुळं म्हटलं ते तुनं पूर्ण केलं, मला मला खूप अभिमान आहे गोष्टीचा असं मी तिला बोलून दाखवलं.
1: तुमच्या कुटुंबातल्या कुणी तुमच्या पतींचा वारसा पुढे चालवला का?
0: माझा पुतण्या सुंदर नंदकुमार भोळे हा तो इथं कॉलेजमध्ये होता, तो पण 2 वर्ष माझ्याकडे शिकायला होता. कोकले कॉलेजला 11-12 केली, त्यानंतर तो आर्मीमध्ये भरती झाला. भरती झाला आणि त्यानंतर त्याचं पण जरा बॅड लक झालं. म्हणजे कसं त्याचे कसं व्हायच्या अगोदर ते जरा ट्रेनिंगच्या वेळेस त्याला पायाला थोडस इथं दुखापत झाली, त्यामुळे त्याला तिथून बोर्ड आउट करण्यात आलं आणि त्यानं तसं आर्मीचं थोडंफार म्हणजे काम केलेलं आहे. आता पण तो फायर ब्रिगेड मध्ये त्यांना तिथे जॉब भेटलेला आहे, पुण्यामध्ये असतो माझा पुतण्या.
1: बरोबर. समाजाकडनं तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला?
0: माझ्याकडे बघण्यास समाजाचा मॅडम दृष्टिकोनच बदलला त्यावेळेस, कारण आर्मीवाल्याची पत्नी म्हणून

अगोदर जो मान होता त्याच्यापेक्षा पण वेगळा मान त्यांनी लोकांनी मला द्यायला चालू केला. शाळा कॉलेज असू देत काय असू देत, मग झेंडाबंधनसाठी 26 जानेवारी 15 ऑगस्टला मला बोलवण्यात यायचं. गणपतीच्या कार्यक्रमच्या वेळेस उद्घाटन असू दे काय असू दे, तिथं मला लोक आग्रहानं बोलवायचे उद्घाटनच्या वेळेस. असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी म्हणजे, आणि कारखान्यामध्ये पोथीपूजन असू दे कारखान्या साखरेच्या पोत्यांचं, तिथं पण आम्हाला मान मिळायचा वीरपत्नी म्हणून. असं वेगवेगळ्या ठिकाणी मला म्हणजे लोक मान देऊ लागले. माझे मिस्टर नाहीत मॅडम एवढंच मला हे आहे, पण त्यांच्या

0: म्हणून
1: बर
0: असं वेगवेगळ्या ठिकाणी मला म्हणजे लोक मान देऊ लागले. माझे मिस्टर नाहीत मॅडम एवढंच मला हे आहे, पण त्यांच्या मागच होते एवढा मला मोठा मान देऊन गेल्यात, ह्याचा मला अभिमान पण आहे, खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा.
1: खरंय खरंय, पण त्यांची उणीव कधीच भरणार नाही,
0: कधीच भरणार नाही, भरून निघणार नाही.
1: त्यांच्या स्मरणार्थ असं काही तुम्ही कार्य सुरू केलेलं आहे का
0: गावामध्ये? गावाच्या वेशीवरच त्यांचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे. अजून एक जण आमच्या गावातले बेटाळे म्हणून शहीद झाले होते, त्यांचं आणि ह्या दोघांचं भोळे बेटाळे स्मारक असं बनवलेलं आहे.
1: बरोबर.
0: मग त्या स्मारकासाठी आम्ही काय करत होते, कापशीमध्ये सुरुवातीला होते त्यावेळेस मी शाळेमध्ये त्यांच्या नावाने मुलांना फळं वाटप करणे, एनसीसी मुलं येऊन तिथं सलामी द्यायची स्मारक जवळ असं, आणि घरी पण म्हणजे कार्यक्रम सगळं व्यवस्थित ठेवणे, पेपरला त्यांचा प्रत्येक वर्ष फोटो देणे वर्तमानपत्रामध्ये, हे सगळं मी करत होते. आणि आता सुद्धा मॅडम माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी सगळ्या पूर्ण जे आमच्या आर्मीवाले आहेत त्या लोकांना सगळ्यांना मी शॉल श्रीफळ हे सगळं देऊन त्यांचा स्वागत सत्कार करूनच मग आम्हाला लग्नाची सुरुवात केलेली आहे आम्ही.
1: बरोबर. शासनाकडून देशसेवेसाठी जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांसाठी किंवा कुटुंबासाठी काही सहकार्य लाभतं का, किंवा काही योजना आहेत का की ज्याचा तुम्हालाही लाभ झाला?
0: कसं आहे मॅडम, शासनाकडून आम्हाला म्हणजे कसं आर्थिक स्वरूपाची मदत भेटते.
1: बर.
0: देतात 5 एकर जमीन शेती पण आम्हाला भेटलेली आहे आणि अजून पण सुरू आहे, ज्यांना भेटलेली नाही त्यांना देण्यात येत आहे.
1: बर.
0: एसटी महामंडळाकडून बस प्रवास मध्ये सवलत आहे, जेणेकरून आम्हाला ताटमानेने जगता यावं, कुणाकडे हात पसरण्याची गरज लागू नये, त्यामुळे शासनानं आम्हाला भरपूर फॅसिलिटी दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सूट दिलेल्या आहेत, घरफाळ्यामध्ये सूट आहे आम्हाला. त्यामुळे अजून आमच्या ऑफिस आहे जिल्हा सैनिक बोर्ड, त्यांच्यातून पण सवलत आहे. आता माझ्या मुलीच्या लग्नासाठी पण मला सवलत भेटते ऑफिसकडून आमच्या.
1: बर.
0: त्यामुळे भरपूर सवलती त्यांच्यामध्ये मिळालेल्या आहेत आम्हाला. तर मुलांचा शिक्षणाचा खर्च वगैरे तो आपला याच्याकडून भेटतोय, आर्मीच्या याच्याकडून, शासनाकडून भेटतोय खर्च.
1: बर.
0: ते पण देतात ते काय असेल ते.
1: बर.
0: दरवर्षी 1 ऑक्टोबरला रेजिंग डे असतोय आमच्या युनिटकडून, त्यावेळेस आम्हाला ज्या ठिकाणी युनिट असेल त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी बोलवण्यात येते.
1: बर.
0: तिथे आम्ही सगळ्या वीरपत्नी एकत्र भेटतो, तिथं एक 4-8 दिवसाचं फंक्शन असते, तिथं राहण्याची सोय वगैरे करतात, बाकीचे माजी सैनिक त्यांची फॅमिली हे सगळे एकत्र असतात, मग आमच्या युनिट सगळे लोक एकत्र भेटतात, त्यामुळं तो कार्यक्रम एक चांगला वर्षातून एकदा आम्हाला साजरा करता येतो.
1: वीरपत्नी पण भेटत,
0: हा सगळ्या भेटतात, त्यामुळे आमचं पण दुःख थोडं हलकं होते, दुसऱ्यांना भेटलं की त्यांचं ऐकून हे करून की बाबा म्हणजे पाठीमागचं आम्ही सगळं विसरून जातो त्यावेळेस, त्या कार्यक्रमच्या वेळेस.
1: देवाचा काही अनुभव आठवतोय का एखादा, किंवा काही स्मरणातला प्रसंग?
0: ज्यावेळेस माझी म्हणजे बाळ लहान होतं त्यावेळेस मला सगळे म्हणजे बोलायला लागले की तू जरा बाहेर पड घरातून, त्यावेळेस मी जरा म्हणजे बाहेर पडले घरातून, कार्यक्रमाला गेले. पहिल्यांदा माझी मुलगी 1-1.5 वर्षाची होती त्यावेळेस गेली होती, त्यांना बघितलं तर माझं दुःख थोडं हलकं झालं, म्हणजे मी याच्यामध्ये एकटीच नाही, बाकीच्या पण यांना ते आलेले म्हणजे अनुभव प्रत्येकाने सांगायला लागले, बाबा कुणाला म्हणजे लग्न झालं होतं त्यानंतर लगेच झालं होतं, कुणाला बाळ पण नव्हतं एखादं, मग त्यांच्यापेक्षा मला एक देवाने म्हणजे बाळ तर दिलेलं आहे, त्यांचे काही निशेण ठेवलेले आहेत, याच्यामध्ये मी सुख समाधान मानायला लागले हळूहळू, म्हणजे त्यांच्या याच्यातून बघत बघत शिकत गेले गोष्टी, बाबा त्यांच्यापेक्षा माझा कितीतरी पटीने मला देवानं थोडं घर काय दिलेलं आहे.
1: बरोबर.
0: आपल्याकडे
1: बरोबर तिथं सेवेत असलेले बाकीचे पण आर्मीचे लोक असतील ना,
0: ते लोक आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतात. तिथं गेल्यानंतर राहण्याची वगैरे सोय त्यांच्याकडेच होती आमची, प्रत्येक युनिटमध्ये जे कंपनी असते कंपनी वाईज प्रत्येकाला ठेवलं जातं, आमच्या अल्फा कंपनी तर आम्हाला अल्फा कंपनीवाल्यांनीच आम्हाला म्हणजे हे करायचं, तिथं मध्ये त्या फॅमिली पण आम्हाला सपोर्ट करतात तिथल्या राहण्याच्या आधाऱ्या. प्रत्येक महिन्याला आमची चौकशी आता पण मॅडम होते 26 वर्षाला माझ्या मिस्टरांना जाऊन,
1: पण
0: प्रत्येक महिन्याला मला कॉल येतो पेन्शन भेटती काय नाही, मुलगी काय करते, किती मुलगी शिकली, काय मुलगीचं लग्न ठरलं तर मुलगीचं कधी लग्नाची डेट आम्हाला कळवा आम्ही येतो. ते लोक पण सगळे युनिटवाले आले होते माझ्या मुलीच्या लग्नासाठी, त्यांनी पण सपोर्ट केला.
1: म्हणजे अजूनही
0: विचारपूस होते, असं नाही की बाबा काही विचारत नाहीत किंवा हे नाही, पण अजून आमची विचारपूस होते कोण त्रास देते काय. बाकी ठिकाणी कुठल्या याला एवढा मान नसतोय, पण आमच्यासारख्या आर्मीवाल्यांच्या यांना खूप मान भेटतोय आम्हाला.
1: बरोबर.
0: आणि हे आम्हाला म्हणजे आयुष्यभर विसरण्यासारख्या गोष्टी नाही आहेत आमच्यातल्या. मॅडम तुमच्या काय अडचणी असेल तर तुम्ही कधी पण कॉल करा, आम्ही म्हणजे त्याचं निरसन करू यायचो. मग त्यामुळं इथं आमच्या जिल्हा सैनिक बोर्ड म्हणून आमचं ऑफिस आहे कोल्हापूरमध्ये, त्यांच्याकडे जाऊन काय तक्रार वगैरे काय असेल तर आम्ही हक्काने सांगू शकतोय, ते आम्हाला म्हणजे आमचं एक कुटुंबच वाटतंय त्या ठिकाणी जाऊन आम्ही सांगणं म्हणजे कुटुंबातलं म्हणजे भाग वाटतोय आम्हाला. आणि त्यांच्याकडे म्हणजे आमची आमची पहिल्यांदा म्हणजे बाकी लोकांपेक्षा आमची पहिला तक्रार ते व्यवस्थित हँडल करतात आणि आम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने म्हणजे हे करतात.
1: बरं, म्हणजे त्याचं निवारण पण लवकर
0: होते आमच्यासाठी म्हणून.
1: बरं बरं बरं. की कोणी वीरपत्नी तुमच्या संपर्कात आहेत?
0: आहेत. आता कुठं जरी वगैरे मॅडम कार्यक्रम असेल काय असेल तर आम्ही एकत्र ग्रुपनं वगैरे जातो. तेवढं सांगा वाटतं की आता आम्ही जसं हे केलं तसं याच्यापेक्षा सुद्धा आता अजून भरपूर फॅसिलिटी वगैरे आहेत, तुम्ही त्यांचा म्हणजे उपभोग करून घेतला पाहिजे.

0: विचारलं पाहिजे, ऑफिसला जाऊन त्यांनी भेट दिली पाहिजे आणि अजून फॅसिलिटी असतील तर त्यांचा पण त्यांनी म्हणजे एक विचार करून घेतला पाहिजे. स्वतःला
1: तरुण पिढीला भविष्यामध्ये सैन्यात जाण्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: तरुण पिढीला आताची मुलं बघताय तुम्ही मोबाईलच्या पूर्णपणे आरी गेलेली आहेत, व्यसनी झालेली आहेत मुलं.
1: बरोबर.
0: त्या मुलांनी आपला जन्म झालाय तो आपलं एक आपलं ऋण फेडायचं आहे धरती मातेचं किंवा आपल्या भारत देशाचं हे लक्षात ठेवून त्यांनी सैन्यात जाण्यासाठी प्रयत्न करावेत आणि काहीतरी आपण त्याचं देणं लागतं, आपल्या या भारत देशाचं देणं लागतोय आपण हे लक्षात ठेवून त्यांनी त्या मुलांनी म्हणजे भरती होण्याचा प्रयत्न करावा आणि सैन्यात त्यांनी जावं. हेच माझं.
1: तुम्ही ताई म्हणालात की तुमच्या मुलीचं नुकतंच लग्न झालं, आता शिक्षणानंतर मग ती काय जॉब वगैरे करते?
0: आता ती जॉब अगोदर करत होती पण आता लग्नानंतर आता ती परत पुण्यामध्ये जाणार, त्यावेळी ट्राय करणार जॉब साठी.
1: बर. मग तुमचे जावई कुठले आहे?
0: हा, जावई माझे तर पांगेरी म्हणून गाव आहे. पाहुण्यातलेच आहेत आमच्या ते पण.
1: बर.
0: सगळं म्हणजे विचार करून करूनच आम्ही तिथं तिला म्हणजे लग्न केलेलं आहे. जावई पण चांगले सपोर्टिव्ह आहेत.
1: बर.
0: आणि घरची मंडळी पण सपोर्टिव्ह, तिला सपोर्ट करण्यासारखे मला सपोर्ट करण्यासारखेच आहेत ते लोक.
1: बर.
0: मग ते सगळं आम्ही जरा जास्त बहिणींच्याकडे बघतोय कारण माझ्या आयुष्यात असं घडलं, माझ्या आईचं पण तसं, त्यामुळे मॅडम मी जास्त विचार करून मुलगीचं लग्न करताना केलं. त्यामुळं मग कसं मी काय विचार केला म्हणजे मला पण सपोर्ट होईल आणि माझ्या मुलीला पण सगळी माहिती माझ्याबद्दल असल्यामुळं ते लोक सपोर्ट करतील आणि म्हणजे चांगलं तिचं होईल म्हणून त्या दृष्टिकोनातून मग मी तिथं हे केलं. त्या लोकांना पण अभिमान वाटला की बाबा अशा एका कुटुंबातली हा जे ज्याच्यासाठी शहीद झालेत अशा यांची मुलगी आमच्या घरी आम्ही सून म्हणून आणतोय करुण्याचा आम्हाला अभिमानच आहे असं ते पण म्हणजे लोक त्यांना पण म्हणजे बरं वाटलं, खुश झाले ते लोक सगळे.
1: तरी 2000 साली तुमचे पती शहीद झाले असं म्हटलं, या गोष्टीला आता जवळजवळ 25-26 वर्ष झालेली आहेत. हा एवढा मोठा काळ आहे, खूप गोष्टी झाल्या असतील, ही उणीव तर कधीच भरून येणार नाही, पण एकंदरीत मागं वळून बघताना तुमच्या आयुष्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: आतापर्यंत गेलेल्या आयुष्याचं म्हटलं तर मॅडम मलाच म्हणजे पटत नाही की मी इतकं आयुष्य इतकं 25 वर्ष कशी माझी निघून गेली, कारण मुलीला लहानाचं मोठं करणार ते करणार त्याच्यातच मी वेळ घालवला, सगळं माझं आयुष्य केलं आणि त्यामध्ये माझ्या घरच्यांनी पण सपोर्ट मला चांगला केला, माझे दीर असू दे सासरे सासू जाऊ सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि माझी आई पण मला सपोर्ट करते, माझी आई आता माझ्या सोबतच राहते इथं कोल्हापूरमध्ये, तिनं पण सपोर्ट केला आणि तिनं मला प्रत्येक वेळ सांगताना आलं की मला तुझ्या सासरच्या माणसांना पहिला तू सांभाळायचं, मिस्टर गेल्यानंतर सुद्धा सांभाळायचं, पहिला त्यांना तू हे करायचं मग काय असेल ते आमच्याकडे लक्ष दे असं ती सांगण्यात आलं. त्यामुळं त्या पद्धतीने मॅडम मी तसंच वागत गेले आणि माझ्या हातून जेवढं चांगलं होईल चांगलं करता येईल तेवढं मी करत गेले सगळ्यांसाठी.
1: असं
0: कसं आहे मॅडम, त्यावेळेस माझं वय पण लहान होतं, माझ्या मैत्रिणींची त्यावेळी लग्न पण झाली नव्हती, माझ्या मैत्रिणी लागल्या की तू बाळाला घेऊन बाहेर पड, आमच्या लग्नात ये जरा एन्जॉय कर बाहेर पड तुला तेवढं बरं वाटेल मग, आणि त्यानंतर मग त्या पण मला बोलायच्या की तो आतापासून असं आयुष्य कसं काढणार काय करणार हे करणार, तर मी म्हटलं असं नाही म्हटलं माझ्या मिस्टरांचं म्हटलं देशासाठी माझे मिस्टर शहीद झालेत म्हटलं त्यांच्या आठवणीतच मला आयुष्य काढायचं आहे म्हटलं आणि त्यांची पाठीमागे निशाणी या मूल्यच मला मोठं करून तिला काहीतरी घडवायचं म्हटलं, त्यामुळे मी दुसरा लग्नाचा विचार करू शकत नाही, मी असं त्यांना सरळ सांगितलं माझ्या मैत्रिणींना.
1: आणि आता यानंतर म्हणजे आता तर तुमच्या मुलीचं पण लग्न झालेलं आहे, मग यानंतर तुम्ही काय करायचं ठरवलंय?
0: माझी मुलगीच म्हणते मम्मी तू आता माझं सगळं झाले त्यामध्ये माझ्यामध्ये सगळं अडकली होतीस, आता तुझं आयुष्य तू एन्जॉय करायचं, तू ट्रीपला जा कुठं फिरायला जा काही पण कर, पण तू आता एकटी राहू नकोस, तू तुझं स्वतःचं मन कशामध्ये रमत राहतो, त्यामुळे आता इथून पुढे मॅडम मी ठरवले म्हणजे जसं मला म्हणजे बिंदास्त जगायचं आणि जसं चांगलं जेवढं आयुष्य आपल्या हातून चांगलं होईल तेवढंच आपण करायचं आणि समाज कार्यामध्ये वगैरे तर असेल तर म्हणजे मी भाग घेऊ शकते, मला आवड आहे त्याची, इथून पुढे जर माझ्या हातून जर मी परमेश्वराकडे मागूनच घेते जर माझ्या हातून जर चांगलं काय सत्कार्य घडत असेल तर ते माझ्याकडून होऊ दे आणि त्यामध्ये मी भाग घेऊन मी करण्याचा प्रयत्न करेन मॅडम.
1: तर ताई एकंदरीतच हा तुमचा प्रवास खूप कठीण प्रसंगातला होता, त्यातूनही तुम्ही या सगळ्या गोष्टी निभावून नेल्या आहेत. बरेचदा लोकांना दुःखाचा बाऊ करायची सवय असते पण तुमच्यावरचा दुःखाचा डोंगर म्हणजे आपण असं म्हणूया की त्यावेळेला तुम्हाला काही अनुभव सुद्धा नव्हता आणि त्याच्यातनं तुम्ही बाहेर पडून हे असं आयुष्य जगा, तर एकंदरीतच काय सांगाल तुम्ही
0: आयुष्याबद्दल? एवढं सांगावं वाटतं मॅडम की खरं तर मॅडम असं आयुष्य भोगायला कुणालाच येऊ नये, पण या गोष्टीचा मला अभिमान आहे की मी एक वीर पत्नी आहे, कारण माझे मिस्टर गेल्यानंतर सुद्धा आता तुम्ही बघताय की विधवा बायकांना काहीच मान नसतोय पण त्यांच्या पाठीमागं माझे मिस्टर शहीद झाल्यामुळं जो मला त्यांच्यामुळे मान मिळतोय तेव्हा मला म्हणजे त्याचं मी एक माझं भाग्य समजते.
1: खरंय
0: कठीण प्रसंग मॅडम सगळ्यांच्या आयुष्यात येतो
1: खरंय,
0: पण त्याच्यावर सुद्धा त्या दुःखावर मात करून पुढे चालत राहणं आणि याच्यातून बाहेर पडणं हेच माझ्यावर आल्या प्रसंगावरून मी तुम्हाला सांगते की हे प्रत्येकानं म्हणजे केलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे
1: कारण शेवटी सुखदुःखाशी

0: आयुष्य नाही। तर रुपालीताई भोळे, तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि एकंदरीतच सगळंच तुमचं संघर्षाचं आयुष्य आणि वीरपत्नी म्हणून जगत असताना आलेले अनुभव तुम्ही आम्हाला सांगितलेत, याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते आणि पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे असंच धैर्य लाभू दे। या पुढचं आयुष्य तुम्हाला जसं जगायचं आहे तुमच्या मनासारखं जगायला तुम्हाला मिळू दे हीच सदिच्छा। आणि मी आपला निरोप घेते, नमस्कार।
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम।
0: श्रोते हो, इंद्रधनू या कार्यक्रमामध्ये वीरपत्नी रुपाली भोळे यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत।

0: तर श्रोते हो, आता मात्र इंद्रधनू या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: श्रोते हो, इंद्रधनू हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरती. प्रसारित करतो आहोत गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सिलसिला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तो आजच्या दिवशी सन होतं 1981. या निमित्तानं गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया सिलसिला चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार शिवहरी, गायक कलाकार लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन.

0: कलाकार होते लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन.
1: श्रोते हो, सोमवारी 17 ऑगस्टला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका शिवशाहीर डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण एफएम बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवरती आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. गाण्यांचा हा सिलसिला असाच पुढे सुरू होणार आहे. कार्यक्रमात आता कभी कभी या चित्रपटासाठी साहिर लुधियानवी यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे खय्याम यांचं, गायिका लता मंगेशकर आणि गायक मुकेश.

लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या युगुलमध्ये साहिर लुधियानवी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते खय्याम, चित्रपट कवी. कार्यक्रमात आता आपण ऐकूया लेकिन चित्रपटासाठी हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं वसंत देव यांचं गीत. गायिका पुन्हा एकदा लता मंगेशकर.

0: लता मंगेशकर यांच्या आवाजात वसंत देव यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं ऋतुराज मंगेशकर यांनी लेकिन या चित्रपटासाठी.
1: श्रोते हो, अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC

ताली ताकत धीमी ताकत ताली ताकत धीमी ताकत झाला आमचं ताकत धुकी ताकत ताजी घेणे ताकत नाक ताकत झुम ताकत नाक नाक झुम ताकत नाक नाक झुम ताकत नाक नाक झम तारी ता झग झाली ता झन झाली कोकू झाली दाखवून तारी घेणे ताली झम तारी ता झग झाली ता झन झाली कोकू झाली दाखवून तारी घेणे झम तारी जग झाली झग नाक ताक ताजंड ताजंड ताजंड ताज झम तारी जग तारी झाले झाले कोकू

गुमनाम चित्रपटासाठी महमूद आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. शैलेंद्र यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती शंकर जयकिशन यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर हिरा पन्ना चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार अरणी बर्मन, गायक किशोर कुमार आणि लता मंगेशकर.

0: हिरापन्ना या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत.
2: हस्तलिखित काय फक्त भारतातच आहेत असं नाही, पण भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत हे मी इथे सांगू शकते. तर ती आपण या पोर्टल खाली आणून डिजिटाईज करून एक तर ती संरक्षित होतील आणि सर्व वाचकांना अभ्यासकांनाही खुली होतील.
1: बरोबर. आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला आज संध्याकाळी 7 वाजता माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आपण ऐकू शकाल। या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल रात्री ठीक 9:30 वाजता। आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचे हे कार्यक्रम आपण ऐकत आहात। श्रोते हो, आपला भारत देश 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा करतोय। 100व्या स्वातंत्र्य दिनाकडे वाटचाल करत असताना विकसित भारत घडवण्यासाठी एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण कशा पद्धतीनं पार पाडली पाहिजेत याविषयी बोलूया गप्पा गाणी या कार्यक्रमात। शनिवारी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत, म्हणजेच उद्या सकाळी 10:30 ते 11 यावेळेत। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2-65-26-24

24 तेव्हा गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी उद्या सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण आहात. मंचली चित्रपटासाठी मुकेश यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

मंचली या चित्रपटासाठी मुकेश यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीतकार होते लक्ष्मी प्यारेलाल. कार्यक्रमात आता

मुकद्दर का सिकंदर या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं अंजन यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी. श्रोते हो, आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये आज वैजयंती नांदगावकर लिखित हलकं फुलकं ही कौटुंबिक श्रुतिका, त्याचबरोबर आजची रेसिपी आणि स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत याविषयी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्याशी लीला पांडे यांनी साधलेला संवाद. आज संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युवावाणीच्या प्रिय अमूच्या भारत देशा या संगीतमय कार्यक्रमात रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांनी गायलेली राष्ट्रभक्तीची गाणी आपण ऐकू शकाल. आज संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश आपण ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण एफ बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवरती. आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. कार्यक्रमात आता पुन्हा एकदा आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकूया. संगीतकार आर डी बर्मन, गायिका आशा भोसले, चित्रपट शान.

शान या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते आर डी बर्मन. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करतो आहोत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं प्रसारण. श्रोते, आज संध्याकाळी 7 वाजता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला उद्देशून संदेश देतील. हा संदेश आपण ऐकणार आहात संध्याकाळी 7 वाजता. त्याचबरोबर या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल आज रात्री ठीक 9:30 वाजता.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कालपासून श्रावण महिना आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाची हिरवाई, नात्यांत प्रेमाची ओल आणि विचारांत पावित्र्य आणि

प्रत्येक पावलांवर यशाची सोबत घेऊन आलेला आहे. मैत्रिणींनो, श्रावण असा शब्द आहे की जो उच्चारतास मनात दरवळतो ओल्या मातीचा सुगंध, कानात घुमतो मंदिरातील घंटानाद आणि डोळ्यांसमोर उभी राहते हिरव्या गार निसर्गाची मनोहारी छबी. मैत्रिणींनो, या दिवसांमध्ये पावसाच्या सरींनी धरणीला नवी पालवी फुटलेली असते. आकाशातून बरसणारे थेंब जणू सृष्टीवर आनंदाचा वर्षाव करत असतात. अशा या निसर्गोत्सवात भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे पवित्र श्रावण महिना.

0: मैत्रिणींनो, वैशाली सामंत यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांचे गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक.

0: हॅलो, हां उत्कर्षा, बोल ग, काय म्हणलीस? अगं पण मी मॅसेज पाहिलाच नाही, उद्याच? हो, मस्त आयडिया आहे बघ. म्हणजे काय? अगं येणारच ना, मी एकदम तयार. आईला फोन देऊ? अगं आई आणि आजी बाहेर गेल्यात. एक काम कर ना, थोड्या वेळाने घरीच ये ना. आत्ताच येतेस? बर बर, चालेल. ओके, बाय. हम जो चलने लगे.
1: काय बाई साहेब, मग काय विशेष? एकदम
0: तुला काय करायचंय?
1: काय म्हणजे? अगं मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे की?
0: ए, अधिकाराच्या काय गोष्टी करतोस? मी काही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, कळलं?
1: अगं पण मी तुला सांगू का, बांधील नसलीस ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग तुझा कर्तव्य आहे मोठ्या भावाचा आदर ठेवणं, तुझं कर्तव्य नाही का?
0: नाही सांगणार, जा.
1: नको सांगूस, पण मला कळलंय. कळलं का?
0: काय कळलंय?
1: मला माहितीये ना, तुम्ही सर्वजणी, तुम्ही मैत्रिणी सर्वजणी मिळून ट्रेकिंगला जायचं प्लॅन करणार आहेत म्हणे. सर्व तर झाले, फक्त काय अजून स्थळ ठरलेलं नाही ना. प्रत्येकीचं वेगवेगळं मत आहे. तुझं मत विचारायला तर उत्कर्षनी फोन केला होता, ती आता इथेच येणार आहे ना. मग काय, तुम्ही दोघी मिळून ऑनलाईन मीटवर मैत्रिणींशी चर्चेच करणार असताल.
0: ऑनलाईन मीट, ट्रेकिंग, हे इतकं सगळं तुला काय रे माहिती दादूड्या?
1: जादू येते जादू. मी ना मनकावडा आहे बघ, मला ना आंतरज्ञानाने सर्व गोष्टी कळतात बरं का.
0: हा म्हणे आंतरज्ञान. माझा फोन चेक केलास ना तरी मला वाटलंच. उत्कर्ष मला म्हणत होती तू मेसेज तर सीन केला आणि मला रिप्लाय दिला नाहीस, म्हणून न विचारता माझ्या फोनला हात का लावलास?
1: त्याला काय विचारायचं त्या
0: मोबाईलला? नाही, मला न विचारता असं म्हणले मी.
1: ते तुला माहिती का, ते सकाळी सकाळी येणार ईश्वरीचा फोन टेव टेव टेव टेव वाजत होता, तेव्हा तू गच्चीवर फुलं आणायला गेली होतीस ना, म्हणून मी उचलला.

0: मिळलं हे टेवटे वाजण्यापेक्षा उचललेलं बरं. ती म्हणाली की दादा रियाला सांग मेसेज बघायला. मी म्हटलं ठीक आहे बरं, रियाला मेसेज बघायला सांगायचं. मग विचार केला इतक्या सकाळी या ईश्वरीने कशासाठी फोन केला आणि मेसेज कशाला सांगितलं बघायला. मला वाटलं नक्कीच काहीतरी शिस्त आहे, काय असेल, कोणी पाठवलं असेल, कशासाठी पाठवलं असेल, म्हणून बघितलं मी मेसेज.
1: म्हणजे ईश्वरीचा पण फोन आला होता. तू मला का नाही सांगितलंस? आता ती मला चिडणार मी कॉल बॅक केला नाही म्हणून. थांब, तुझ्या मित्राचा फोन येऊ दे, मग बघ.
0: थांब, माझ्या फोनला हात नको लावस. थांब,
1: हे बघ मी घेतला.
0: थांब.
1: हॅलो. हॅलो. हा अन्वित दादा. अरे दादूड्या की नाही बाहेर गेलाय बघ. मोबाईल विसरलाय घरी. नाही नाही नाही, आता संध्याकाळ शिवाय तो येणारच नाही बघ.
0: काय तू ना?
1: अरे एक्स्ट्रा लेक्चर आहे ना तुमचं.
0: काही सांगतेस?
1: तुला माहित नाही, तू नव्हतास. अरे पण दादूड्याने सांगायला होतं ना तुला.
0: अगर या तू
1: असे कसे रे मित्र. बर बर बर, जा आता लवकर म्हणजे कॉलेजला लेक्चर मिस होणार नाही. बाय.
0: काय तू ना रिया, तू कशाला खोट बोललीस? पण मी तुला सांगितलं होतं ना नको फोनला हात लावू म्हणून. आणि तुला माहिती आहे ना आज सुट्टी आहे ना, त्या बिचाऱ्याला विनाकारण आता हेल्पाट होईल ना, आता तो मला बोलेल.
1: आता कस? आता कस?
0: हे रिया तुला काय गरज होती?
1: शांत बस बरं तू.
0: पण तू कशाला खोट बोलली?
1: चालूच आहे.
0: अगं पण तुला माहितीये ना आज सुट्टी आहे ना, आणि त्या बिचाऱ्याला
1: विनाकारण. माझ्या फोनला का हात लावला तू?
0: पण मला सांग ना त्याला खोटं कशाला सांगितलं, तर तो मला किती बोलेल बरं.
1: आता कसं वाटतंय तुला?
0: तू पण ना आता ठीक आहे ना, तुझं पण फोन येईल ना, मी पण बघतो आता. मग काय आता?
1: आता
0: आई आली वाटत. अरे पुष्पाजी तू.
2: अरे काय चाललंय एवढा आरडाओरडा? खालच्या गेट पर्यंत आवाज येतोय, काय झालंय?
1: अगं आजी.
0: काही नाही अगं आजी, तुला सांगू का, ही ना रिया असेच करते माहिती का नेहमी. अगं
1: ए तू बोलू नकोस बरं, मी आधी सांगणार.
0: नाही नाही मीच आधी सांगणार आहे. नाही नाही तू थांब, मी बोलणार आहे. थांब मी बोलणारच आहे आता.
2: अरे मला अशी दारातच उभी करणार आहात का? आत तर येऊ द्या, मग करूया न्यायनिवाडा.
3: न्यायनिवाडा? कोणावर अन्याय झालाय? कोणी केलाय? अपराध्याला कठोर दंड मिळायलाच हवा. न्यायाधीश महोदय, आम्ही आपणास अपील करतो.
0: आले बघा वकिलीनबाई, अजून लॉच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही, पण आताच एकदम नामवंत वकील झाल्याच्या थाटात वावरत असते.
3: काय म्हणालास दादोड्या?
0: अगं मी असं म्हणालो की म्हणजे वकिलीनबाई आपलं थाटात स्वागत आहे, आपण यावं.
2: तुझी चारू आजी आणि रश्मी कुठे दिसत नाहीये?
1: अगं आजी त्या दोघी ना बाजारात गेल्यात.
2: तरीच मला वाटलंच, खालपर्यंत तुम्हा दोघांचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच या दोघी घरात नसणार. तुमच्या भांडणाचं नेमकं कारण कळेल का?
0: अगं काही नाही
2: दादूड्या, एकदम बोलू नका, एक एक करून सांगा म्हणजे कळेल तरी मला. रिया बोल काय झालंय?
1: पुष्पाजी हा दादूड्या हुकुमशाही चालवतो, प्रत्येक गोष्ट त्याला कळायलाच हवी असं त्याचं म्हणणं असतं बघ.
0: मी ना असं काही नव्हतं बर का.
1: मी का म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी? माझं म्हणून काही आयुष्य आहे की नाही?
0: पण मी मोठा भाऊ आहे ना तुझा.
1: तू सांगतो का सगळ्या गोष्टी मला?
3: नाही. अगदी बरोबर रिया. रिया ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा तिचा अधिकार आहे दादू.
0: काय बरोबर आहे? आज ठरवायचं आणि उद्या लगेच ट्रेकिंगला निघायचं.
2: ट्रेकिंगला? कुठे जाणार आहात?
0: हो हो ट्रेकिंगला जाणार. आणि आज ठरवलं ना उद्या लगेच पळणार आहेत म्हणजे आहे का?
3: असं नाही आजी. नाही म्हणजे अजून स्थळ काही ठरलेलं नाहीये, तेच ठरवण्यासाठी आम्ही ऑनलाईन मीट घ्यायचं ठरवलं होतं ना, मग ते स्थळ ठरलं की मग निघू.
0: म्हणजे नुसतं स्थळ ठरवलं म्हणजे झालं, बाकी काहीच नाही?
3: एकदा स्थळ ठरलं की बॅगा उचलायची आणि निघायचं. रोजच्या त्याच बोरिंग रुटीनला कंटाळलोत ग आम्ही, त्यातून बाहेर पडून निसर्गाच्या सहवासात जायचं. एकदम मूड फ्रेश होतो. छोटे छोटे शहर से खाली बोर दो भरो से हम छोला उठा के चले.

0: हे सगळं?
1: अगं मी तेच तर म्हणतोय ना आजी.
0: किती जणी जाणार आहात? सोबत कोण असणार आहे का? ट्रेकिंगचा अनुभव असणारं कोणी सोबत आहे की नाही?
1: मलाही तेच म्हणायचं आहे.
2: आता किती जणी जाणार, कोण येणार, काही ठरलं नाही अजून.
1: घ्या, यांचं हे पण ठरलं नाहीये की अजून किती जणी जाणार आहेत आणि लगेच चालल्या.
3: नाही म्हणजे आजी, मी, रिया, ईश्वरी आणि शर्वरी तर जाणार आहोतच, पण उरलेल्या 5 जणींपैकी कोणी एखादं दोन कमी जास्त येऊ शकतं.
1: बघ पुष्पा आजी, मुली मुली जात आहेत आणि ते पण शिवाय जे असं की एकदम असं ऐनवेळ ठरवलंय, काहीच नाहीये.
3: मग काय, मुली स्वतंत्रपणे ट्रेकिंगला जाऊ शकत नाही?
1: मी असं कुठं म्हणलो.
0: अग पण या आधी तुम्ही कधी ट्रेकिंगला गेला आहात का? अनुभव आहे का तुम्हाला?
3: अग आजी, पण गेल्याशिवाय अनुभव कसा येईल?
0: अग पहिल्यांदाच जाणार आहात ना, मग तशीच पाठीवर बॅग टाकून निघणार?
1: मी पण तेच म्हणत होतो.
3: कोणत्याही गोष्टीची पहिली वेळ जर असणारच ना आजी.
0: अग हो ग बाई, पण कुणी अनुभवी माणूस सोबत असलं तर मार्गदर्शन मिळत ना. अडचणी येत नाहीत.
3: अडचणी आल्या नाहीत तर त्याला तोंड कसं द्यायला आम्ही शिकणार? आमचा मार्ग आम्हाला शोधता आला पाहिजे की नाही ग?
0: अग पण अजून कुठं जायचं तेच ठरलं नाही, तर कसं जाणार? खायला सोबत घेणार की रस्त्यात घेणार? बॅग मध्ये प्रवासाला आवश्यक काय काय घेणार? प्रवास जवळचा की लांबचा, त्या हिशोबानं तयारी नको का करायला? ज्या ठिकाणी जायचंय तिथे जायला जवळचा दूरचा मार्ग कोणता हे पण तर शोधायला हवं.
1: मग परत कोणता मार्ग सुरक्षित पाहिजे हा सगळा अभ्यास कधी होईल ना?
0: आणि लगेच निघायचं सकाळी.
1: बघ ना.
2: अगं आजी, मोबाईल मुळे सगळं सोपं झालंय बघ. आता कोणाला काही विचारायची गरज नाही, मोबाईल मॅप लावला की जाता येत.
1: आणि आजी तुला सांगू का, हा मॅप आहे ना कधी कधी सकवेत सुद्धा आणतो बर का.
3: काही पण सांगतोस दादा तू.
1: अगं खरंच उत्कर्ष, तुला माहितीये का, मी खरंच सांगतोय. एकदा ना मी माझ्या मित्रांसोबत प्रवासाला गेलो होतो, मोबाईल वर मॅप लावला आणि आम्ही म्हणलं वा आता मोबाईल चांगला मॅप दाखवतोय त्या भरोश्यावर जाऊ. पण मॅप मध्ये बाई सांगत होती सरळ जा. आम्ही आपलं सरळ चाललोय, पण आम्हाला काय माहिती, ज्या रस्त्याला जायचं होतं त्या रस्त्याला वळसा घालून मग सरळ जायचं हे कुठं. पण माहिती का, ती सांगती सरळ जा ती बाई, आम्ही आपले बिचारे सरळ चाललोय. समोर गेलो तर एकदम तलाव आणि तरी ती बाई म्हणते सरळ जा. तिथंच उलटा झाला असतो आम्ही.
0: मग काय केलं तुम्ही?
1: आता मग ते सरळ काय तलावातच जायचं का? आम्ही काय करणार, तिथं तलाव बघितलं म्हणला तर इथंच थांबू जरा. मग तास दीड तास आम्ही तिथंच थांबलो, आजूबाजूचा कोणीच माणूस दिसे ना. जवळपास तास दीड तासांनी एक जण तिथलाच राहणारा माणूस आला, तो पण 2-व्हीलर वर जाताना दिसला. म्हणला हा पण सरळ जातो की काय? मग नंतर त्याला विचारलं, तो म्हणे या माझ्या मागोमाग. मग त्याच्या मागे मागे गेलो आणि रस्त्याला लागलो, नाही तर गेलोच होतो
2: तलावात.
0: रियाबाई काय म्हणत होता तुम्ही? कुणाला काही विचारायची गरज नाही. अग पुसे त्याची कधी ना नासे.
3: मग काय, प्रत्येक गोष्ट विचारूनच करायची. आमचे निर्णय आम्ही केव्हा घेणार? आता आम्ही मोठ्या झालोय, आमच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग?
0: उत्कर्ष, स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ सांगशील?
3: स्वतंत्रता म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणं.
0: यातलं स्व आणि तंत्र हे दोन शब्द महत्वाचे. स्व म्हणजे?
2: स्व म्हणजे मी.
0: बरोबर. स्व म्हणजे स्वतः आपण. तंत्र म्हणजे रीती, नीती, पद्धती किंवा नियमांची बंधनं. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पद्धतीनं अनुसरण. मी माझ्या विचारानं ठरवलेल्या गोष्टींचं आचरण.
3: मी माझ्या विचारानं स्वतंत्रपणे वागणार तर मग बंधन कशाला?
0: बाळा याच ठिकाणी बऱ्याच वेळा गल्लत होते. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नव्हे. ताळतंत्र सोडून वागणं म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे बंधन.
3: बंधन
0: अधिक बंधन म्हणजे बंधन पण स्वतः स्वतःवर घालून घेतलेली बंधन. स्वातंत्र्य म्हणजे खूप काम.
3: खूप काम
0: पण स्वेच्छेनं केलेलं प्रामाणिक कर्तव्य. स्वातंत्र्य म्हणजे परिश्रम, आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम.
1: अगदी बरोबर.
0: जिथं बंधनं असतात ना तिथं सत्कार्य घडतं.
2: ते कसं?
0: मला सांग, पावसाचं पाणी डोंगर माथ्यावर पडतं आणि 12 वाटांनी वाहूनही जातं, त्याचा काही उपयोग होतो का?
2: नाही.

0: पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहून त्याला तटाघाटाची बंधनं घातली तर उपयोग निश्चित होईल की नाही?
1: बरोबर.
0: अनियमित जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
2: बघ रिया,
0: स्वतः अशी बंधनं स्वतःच निर्माण करायची आणि अगदी कसोशीनं ती पाळायची सुद्धा.
2: उत्कर्ष तू पण लक्षात घे.
0: म्हणजेच त्याला स्वतंत्रता म्हणतात.
2: पुष्पा आजी, स्वातंत्र्याचा किती सुंदर अर्थ सांगितलास ना ग तू.
3: खरंच स्वातंत्र्याचा हा अर्थ आजच्या पिढीनं समजून घ्यायला हवा. स्वेच्छेनं, आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम, योग्य नियोजन, स्वतः स्वतःला घातलेली बंधनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी ज्येष्ठांचं मार्गदर्शन. अशी बांधिलगी जपली तर खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत असं म्हणू शकतो.
2: बघ रिया आणि उत्कर्ष, आता कळालं ना दोघींना स्वातंत्र्याचा अर्थ?
1: हो ना
3: दादू.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलकं फुलकं.
4: हलकं फुलकं, हलकं फुलकं.
5: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकली, हलकं फुलकं भाग 15. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, चीटर या चित्रपटातील सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील अखिल जोशी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित नार्वेकर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया डॉक्टर अपर्णा अष्टपुत्र शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. नमस्कार रसिक मैत्रिणींनो. आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. मैत्रिणींनो, भारताच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष पूर्ण झाली आहेत. राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशाने विकासाची अनेक शिखर गाठली आहेत. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ राष्ट्राची सीमा सुरक्षित असणं किंवा परकीय सत्तेतून मुक्त होणं एवढंच नाहीये. खरं स्वातंत्र्य तेव्हा अनुभवास येतं जेव्हा माणूस भीती, अन्याय, अंधश्रद्धा, संकुचित विचार, न्यूनगंड आणि मानसिक बंधनापासूनही मुक्त होतो तेव्हा. तर मैत्रिणींनो, स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत हा विषय आपल्याला बाह्य स्वातंत्र्याबरोबरच अंतर्मनातील स्वातंत्र्याचाही विचार करायला भाग पाडतो. या विषयाचे विविध पैलू उलगडून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अपर्णा अष्टपुत्र शिसोदे. या विभाग प्रमुख आहेत मानसशास्त्र विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथच्या. चला तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या आपल्या संवादाला विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर अपर्णा मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी खूप स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद. आणि
0: मॅडम, आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. तर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण मानसशास्त्राच्या दृष्टीनं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय?
1: मानसशास्त्राच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ जो होतो तो व्यक्तीवरती इतर कुणाचंही नियंत्रण नको आहे. व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे. मग ते त्याच्या वर्तनावर असेल, त्याच्या विचारांवर असेल किंवा त्याच्या भावनांवरती असेल. दुसरं कोणीतरी त्या व्यक्तीला कंट्रोल नाही करत आहे. कसा विचार करायचा आहे, त्या भावना कशा हाताळायच्या आहे, मला नेमकं वर्तन कसं करायचं आहे, हे सगळे निर्णय जेव्हा व्यक्ती स्वतः घेतो तेव्हा आपण म्हणूया की तो स्वतंत्र आहे. दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरनं, इन्फ्लुएन्सवरनं तो हे जे करत नसेल ह्याचा अर्थ तो स्वतंत्र आहे. पण आपल्याला दिसतं की आपण कायम कुठल्या ना कुठल्या इन्फ्लुएन्समध्ये जर येत असू तर मात्र आपण मानसशास्त्रीयदृष्ट्या स्वतंत्र नाही आहोत असं म्हणावं लागेल आपल्याला.
0: मॅडम, देशाला स्वातंत्र्य मिळाली इतकी वर्ष झालीत पण प्रत्येक व्यक्ती मनानेही स्वतंत्र असणं हे का आवश्यक आहे?
1: खूप जास्त आवश्यक आहे. कारण बघा, आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो त्यास आपल्याला त्रास होता. का त्रास होता? कारण माझ्यावर कोणीतरी काहीतरी लादत होतं. मला माझ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा काहीच नव्हत्या. तसंच आपण जे वर्तन करतोय, आपल्याला आपल्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती जर दुसऱ्या कोणाचं तरी नियंत्रण असेल तर मला अस्वस्थ होणारच आहे. कारण माणसाला स्वतःचे विचार आहेत, स्वतःच्या भावना आहेत, त्याला त्याच्या त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत. पण त्या पूर्ण करण्यासाठी जर त्याला स्कोपच मिळत नसेल, त्याला त्याला वाटच मिळत नसेल तर त्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि मग त्यातनं आपण बघतो की मानसिक त्रासापासून ते मानसिक आजारापर्यंत जी वाटचाल आहे ती या स्वतंत्र स्वतःचे विचार वर्तन भावना नियंत्रित न करता येणं यामुळे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो.
0: अगदी अगदी. मॅडम, आता आपण मुलांसंदर्भात बोलूया कारण लहान मुलांचे प्रश्न पण खूप महत्वाचे असतात. तर आजच्या मुलांना निर्णय घेण्याचं कितपत स्वातंत्र्य द्यावं काय सांगाल तुम्ही?
1: स्वातंत्र्य निर्णयाचं बिलकुल दिलं पाहिजे. पण त्यात एक महत्वाची गोष्ट जी आपण बहुतेक वेळा विसरतो ती म्हणजे जबाबदारी.
0: बरोबर.
1: जर आपण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतोय ना तर त्यासोबत जबाबदारी पण दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वर्तनाची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. म्हणजे मूल जर का चालतंय तर ते चालताना जे वर्तन करतंय त्याची जबाबदारी ही त्याची आहे, त्याच्या आईची असू नाही शकत. पण काय होतंय की पालकांना वाटतं मुलाची जबाबदारी माझी, म्हणजे त्याची सगळीच जबाबदारी माझी.

0: मूल जर अभ्यास करत नसेल तर ती जबाबदारी माझी नाही. मूल अभ्यास करत नसेल तर ते अभ्यास करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याला निर्णय घेऊ देत ना की मला किती वाजता अभ्यासाला बसायचं आहे. आपलं काम फक्त त्याला आठवण करून देणं आहे. मी नुसतं जबरदस्तीने त्याच्यावर गोष्टी लादल्या तर कदाचित धाकामुळे मूल आपलं करेलही ती गोष्ट, पण त्याचं मन त्याच्यामध्ये नसणार आहे आणि किती दिवस आपण धाक दाखवणार आहे हाही प्रश्न आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिलंच पाहिजे निर्णयाचं. फक्त त्यात आपण जी एक गोष्ट विसरतो आहोत ती आहे जबाबदारी. की तू हे जर केलं तर ह्याची जबाबदारी तुझी असणार आहे. हे अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत आपण सांगू शकतो आणि ते वर्तनातून आपण त्यांना शिकवू पण शकतो.
1: अगदी जसं आता मॅडम तुम्ही बोललात की जबाबदारी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हे त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. आता जपान सारख्या ठिकाणी आपण बघितलं तर लहान मुलांना म्हणजे अगदी जी मुलं शाळेत जातात त्यांना किती छान प्रकारे शिकवलं जातं स्वतःच्या जबाबदारीने प्रत्येक गोष्टी कसं ठेवणं वगैरे. आणि असे व्हिडिओज पण खूप व्हायरल होत असतात आणि आपण बघतो की त्या मुलांना मध्ये किती जबाबदारीची जाणीव आहे की आपण शाळेत जातो तर कसं वागलं पाहिजे आणि घरी आल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे. ते बहुतेक आपल्या अशा समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या भारतीय घरांमध्ये इतकंच दिसून येत नाही. तर ते पण खूप महत्वाचं आहे की मुलांना लहानपणापासूनच जर देशभक्त बनवायचं असेल किंवा आपल्या राष्ट्राप्रती त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करायचं असेल तर त्यांना जबाबदारीची जाणीव ही अगदी लहानपणापासूनच रुजवणं खूप महत्वाचं आहे. मॅडम, मोबाईल आणि इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात मुलांना स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा समतोल कसा शिकवावा लागेल? कारण सध्या मोबाईल इंटरनेट आणि सोशल मीडियाने सगळ्यांनाच आपल्या कब्ज्यामध्ये ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल तुम्ही?
0: मग प्रत्येक जसं आपण स्वातंत्र्य म्हणतो आहोत, जबाबदारी म्हणतो आहोत, त्याच्यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती आहे शिस्त. शिस्त लावणं आणि शिस्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये आपला आपला एक अलिखित नियम असतात आणि ते नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये ना ऍडजस्ट करून घ्या ही संकल्पना नाहीये. म्हणजे आपण आपल्या थोड्याशा एक किंवा दोन पिढी जर मागे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की हे करायचं आहे आणि करायचं नाही हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन सूचना होत्या.
1: बरोबर.
0: आता काय झालंय, करायचंय बघ जमलं तर असा तो त्याच्यामध्ये जो सॉफ्टनेस आलाय ती गरज नाहीये. आपण काही पालक म्हणून आपण काही गोष्टी नियम म्हणून ठरवून द्यायच्यात की हे आपल्या घरात चालणार आहे आणि हे चालणारच नाहीये.
1: बरोबर.
0: मग मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये इतकाच वेळ बघायचा आणि मग ते नियम सगळ्यांना लागू हा, म्हणजे फक्त मुलांना नाही, पालकांपासून घरात जे कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते नियम लागू असणार आहेत आणि तसेच लागू असणार आहेत. अगदीच काय म्हणत की खूपच काही वेगळा प्रसंग आला तर त्यावेळेला चर्चा करून त्या नियमात थोडाफार आपण फरक म्हणा किंवा मोल्ड करू शकतो, पण बाकीच्या वेळेला नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. मग मोबाईलच्या बाबतीत नियम असतील की मी मोबाईल बघत असेल तर इतकाच वेळ बघणार आहे, मी एकटी खोलीत बसून मोबाईल बघणार नाही, रात्री झोपताना सगळ्यांचे मोबाईल बाहेर असणार आहेत, कुणीही झोपताना बाजूला मोबाईल घेऊन झोपणार नाही आहोत, तर असे जर काही नियम आपण लावले आणि इंटरनेट सारख्या गोष्टी सुद्धा की मी काय बघते आहे काय नाही बघत आहे याविषयी मी जर बोलले किंवा विचारलं सांगितलं आणि ते वातावरण ठेवलं की सगळेजण एकाच ठिकाणी बसून मोबाईल बघतायत आणि तो वेळ मोबाईल बघायचा आहे काहीच हरकत नाहीये पण एकटं बघायचं नाही, या सगळ्या ज्या गोष्टी असे जर नियम आपण लावले ना तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण यावरती लहान मुलांच्या बाबतीत का होईना आपण नियंत्रण आणू शकणार आहोत.
1: अगदी अगदी. म्हणून पिढी बदलली ते विचारही बदलतात आणि मग त्या विचारांमध्ये विसंगतीही निर्माण होते आणि याच कारणामुळे पालक आणि मुलांच्या पिढीतील विचारांमधील अंतर अनेकदा संघर्ष निर्माण करते. मग हा संघर्ष कसा कमी करता येईल?
0: संघर्ष हरकत नाहीये. बघा, आपण जर सुरुवातीपासून मुलांना स्वातंत्र्य दिलंय, जबाबदारीची जाणीव दिली आणि नियम जर असतील तर हा संघर्ष कमीत कमी होणार आहे. आता आपले मुलं समजा लहानपणापासून नाहीये, आता आपण ऐकतो आहोत आणि आपल्या लक्षात येते की माझे मुलं आता किशोरवयीने, आता मी काय करू, आता मागे तर नाही जाता येणार. तर एक आपण असं करू शकतो की आपण मुलांशी संवाद साधू शकतो. संवाद साधताना पालक म्हणून आपण काही गोष्टी अगदी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ते म्हणजे आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याला त्यांना लगेच सूचना करायच्या नाहीयेत, आपल्याला लगेच त्यांना सोल्युशन द्यायचं नाहीये, आपण समजून घ्यायचं आहे म्हणून ऐकूया. त्यांचं काय म्हणणं आहे, ते का बरं असं वागतायत, काय कारण आहे, हीच भाषा का वापरतायत, त्याच्या मागे त्यांचं त्यांचं असं काहीतरी कारण आहे, त्यांचं त्यांचं काहीतरी लॉजिक आहे. ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू.

0: हे चूक आहे ना, आमच्या काळात असं नव्हतं, तुम्हीच असे कसे आहात, हे सगळं मागे टाकावं लागेल. कारण आपल्या काळा म्हणजे पालकांच्या काळामध्ये मोबाईल नव्हताच, त्यामुळे त्यांना हे प्रश्न त्यांच्या आई वडिलांना नव्हते, त्याच्यामुळे त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत.
1: अगदी.
0: आता प्रश्न नवी आहेत, त्याच्यामुळे उत्तरं पण आपल्याला नवे शोधावं लागतील. जुन्या उत्तरांमध्ये याची उत्तरं नाही आहेत. त्यामुळे जर संघर्ष कमी करायचा असेल तर आपण मुलांचं ऐकून घेऊया. ऐकून घेणं म्हणजे मला ते मान्य आहे असं होत नाही. मी ऐकून घेऊ शकते आणि सांगू शकते ठीक आहे मला समजतंय तुला असं असं वाटतंय, पण मला आवडलेलं नाहीये, आपल्या घरात हे जमणार नाहीये.
1: बरोबर.
0: तू सांगू शकतेस, तू विचारू शकतेस, पण हे नाहीये, हे चालणार नाही.
1: अगदी.
0: असा जर संवाद असेल तर संघर्ष कमी होण्याचे चान्सेस आहेत.
1: बरोबर बरोबर. मॅडम, आता सोशल मीडियाने तर सगळ्यांच्याच मनावर भुरळ घातलेली आहे आणि सगळ्यांच्याच मनाचा ताबा घेतलेला आहेच. तर मग असं अनेकदा हे जे तरुण असतात ते स्वतः निर्णय घेण्याऐवजी इतरांचं अनुकरण करतात, कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं खूप आता खूप मोठं पीक फोपावलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं. तर याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हे बघा, इन्फ्लुएन्स होणार आहेत मुलं. त्यांचं वयच असं आहे की त्यांच्यावरती बाह्य घटकांचा परिणाम होणार आहे. आता हा परिणाम होत असताना वाईटच होईल असं नाहीये, चांगलाही असू शकतो, है ना. फक्त पालक म्हणून आपला असं आहे की जो काही जसं संवाद जर असेल ना, तर आपण विचारू शकतो की असे कपडे तुला का घालावे असे वाटतायत, है ना, किंवा असंच का लिहावं असं वाटतंय, काय त्याच्या मागे तुझी भावना काय आहे, किंवा केसांना रंगच वेगवेगळे करावे वाटतात मुलांना, ते पाहिलेलं असतं, का बरं असं करावंच वाटतंय, काय कारण असेल, तुला काय त्याच्यामध्ये मजा वाटती आहे, हे जर मी जाणून घेतलं ना तर मी म्हणेल की ठीक आहे तुला मजा वाटते, पण मला तू असं छान नाही दिसत आहेस. आणि आई वडिलांचे पण मत मुलांसाठी खरंच महत्वाचे असतात, मग ते लावून बघतील. मग काही गोष्टी ज्या चालणारच नाहीयेत, की रात्री मी 11:30 उशिरा येणार आहे कारण पार्टी आहे आणि पार्टी हे इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे सगळे माझ्या मित्रमैत्रिणी जात आहेत पार्टीला तर मला जायचंच आहे, तर तिथे आपण सांगू शकतो हरकत नाही. पण आपल्या घरात नियम काय आहे की 10 वाजेपर्यंत सगळ्यांनी घरात यायचं.
1: बरोबर.
0: है ना, तर 10 वाजेपर्यंत तुला यावं लागणार आहे. तर असे जर नियम आणि या गोष्टी असतील आणि नसतील तर ते आता ठरवूया आपण, है ना, की आपण काही नियम घालूयात आणि हा संघर्ष जो असेल किंवा इन्फ्लुएन्स जो असेल तो आपण समजून घेऊ शकतो. त्यांचं वय असं आहे की ते इन्फ्लुएन्स होणार आहे, पण आपण समजून घेऊ शकतो आणि आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
1: अगदी अगदी. खूप छान. मॅडम, आता आपल्या महिलांसाठीचा कार्यक्रम आहे हा आणि महिलांचे प्रश्न आपण घेतलेच पाहिजेत. तर आजही अनेक महिलांना घरात आणि समाजात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. सगळ्या घरात नाही म्हणत मी, पण काही काही घरांमध्ये असं होतं. तर मग याचा मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का?
0: हो हो, खूप होतो. महिलांच्या बाबतीत तर आपल्याला खूप जास्त दिसून येतं, कारण त्यांच्या मनामध्ये ना खूप जास्त धुसफूस जी असते ना, आपण म्हणतो ना महिला खूप जास्त रिॲक्ट करतात, खूप खूप मोठं लाऊड रिॲक्ट करतात, तर त्याच्यामागे हे कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात की मला ठरवताच येत नाहीये, आणि ते इतकं त्यांच्यावर बिंबवलं जातं की काही वेळेला त्यांना निर्णय स्वातंत्र्य असून सुद्धा ते त्यांना उपभोगताच येत नाही, कारण त्यांना ती सवयच नसते. म्हणजे आपल्याला अशा कितीतरी महिला माहिती असतील किंवा आजूबाजूला पाहिल्या असतील की त्यांना खूप आवडतं काहीतरी करायला, पण त्यांना सवयच नसते. म्हणजे शॉपिंगला गेलाय, साडी घ्यायची आहे, पण मला लक्षातच येत नाही की काय करावं. म्हणजे जर स्वातंत्र्य एकदम दिलं की त्यांना समजत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी सुरुवात जर केली की आपण हे वापरलं पाहिजे, आपलं मत तर सांगूया ना. स्वातंत्र्य तुम्हाला कोणी येऊन म्हणणार नाही की ठीक आहे तू तुझ्या मनाचं कर. तर आपण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीत की मला असं वाटतंय की मी हे करूया का, अशा पद्धतीने करू का, असं इथून जर सुरुवात केली तर मनामध्ये होणारी जी धुसफूस आहे, जो ताण आहे, जी अस्वस्थता आहे ना, ती महिलांच्या बाबतीत कमी करता येऊ शकते, आणि त्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत.
1: अगदी अगदी. मॅडम, स्वातंत्र्य म्हणजे केवळ घराबाहेर जाण्याची मुभा नसून स्वतःचं मत व्यक्त करण्याची ताकदही आहे. मग याबद्दल आपण काय सांगाल?
0: मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे हे सांगता येणं म्हणजे माझं माझ्यावर असलेलं नियंत्रण आहे, की मला हे जमतंय, मला हे नाही जमतंय, मला हे आवडतंय. आणि जितकं नियंत्रण माझं जास्त असेल स्वतःवरती, तितकं माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणार आहे. जितकं दुसऱ्यांचं नियंत्रण माझ्यावर असणार आहे, तितकं माझं मानसिक स्वास्थ्य खराब असणार आहे. त्यामुळे मला जर का माझं मत व्यक्त करता येत आहे, नुसतं व्यक्त नाही तर त्याप्रमाणे मला जर वागता पण येत असेल, तर माझं मानसिक स्वास्थ्य अधिक चांगलं राहणार आहे.

0: मी गोष्टी अधिक सकारात्मक बघणार आहे, माझं काम करण्याचं स्पीड चांगलं असणार आहे, कारण माझ्यामध्ये नकारात्मकता कमी असणार आहे. जर सकारात्मकता जर जास्त असेल आपल्यामध्ये तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकणार आहोत.
1: अगदी मॅडम. आता जसं आपण म्हणतो की महिलांना वाईट वाटलं किंवा महिलांना दुःख झालं तर ती रडते, रडून ती मोकळी होते, म्हणजे तिला ती आपला रडून भावना व्यक्त करू शकते. पण जेव्हा एखादा पुरुष रडतो आणि त्या रडून आपल्या भावना व्यक्त करतो तेव्हा हे मानसिक आरोग्यासाठी असं रडणं योग्य आहे की नाही?
0: बघा, भावना प्रगट करणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाही तर त्या तुमच्या शरीरावाटे व्यक्त होतात. मग आपण जे आजार बघतो ना, शारीरिक आजार, तर ते भावना व्यक्त न केल्यामुळे होतात. मग त्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत, मग प्रत्येकाचा आपली आपली पद्धत व्यक्त होण्याची. मग पुरुषांना जर अगदी आताच्या काळामध्ये आपण मुलं बघतो की त्यांना रडू शकतात ही शक्यता आलेली आहे जी पूर्वी नव्हते, याचा अर्थ त्यांच्या डोळ्याच्या ग्रंथींमध्ये वगैरे काही वेगळं काहीच नाहीये, सारखंच आहे. पण त्यांना सांगितलं की रडायचं नाही म्हणून, पण आता ते त्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. पूर्वी फक्त रागराग करणं, आरडाओरडा करणं, मारणं या पद्धतीने ते व्यक्त होत होते. आता ही एक अजून एक पद्धत आहे जी फक्त स्त्रियांमध्ये होती. सांगितलं जातं की चालणार आहे तुला, या पद्धतीने व्यक्त झालं तर चालणार आहे असं सांगितलं असल्यामुळे. पण आता आपण म्हणू की पुरुषांना पण ते अलाव केलं पाहिजे आपण, की ज्याला ज्या पद्धतीने भावना व्यक्त करायच्या आहेत दुसऱ्यांना त्रास न देता त्या पद्धतीने भावना व्यक्त करायला पाहिजेत. त्यामुळे जर पुरुष रडत असतील तर ते उलट त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलंच आहे.
1: अगदी अगदी मॅडम. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील सीमारेषा आपण कशी ओळखावी?
0: खूप खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे तर माझं स्वातंत्र्य आहे, एवढं तर मला मिळायलाच पाहिजे, पण ऍक्च्युली ते कुठेतरी स्वैराचाराकडे जात असतं. बघा, जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो आहे ना, तर त्यावेळेला तीन गोष्टी परत त्याच रिपीट होतात, पण त्या खूप महत्वाच्या आहेत. ते आहे माझी जबाबदारी, आणि दुसरं अजून एक महत्वाचं जेव्हा मी स्वातंत्र्य म्हणते आहे त्यावेळेला ही जबाबदारी जी आहे ना ती माझ्याप्रती आहे, समाजाप्रती आहे, आणि त्यासोबतच माझा काहीतरी त्यामागे एक विचार आहे. मी जे पण वागणार आहे, जे काही करणार आहे, कारण ते माझं असणार आहे म्हणून आपण त्याला स्वातंत्र्य म्हणतो. तर माझं काहीतरी त्याच्यामागे विचार आहे, काही धारणा आहेत, काही लॉजिक आहेत. ज्यावेळेला आपण स्वैराचार म्हणतो ना, तर त्या स्वैराचारामध्ये कुठेही जबाबदारी नाहीये. मी असं का वागले, मला वागावं वाटलं, जबाबदारी नाहीये त्याच्यामध्ये, किंवा त्यामध्ये काहीही लॉजिक नाहीये, त्याचं कारण नाहीये. त्यामुळे जेव्हा पण आपण वागतो आहोत, त्या वागण्याची जबाबदारी जर मी घेत असेल, त्या वागण्याच्या मागे माझा काहीतरी विचार असणार आहे, तर ते स्वातंत्र्य आहे. पण विचार नाहीये, कुठलं लॉजिक नाहीये, त्याची जबाबदारी मला घ्यायची नाही, तर तो स्वैराचार आहे.
1: मॅडम, आपण लहान मुलांबद्दल, तरुणांबद्दल, स्त्रियांचे पुरुषांचे सगळेच प्रश्न झाले, पण आपले राहतात ज्येष्ठ नागरिक. वयोमान वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गमावल्यासारखं अनुभवतात, मग अशा वेळेस त्यांना मानसिक आधार आपल्याला कसा देता येईल?
0: बघा, काय परत तसंच आहे ना की मी माझे जर निर्णय घेत नसेल तर मला परावलंबी झाल्यासारखं वाटतं. आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं शरीराचं बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की साथ नसते. म्हणजे मला खूप जरी वाटत असलं की असं पटकन जाऊन बाहेरून मी काहीतरी घेऊन यावं, पण माझं वय, माझं शरीर मला तशी साथ देत नाही. मग मला असं वाटतं की जाऊ दे, मग नकोच ते आपण घ्यायला, तर त्याच्यामुळे त्यांना परावलंबित्व वाटतं. तर अशा वेळेला जी घरातली बाकीची लोक आहेत ना, तर त्यांनी थोडंसं विचारावं त्यांना की काय हवं आहे, काय करताय. एक आपण असं वेळ ठरवू शकतो की 15-20 मिनिटं त्या जे वयोवृद्ध लोक आपल्या घरात आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना काय हवंय, काय आवडतंय, काय नको आहे, हे जर आपण त्यांना थोडंसं बोललं तर ते सांगतील की अरे मला असं आजकाल करावं असं वाटतं पण जमत नाहीये मला, तर मग आपण त्याची काही मदत करता येईल का. मग आपण विचारू शकतो की मी काही मदत करू शकते का त्याच्यामध्ये तुम्हाला, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी माझे निर्णय मी घेऊ शकणार आहे. जसं मोबाईलमध्ये त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्यांना समजत नाही, मग अशा वेळेला ते बाकी जे आपले जे घरातले तरुण मुलं आहेत ते सांगू शकतात की अरे तुम्ही हे असं वापरू शकता, अशा पद्धतीने करू शकता. बऱ्याचदा सांगितल्यावर लक्षात येत नाही, त्यांना लिहून देऊ शकता तुम्ही पहिले टप्पा हा, नंतर हा, नंतर तो. तर अशा पद्धतीने त्यांना आपण सपोर्ट जर दिला त्यांना, तर मला असं वाटतं की त्यांना जी कमीपणाची भावना आहे, आपलं वय झाल्यामुळे जे नैराश्य त्यांच्यामध्ये येण्याची शक्यता आहे ते आपल्याला कमी करता येऊ शकतं.
1: अगदी अगदी. मॅडम, स्वतःचे निर्णय घेता येत नसल्यास ताण, नैराश्य किंवा चिंता वाढू शकते का?
0: हो हो हो. म्हणजे निर्णय न घेता येण्यामुळेच आपण म्हणू की ताण

0: ताण, चिंता, नैराश्य हे सगळं येते, कारण माझा कंट्रोलच नाहीये माझ्या कोणत्याच गोष्टीवरती. त्यामुळे एकदा ते आलं की मग या बाकीच्या गोष्टी कमी होणार आहे, ताण असेल, नैराश्य असेल, ते कमी होईल.
1: आणि मॅडम, बऱ्याचदा काय होतं की आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात थोडीशी पसंती जास्त देतो, तर अशा वेळेस सतत इतरांच्या अपेक्षांप्रमाणे जगण्याचा जर आपण प्रयत्न करत असू तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होऊ शकतो का?
0: हो, बघा, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मतानुसारच जर वागायला लागलो ना, तर आपला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, तो कमी व्हायला लागतो. कारण मी का ऐकते, कारण मी चांगली नाहीये म्हणून मी दुसऱ्याचं ऐकते. मग मी चांगली नाही, मी चांगली नाही, मग माझा सेल्फ रिस्पेक्ट जर कमी असेल तर माझ्यातला आत्मविश्वास पण कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला म्हणजे ते काय म्हणून की एक सर्कल सारखं, एक रिंगण आहे की मी दुसऱ्याचं ऐकते का ऐकते, माझ्या मनाचं करत नाही, कारण मला असं वाटतं मी तेवढी चांगली नाहीये. मग मी चांगली नाहीये तर मग मला काही करता येत नाही, मला काही करता येत नाही, मग मला परत वाटतं मी चांगली नाहीये. मग म्हणून आपण कधीतरी स्वतःच्या मनाचं पण करायला हरकत नाही.
1: अगदी अगदी. मग नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य मानसिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे?
0: खूप आवश्यक आहे. नाही जर म्हणता आलं तर आपला जो मानसिक त्रास आहे ना, तो मला असं वाटतं फक्त 3-4% राहील, बाकी इतका कमी होऊन जाईल. जिथे मला नाही म्हणायचं तिथे मला नाही म्हणता आलं पाहिजे.
1: बरं,
0: नाही म्हणत असताना फक्त स्वतःला सांगा की मी का नाही म्हणतीये. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण जर स्वतःला सांगितलं की या कारणामुळे मी नाही म्हणतीये, तर आपल्याला नाही म्हणणं जरा सोपं नाही म्हणणार, पण जमू शकेल आपल्याला, असं म्हणूया.
1: अगदी अगदी. मॅडम, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत, तर शेवटी जाता जाता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लहान मुलं, तरुण, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की आपल्या वर्तनाची जबाबदारी आपण घेऊया. मी जे काही वर्तन करणार आहे त्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या भावना, माझे जे विचार आहेत त्याची मला जाणीव असली पाहिजेत की नेमके मला आता काय वाटतं आहे, माझे विचार काय येत आहेत, याची जाणीव मी जर ठेवली तर मला असं वाटतं की आपण खूप चांगले नागरिक, खूप चांगले व्यक्ती म्हणून जगू शकणार आहोत. आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, हे त्यांनी अधिक चांगलं होणार आहे. तर या दोन गोष्टींकडे आपण लक्ष देऊया.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. मैत्रिणींनो, आजच्या संवादातून आपण जाणून घेतले की राष्ट्राचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जागरूक नागरिक असणं किती आवश्यक असतं आणि मनाचं स्वातंत्र्य जपण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास, विवेक आणि जबाबदारीची जाणीव तितकीच महत्वाची असते. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्यात आणि मौल्यवान मार्गदर्शन केलंय डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे मॅडम यांनी. तर यासाठी मॅडम तुमचे मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. विषय होता स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत.

मैत्रिणींनो, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, कोथिंबीर वडीत आपण नेहमीच करतो, पण त्यात आणखीन एक छानसा पदार्थ घालून ही कोथिंबीर वडी आणखीन पौष्टिक आपण करू शकतो. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे: ताजा किसलेला नारळ 1 कप, बेसन 1/2 कप, कोथिंबीर 1/2 कप, हिरव्या मिरच्या 2, जिरे 1/2 टीस्पून, हळद चिमूटभर, मीठ चवीनुसार आणि तेल 2 टीस्पून. मग याची कृती कशी करायची? तर नारळाचा किस, बेसन, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, हळद आणि मीठ एकत्र करून थोडं पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करायचं. कढईला थोडं तेल लावून हे मिश्रण समप्रमाणात पसरवायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजवायचं आणि नंतर मिश्रण घट्ट झाल्यावर थंड होऊ द्यायचं आणि वड्या कापायच्या. इच्छेनुसार मोहरी आणि जिऱ्याची हलकी फोडणी देऊन सर्व्ह करायचं. आणि बरं का, हिरवी चटणी, दही किंवा गरम चहा सोबत ही वडी अतिशय स्वादिष्ट लागते.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचा 1 वाजता थोड्या

प्रतिकूल परिस्थितीचं यशात रुपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे. फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो. तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली. फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली. 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता. या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या. अनेक नागरिकांना आपली घरं संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं असं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर कुटुंबीय संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांचा संघर्ष धैर्य त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दल अग्निशमन सेवा होमगार्ड्स नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1,057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर केली. केंद्रीय गृहमंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकर बाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य

करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळमध्ये रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यधाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जप्पलताई आश्रमशाळेमधल्या वसतिगृहात सर्पदंश झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग हिमाचल प्रदेश झारखंड ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7व्या मानांकित इगा श्वियांकिता हिनं 2ऱ्या मानांकित एलेना रायबिकिना हिचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं. श्वियांतिकाचं हे पहिलं विजेतेपद असून आता ती अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे, त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे। देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल। यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील। त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल। यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल, त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल। भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यासह मुले मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील। याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत। संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत। यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे। या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत। याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या

0: परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव पातोळे यांचा समावेश आहे.
1: आज 14 ऑगस्ट. आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो. आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं. हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो. घर कुटुंबीय संपत्ती गमावल्यानंतरही असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला. त्यांच्या संघर्ष धैर्य त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल अग्निशमन सेवा होमगार्ड्स नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिलं जातं. तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे. यापैकी 20 जणांना शौर्य पदकं, 3 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली शहरात सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विद्यार्थी महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यवतमाळमध्येही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज या पदयात्रेचं आकर्षण ठरला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं हा खटला रद्द केल्याचा आदेश दिला. अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान

0: नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, प्रिय आमुच्या भारत देशा ह्या युववाणीच्या खास कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही भारताच्या विकासात तरुणाई सर्वच क्षेत्रात सर्वात मोठा वाटा उचलते आणि याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आजच्या देशप्रेमाने भरलेल्या संगीतमय मैफलीत माझ्यासोबत आपल्या दोन युवा मैत्रिणी देखील आहेत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मी रेवा दीक्षित.
2: हॅलो, मी रावती मेढेकर.
1: आणि आम्ही दोघीही आजच्या या खास मैफिलीत राष्ट्रभक्तीची गाणी गाणार आहोत.
0: हिंद, भारत, स्वातंत्र्य, आपला देश, देशाचा स्वातंत्र्य दिन, ह्यातला एक जरी शब्द ऐकला तरी देशभक्तीचा जाज्वल्य लाभा प्रत्येकाच्या नसानसातून वाहू लागतो. आपल्या प्रिय तिरंग्याची छबी आपल्या सर्वांच्या डोळ्यात दिसायला लागते. राष्ट्रगान तनामनातून वाहू लागते. कला, संस्कृती, तंत्रज्ञान ह्या सर्वात नेहमीच अग्रेसर असणारा आपला देश उद्या 80 वर्षांचा होतोय. आज जगभरात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश कोणता असेल तर तो भारत आहे. अंतराळात झेप घेणारा, ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा, जगभरात स्टार्टअप उभे करणारी, संशोधनात नवे विक्रम करणारी भारतातली तरुणाई ही आता आपल्या देशाची ओळख होते आहे.

उत्कर्षताई, आपल्या सर्वांना माहितीये की 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या काळोख्या रात्रीनंतर स्वातंत्र्याची पहाट उगवली. 1857 साली जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी

0: स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली. जवळजवळ शतकानंतर एक रम्य पहाट पाहिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी नक्कीच मेघ वितळले असतील, गगन निवळलं असेल आणि भारतभूमीच्या ललाटावर क्षितिजावर उसळलेल्या नवरंगांचं प्रतिबिंब खुललं असेल.
1: जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्र.

0: किती सुंदर गायली श्रीवा.
1: ताई मी विचार करत होते की देशभक्तीचा श्री गणेशा एखाद्या मुलाच्या आयुष्यात कधी होतं हे कदाचित त्यालाही कळत नाही. पण त्याची देशाशी होणारी पहिली ओळख बहुतेकदा एखाद्या देशभक्तीपर बालगीतातूनच होत असावी. मग ते आपल्या बालभारतीतल्या पुस्तकातली एखादी सुंदर कविता असो, शाळेच्या प्रार्थनेतून कानावर पडणारं एखादं देशभक्ती गीत असो, किंवा स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरातलं ए मेरे वतन के लोगो असो, शाळेतल्या त्या छोट्याशा वर्गात एक सुरात हे समूह गीत गाताना कदाचित आपापल्यातल्या त्या तेव्हाच्या लहान मुलाला देशभक्तीची व्याख्या माहीतही नसेल, पण त्या शब्दांमधून आपल्या मनात देशाविषयीचा अभिमान, प्रेम आणि आपलेपणाची भावना नकळत रुजत जाते. आणि आज त्याच बालपणीच्या भावनेला घेऊन पुन्हा एकदा आपल्या भारत मातेच्या चरणी स्वर अर्पण करणार आहोत. हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या अथांग सागरापर्यंत विविधतेतून एकतेची ओळख जपणाऱ्या, शौर्य आणि स्वाभिमानाची गाथा सांगणाऱ्या आपल्या भारत भूमीला अभिमानाने घट्ट मिठी मारत श्रोते हो सादर करीत आहोत उत्तुंग आमुची उत्तर सीमा. उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू, अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू. जरी हजार अमुच्या जाती, जरी हजार अमुच्या जाती संकटामध्ये विरघळती, परचक्र येतसे जेव्हा चौदांची एकच जीवा. मग पक्ष पंथ जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू, उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू.

0: जनरल आणि खरंही आहे ग, आपल्या देशासाठी सैनिक उत्तर सीमा इंच इंच लढवतात, तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांनी आणि त्यानंतर देशाचं रक्षण करताना सीमेवरच्या जवानांनी आपल्या प्राणांचं सीमोल्लंघन केल्यामुळे आज आपण एवढं सेफ आणि निश्चिंत राहू शकतो.
1: ताई खरंच, अगं यापैकी कित्येक सैनिकांनी त्यांचा आयुष्याचा महत्वाचा टप्पा देशाला दिला असेल.
2: पण किती गर्व वाटतो ना अशा सर्वांसाठी आपल्याला.

शूरवीरांची भूमी आमची, बलिदानांची गाथा आमची, देशरक्षणासाठी आम्ही लावू पणाला प्राण. किती समर्पक वाटतात थोडी या अनुभवाला. आ

0: 14 वर्ष गायले आहात तुम्ही। रेवा, तू ह्याच वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत लाल किल्ल्यासमोर परेड मध्ये सामील झाली होतीस ना, तुझा अनुभव बद्दल सांग ना आम्हाला।
1: नक्कीच, रिपब्लिक डे परेड हा कार्यक्रम जरी एका दिवसापुरता दिसत असला तरी त्याची सुरुवात किमान 4 ते 5 महिने आधीपासून सुरू होते। एनसीसीच्या जवळपास महिनाभराच्या आरडी कॅम्प मध्ये आरडी परेड हा एका दिवसाचा कार्यक्रम असतो। माझ्यासाठी यंदाचा रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाला, जेव्हा मी अगदी प्राथमिक टप्प्यातल्या कॅम्प मध्ये सहभागी झाले। टप्प्याटप्प्याने एक एक करून 8 कॅम्प पार केले, त्यानंतर माझी शेवटच्या आरडी कॅम्प साठी निवड झाली। डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पुण्याहून दिल्लीत पोहोचलो। त्या दिवसापासून आमची परेड

0: खऱ्या अर्थाने सुरू झाली. सुरुवातीचे काही दिवस आपला लाईन एरिया आणि इतर प्राथमिक कामं करण्यात गेले आणि मग माझी निवड झालेल्या कल्चरल स्पर्धा सुरू झाल्या. समूह गायन आणि समूह नृत्य तसंच बॅलेसाठी गायन यात माझा सहभाग होता. साधारण आठवडाभरात या स्पर्धा संपल्या आणि आरडी कॅम्पचा दुसरा टप्पा सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळे मान्यवर आमच्या कॅम्पला भेट देण्यासाठी येत असत. मग त्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, CDS, अंतराळवीर सुभांशु शुक्ला अशा अनेक मान्यवरांनी आमच्या कॅम्पला भेट दिली. त्यांच्या या भेटी दरम्यान संपूर्ण कॅम्प एरियाची जबाबदारी सगळ्या कॅडेट्सना विभागून दिली जाते. एखादा ग्रुप बॅगेज काउंटर सांभाळतो, एखादा ग्रुप स्वच्छता गृहाची व्यवस्था पाहतो. माझी ड्युटी पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी लागली होती. आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करायचं, त्यांना नेमून दिलेल्या जागेवर नेऊन बसवायचं, कार्यक्रमादरम्यान त्यांना काय हवं नको ते पाहायचं आणि कार्यक्रमानंतर पुन्हा त्यांच्या वाहनापर्यंत नेऊन सोडायचं. या कामामुळेच मला 28 जानेवारीला PM रॅली दरम्यान PM एन्क्लोजर मध्ये बसायची आणि पंतप्रधानांसोबत ग्रुप फोटो काढायची सुद्धा संधी मिळाली.
1: वा, किती सौभाग्याची गोष्ट आहे ही खरंच. तू हे सर्व शब्दात सांगितलंस आम्हाला, पण गाण्यात सांगू शकशील?

0: किती सुंदर आपल्या सर्वांच्याच मनातल्या भावना देशाबद्दलच्या ह्या गाण्यातून तू व्यक्त केलास.
1: श्रोत्यांनो, भारताची उत्तुंग सीमा आपल्या शूर जवानांच्या पराक्रमाने सुरक्षित आहे, पण देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे ती आपल्या युवा शक्तीवर. आजचा युवा म्हणजे केवळ वयाने तरुण असलेली पिढी नाही, तर नव्या विचारांची, नव्या स्वप्नांची आणि बदल घडवण्याची ताकद असलेली पिढी आहे. विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान, कला, उद्योजकता अशा प्रत्येक क्षेत्रात आजचा युवा आपल्या देशाचं नाव उंचावत आहे. पण मग प्रश्न असा पडतो की आजचा भारत आणि भारतातली तरुणाई देशाला अभिमान वाटावा अशी आहे का? आणि आहे तर मग कशी आहे ही आजची तरुणाई? कारण आजच्या तरुणांच्या विचारातच उद्याचा भारत घडणार आहे. हातात तंत्रज्ञान, डोळ्यात स्वप्न आणि मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.
2: खरंच गैरा, आपल्या आतापर्यंतच्या गप्पांमधून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या देशात बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर युवकांचं योगदान मोठं आहे. अगदी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण स्वातंत्र्य चळवळीचा जरी इतिहास पाहिला तर वयाच्या 16व्या वर्षी इंग्रजांविरोधात मोर्चा काढून हुतात्मा झालेला नंदुरबारचा शिरीष कुमार, 18व्या वर्षी फासावर गेलेले खुदिराम बोस, त्यांचाच मार्ग स्वीकारणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, 22व्या वर्षी स्वदेशी चळवळीत बलिदान देणारे बाबू गेनू, ऐन 25 इंग्रजांशी लढा पुकारून 30व्या वर्षी प्राणांची आहुती देणारी राणी लक्ष्मीबाई आणि तिच्याही आधी आपले शिवाजी महाराज, त्यांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली होती. तसंच आजच्या युगातही अनेक क्षेत्रात तरुणाईने आपलं अस्तित्व जगासमोर सिद्ध केलंय. मग ते

अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान असो, कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, गोपालजी सारखा तरुण शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोगशाळेत असतो, मैथिली ठाकूर जेव्हा मायक्रोफोन समोर उभ्या राहतात किंवा नीरज चोप्रा भाला घेऊन मैदानावर उतरतो तेव्हा सगळं जगच श्वास रोखून त्यांना पाहत असतं. चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी 39 पदकं पटकावलीत, त्यात 13

0: माहिती कोणती?
1: अगदी बरोबर रेवा, देशाच्या विकासात शासन, प्रशासन, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू आणि बघायला गेलं तर प्रत्येक नागरिक महत्वाची भूमिका बजावत असतो. जय वीरते रणवीरते, जय सत्यते स्वातंत्र्यते, मनी आसही उजळू प्रभा, स्वातंत्र्य ही जणू देवता, हे भारता हे भारता, हे भारती हे भारता. अशा ह्या वैभव संपन्न सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची आम्ही सर्व तरुण पिढी नवा भारत सशक्त समृद्ध समर्थ स्वावलंबी बनवू आणि एका नव्या युगाचं स्वागत करू अशी आशा वाटते. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राबद्दलची जाज्वल्य अस्मिता तरामनात धुमसत राहावी आणि अनंत काळापर्यंत लोकशाही निर्भयपणे नांदावी हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना.

0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात प्रिया आमुचा भारत देशा हा युववाणीचा खास कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांच्यासोबत सादर करते होते सुजित बनसोडे. आता भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि
1: हॅपी इंडिपेंडन्स डे. बाय बाय.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. ही निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची होती. श्रोते, सायंकाळी 7 वाजता स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला उद्देशून संदेश देतील. हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकू शकाल आज रात्री 9:30 वाजता. प्रसारभारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

मुंबई केंद्र संध्याकाळचे 6:10 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

मुरारी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं घरकुल या चित्रपटातलं हे गीत होतं. गीतरचना होती ग. दि. माडगूळकर यांची, संगीत सी. रामचंद्र यांचं होतं. कृष्णा कल्ले आणि सहकलाकारांच्या आवाजात यानंतरचं गीत ऐकूया, जिव्हाळा या चित्रपटातलं, संगीतकार श्रीनिवास खळे.

0: चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत होतात.
1: श्रोतेहो अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 3rd रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला 12:00 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:20 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोते, आज ऐकूया काही देशभक्तीपर गाणी.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. देशभक्तीपर गाणी आपण ऐकत आहात भावधारा ह्या कार्यक्रमात.

वसंत बापट यांचं गीत आपण ऐकत होतात, मुंबई गायक वृंदाच्या स्वरात, संगीत कानू घोष यांचं होतं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, कार्यक्रम भावधारा.

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस सीबीआय अग्निशमन होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल अग्निशमन सेवा होमगार्ड्स नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83 अग्निशमन सेवेसाठी 4 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 1664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606 अग्निशमन सेवेसाठी 28 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 82 जणांचा समावेश आहे. त्यात तिघांना पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक कारागृह सेवेतल्या 2 राष्ट्रपती पदक 20 जणांना पोलीस शौर्य पदक 13 जणांना अग्निशमन शौर्य पदक 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक 2 जणांना अग्निशमन सेवा पदक होमगार्डमधल्या 3 आणि कारागृह सेवेतल्या 2 हे पदक जाहीर झालं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मुद्रा योजना पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ जागरण वाघ्या मुरळी परंपरेतले लोक

या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेमध्ये एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागतील. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. जालना ही सिल्क, स्टील आणि सीड सिटी झाली असून रेशीम उत्पादनातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयाला येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज जालना इथं राज्यातल्या पहिल्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीसारखा फायदेशीर पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 36,000 अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झाल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या. एकत्रीकरणामुळे 12% तर विसर्जित झाल्यामुळे 2% कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसीमधल्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. या समस्या मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचं आज सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेलं आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात त्यांनी आपल्या चिंतनशील आशयाचं गारुड निर्माण केलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी धामणसकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतीगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, सीबीआय, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1,057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्र.

0: नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र 6:55 झालेली आहेत।

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर।
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच। श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत। या संदेशाचं आम्ही थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत, सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीतून।

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश हिंदी आणि इंग्रजीतून दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. श्रोतेहो, राष्ट्रपती महोदयांच्या या संदेशाचा मराठी अनुवाद आज रात्री 9:30 वाजता आपण ऐकू शकाल.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं थेट प्रसारण उद्या सकाळी 7 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून आम्ही सहज

माननीय पंतप्रधानांच्या संदेशाचा मराठी अनुवाद उद्या रात्री 9:30 प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग उद्या सकाळी 11:05 स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र प्रादेशिक वृत्त विभागातर्फे उद्या रात्री 8:15 प्रसारित करू. स्वातंत्र्य दिन आणि युवकांचे विचार संध्याकाळी 5:30 उद्या युववाणी या आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित कार्यक्रमात. महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा उद्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 सहभाग माधुरी भट.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:58 झालेली आहेत. ऐकूया काही देशभक्तीपर गाणी.

मुंबई गायकवृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूहगीत आपण ऐकलं. यशवंत देव यांचं हे गीत होतं. संगीत कानू घोष यांचं होतं.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार। सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव। 9 कीर्तिचक्र 20 शौर्यचक्र जाहीर।

0: यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी. देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष आहे. लोकसहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातले सर्व नागरिक सुखी आणि समृद्ध होतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना त्यांनी संबोधित केलं. स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रीय साधनेत स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं.
1: स्वाधीनता के शताब्दी वर्ष 2047 तक विकसित भारत के निर्माण के लिए हम आगे बढ़ रहे हैं. अंत्योदय की भावना के साथ हमारा संकल्प है कि विकास के लाभ प्रत्येक व्यक्ति तक पहुंचे. अपनी समृद्ध विरासत और स्वाधीनता संग्राम के आदर्शों को अपनाते हुए हम आधुनिक विकास के मार्ग पर अग्रसर है. वयं राष्ट्र जागरूयाम, ये वेदवाक्य हमें प्रेरणा देता है कि हम राष्ट्र के लिए सदैव जागरूक रहे.
0: आपलं संविधान लोकांच्या भागीदारीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे देशातली विविध राष्ट्रीय अभियानं जनभागीदारीच्या तत्वावर चालवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
1: प्रतिष्ठा और अवसर की समानता तथा व्यक्ति की गरिमा हमारे संविधान के प्रमुख आदर्श है. आज साधारण पृष्ठभूमि के लोग अनेक क्षेत्रों में असाधारण योगदान दे रहे हैं. इससे मेरा ये विश्वास दृढ़ होता है कि आज के भारत में हर व्यक्ति बड़े सपने देख भी सकता है और उन्हें पूरी भी कर सकता है.
0: जगात अनेक ठिकाणी युद्ध आणि अस्थिरता असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं राष्ट्रपती या भाषणात म्हणाल्या.
1: आर्थिक अनुमानों के अनुसार भारत के विकास दर विश्व के औसत विकास दर की तुलना में दोगुनी से अधिक रहेगी. आत्मनिर्भर भारत अभियान से हमारी आर्थिक प्रगति और राष्ट्रीय सुरक्षा का आधार मजबूत हुआ है.
0: यावेळी त्यांनी देशातली विविध विकासकामं, पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या प्रगतीचा, महिला, युवा, उद्योजक आणि खेळांमधल्या देशाच्या कामगिरीचा आढावा घेतला. तसंच महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला. देशाच्या परराष्ट्र धोरणाचंही त्यांनी कौतुक केलं. संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये विविध देशांचं योग्य प्रतिनिधित्व असावं या भारताच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्याचं आणि भावी पिढ्यांसाठी त्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. श्रोतेहो, राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना संबोधित करताना ते बोलत होते. भारत आता केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणारा देश नसून जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निर्यातदार म्हणूनही उदयास आला आहे. वर्ष 2014 केवळ 46,000 कोटी रुपये असलेलं देशांतर्गत संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रपतींनी आज सेनादल तसंच इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांना विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले. त्यात 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र, 41 सेनापदकं, 3 नौसेना पदकं आणि 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. 13 जणांना हे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार असून एका व्यक्तीला दुसऱ्यांदा शौर्यचक्र आणि 5 जणांना दुसऱ्यांदा सेनापदक जाहीर झालंय. लेफ्टनंट कर्नल मनओ फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना कीर्तीचक्र जाहीर झालंय. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक

0: जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं टिहरी जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात काल संध्याकाळी भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले होते. दुर्घटना घडली तेव्हा या बोगद्यात 22 कामगार होते. त्यातील 19 जणांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अन्नधान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. सीबीडीसी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या रकमेचा वापर विविध किराणा दुकानातून धान्य खरेदीसाठी करता येणार आहे. अंमली पदार्थ तस्करीतला फरार सूत्रधार वीरेंद्र सिंग बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून ताब्यात घेऊन भारतामध्ये परत आणलं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार. सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव, 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विधी आणि सुशासन केंद्राच्या सहाय्यक प्राध्यापक वरदा सांबूस मॅडम आज आपल्यासोबत आहेत. वरदा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: वरदा मॅडम. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि उत्पादकतेच्या दृष्टीनं या अधिवेशनाचा सारांश या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही कसा मांडाल?
1: 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. 19 बैठका या अधिवेशनाच्या झाल्या. आपण जे बघितलं ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू होता. अनेक बैठका त्यांना स्थगिती दिली गेली, पण तरी सुद्धा 12 विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात संमत केली गेली. त्यामुळे एकूण याचं वर्णन राजकीय गोंधळाचं अधिवेशन, पण तरी सुद्धा विधी निर्मितीच्या दृष्टीने परिणामकारक असं आपण नक्की करू शकतो. याच्यामध्ये जे 12 कायदे केले गेले त्याच्यामध्ये MSME असतील, परीक्षा सुधारणांचा कायदा असेल, न्यायव्यवस्था आणि सुप्रीम कोर्टाचे जजेसची संख्या वाढवण्याचं बिल असेल ते पारित झालं, ट्रिब्युनल्स किंवा न्यायाधिकरण त्या संदर्भातलं बिल, कर व्यवस्था, टॅक्सेशन, खनिज क्षेत्र, सहकार क्षेत्र, डिजिटल बँकिंग अशा अनेक विषयांवर ही 12 विधेयकं मंजूर झाली.
0: मॅडम, या अधिवेशनात अपेक्षित असलेली विधेयकं कोणती होती, त्यांना मांडली गेलेली विधेयकं आणि संमत झालेली विधेयकं याबद्दल काय सविस्तर माहिती द्याल?
1: तो सरकारच्या वतीने जी विधेयकं मांडायचं प्रयोजन होतं तर त्याच्यामध्ये 2 विधेयकं जी आपल्याला पारित झालेली दिसली नाहीत ती म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक, त्या संदर्भातलं विधेयक मांडण्यात आलं पण त्याचा निर्णय मात्र संसदीय अधिवेशनात होऊ शकलेला नाहीये. तसंच FCRA म्हणजे परकीय देणगी नियमन सुधारणा कायदा, हे जे विधेयक होतं FCRA 2.0 ज्याला म्हटलं गेलं, फॉरेन फंडिंग जे भारतात येतं त्याचं नियमन करण्यासाठीच्या ज्या सुधारणा सरकारने मांडल्या होत्या त्याच्यावर फार चर्चा न होता त्या विषयावर बराचसा गोंधळही झाला आणि त्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे ते विधेयक पाठवण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती ते म्हणजे डिलिमिटेशन बिल येईल आणि त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी सरकारला लागणार आहे अशी एकूण चर्चा होती आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडी काय होतात, कुठल्या वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज त्या सरकारला मदत करू शकतात अशा पद्धतीची चर्चा त्या संदर्भात चालू होती. मात्र डिलिमिटेशन बिल टेबल झालं नाही, त्याला जोडून जे महिला आरक्षणाचं जे विधेयक होतं तेही या अधिवेशनात मांडलं गेलं नाही. आणि एक जी चर्चा आपल्याला सातत्याने ऐकू येत होती पण जे अधिवेशनामध्ये बघायला मिळालं नाही ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड, हेही विधेयक खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा असल्याप्रमाणे अपेक्षित होतं मात्र तेही यावेळेला आपल्याला संसदेच्या पटलावर बघायला नाही मिळालं. त्यामुळे मी म्हणलं तसं की साधारण ही 12 विधेयकं त्यातले 2 त्याचा निर्णय झालेला नाहीये आणि काही फक्त राजकीय चर्चांचा भाग राहिला.
0: मॅडम, आताच तुम्ही अनेक नियोजित आणि अनियोजित विधेयकांचा उल्लेख केला, त्या दृष्टीनं जर पाहिलं तर अधिवेशनाच्या काळातच नीट परीक्षेतल्या पेपरफुटी विरोधातलं आंदोलन सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवर संसदेत पेपरफुटी विरोधातलं अनियोजित विधेयक मांडलं गेलं, या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता?
1: एक तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचं म्हणजे मी सरकारचं अभिनंदन करीन की नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आणि जी काही आंदोलनं झाली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारने परीक्षा नियमनाचं विधेयक संसदेमध्ये पारित करून घेतलं. काही बरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की केवळ हा मुद्दा नीट संदर्भात आणि नीटच्या पेपरफुटी संदर्भात आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या संदर्भात नाहीये तर भारतभर होणाऱ्या विविध परीक्षा म्हणजे ज्या पद्धतीने आंदोलन आपण जंतर मंतरवर पाहिलं, दिल्लीमध्ये पाहिलं, तसंच झारखंडमध्ये, पंजाबमध्ये जी या पद्धतीची आंदोलनं झाली आणि भारतभरातल्या विविध ठिकाणी कुठल्या विविध पद्धतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असते, काही वेळेला रिझल्ट अडकले जातात, रिझल्ट लागत नाहीत, रिझल्ट मध्ये काही पुढे मागे आपल्याला नंबर बघायला मिळतात, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांना प्रतिबंध असं जे विधेयक पारित केलं गेलं संसदेच्या अधिवेशनामध्ये त्याचं नक्की स्वागत व्हायला पाहिजे.
0: पण संसदेच्या अधिवेशनाच्या या पावसाळी सत्राच्या एकंदर कामकाजाकडे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राच्या हिताचं काय होतं याबद्दल काय सांगाल?
1: जी दीर्घकालीन विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात पारित झाली त्यामध्ये अर्थातच सगळ्यात पहिलं MSME अमेंडमेंट बिल

0: जे आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसंदर्भात त्याचा नक्की परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दृष्ट्या होईल असं वाटतंय. याचं कारण महाराष्ट्र एक म्हणजे तर भारतातलं अतिशय प्रागतिक औद्योगिक राज्य आहे आणि त्यामुळे हे जे विधेयक आहे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्रातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना उपलब्ध होऊ शकतो. दुसरं म्हणजे सहकार क्षेत्रातलं जे विधेयक पारित झालं संसदेच्या अधिवेशनात त्यामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक हे पारित झालेलं आहे आणि त्यामुळे म्हणजे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे तशीच ती सहकारी क्षेत्रावर सुद्धा अवलंबून आहे. त्या सहकारी बँका असतील साखर कारखाने असतील या सगळ्या माध्यमातून आपल्याला पतपेढ्या विविध प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यामुळे हे सहकार विधेयक जे आहे त्याचा परिणाम दूध संघ कृषी सहकारी संस्था याच्यावर नक्की होणार आहे. तिसरं म्हणजे अर्थातच परीक्षा व्यवस्था आणि मी जसं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी यूपीएससी एमपीएससी पासून ते नीट जेईई या सगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरा जाणारा एक मोठा वर्ग युवा वर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हे ज्या पद्धतीने औद्योगिक आणि सहकारी राज्य आहे त्याच पद्धतीने ते शिक्षणाचं सुद्धा केंद्र आहे. त्यामुळे या सगळ्या परीक्षा विषयक सुधारणांचा परिणाम महाराष्ट्रावर नक्की होईल.
1: नक्कीच मॅडम, ही महाराष्ट्रासाठी मोठी सकारात्मक घडामोड आहे असं म्हटलं पाहिजे. त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर यंदाच्या कामकाजात देशाच्या हिताच्या दृष्टीनं दीर्घकालीन परिणामकारक ठरतील अशी कोणती विधेयकं होती असं वाटतं?
0: आपण म्हणलं तसं की परीक्षा सुधारणा विधेयक जे आहे ते काय आजच्या पुरतं नाहीये किंवा नीटच्या पार्श्वभूमीवर नाहीये तर एकूणच म्हणजे सरकारने त्या संदर्भातली समिती सुद्धा गठित केलेली आहे नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली. त्यामुळे सरकार या विषयामध्ये गांभीर्याने बघतं आहे हे तर आपल्याला नक्की कळलेलं आहे. त्यामुळे तो दीर्घकालीन विषय आहे. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक परीक्षा पद्धती कशी बनवता येईल याचा विचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. दुसरं जे विधेयक जे आपल्या खरं तर न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्या वाढवणं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस सुप्रीम कोर्टातच नव्हे तर अनेक ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट म्हणतो त्यामध्ये अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि तो आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. जेव्हा नवीन जजेसची अपॉइंटमेंट होईल किंवा एकूण जजेसची संख्या वाढली जाते आहे त्यावेळेला हा आकडा कमीत कमी व्हायला मदत होईल. त्याच्याबरोबरीने टेक्नॉलॉजीचा उपयोग त्याच्याबरोबरीने ऑनलाईन हिअरिंगचा उपयोग अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं कामकाज आणि न्यायदानाची प्रक्रिया ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल अशी आपण आशा या माध्यमातून करू शकतो. एक तर नक्की की संख्या वाढल्यामुळे जास्त हात जेव्हा आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यावेळेला न्यायदानाचं काम थोडं पटापट होऊ शकेल अशी आपण आशा करू शकतो. त्याच पद्धतीने जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक जे आहे ते खरं तर दिसताना वरवर टेक्निकल दिसतं किंवा ते अगदीच तांत्रिक वाटू शकतं मात्र ज्या पद्धतीने आधारच्या माध्यमातून आपण एक सुसूत्रता आणली गेली एकूणच ई गव्हर्नन्स मध्ये त्याच पद्धतीने बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट आणि त्याचं जेव्हा डिजिटलायझेशन होतं तर त्याचा उपयोग केवळ फक्त जन्म मृत्यूची नोंद एवढ्यापुरता न राहता त्याच्या माध्यमातून शिक्षण असेल त्याच्या माध्यमातून सरकारी योजनांचा फायदा असेल याही सगळ्यासाठी तो होणार आहे. त्याचबरोबरीने हे जेव्हा सिस्टमॅटिक प्रोसेस जेव्हा त्याची होईल त्यामुळे जे बेकायदेशीररित्या भारतात राहत असतील आणि ज्यांना काही कारणामुळे विविध प्रकारचे बेनिफिट्स जर मिळत असतील तर तेही आयडेंटिफाय होणं या विधेयकाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्याचबरोबरीने कर आणि इतर कायदे सुधारणा ज्या आहेत त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे आणि हे सगळं म्हणजे गुंतवणूक व्यवसाय आणि एका पद्धतीने आपल्याला म्हणता येईल अधिकाधिक गुंतवणूक वाढावी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढावी याही दृष्टिकोनातून हे दूरगामी ठरणार आहे. आत्ताची एकूण जागतिक व्हॉलिटिलिटी बघता किंवा जागतिक अस्थिरता बघता ही विधेयकं ही दूरगामी परिणाम करणार आहेत. ती नॅशनल सिक्युरिटी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाची ठरणार आहेत.
1: मॅडम, थोडक्यात खूप महत्वाचं कामकाज यंदाच्या अधिवेशनाच्या सत्रात झालं असं म्हणता येईल पण त्याच वेळेला दुसरीकडे यंदाचं अधिवेशन हे इतर अधिवेशनांच्या तुलनेत जास्त वेळा बाधित झालं होतं हे सुद्धा नाकारता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक आणि सत्ताधारी अशा दोघांनाही कसा समन्वय राखून हे टाळता आलं असतं आणि भविष्यात त्या दृष्टीनं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
0: संसदेचं कामकाज व्यवस्थित पार पडणं ही सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोहोची एकत्र जबाबदारी आहे. कारण संसदेचे सदस्य

0: हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकसभेत डायरेक्ट इलेक्शन मधनं आणि राज्यसभेत आपण इनडायरेक्ट इलेक्शन मधनं, पण हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ न देता ती चर्चा, ती आंदोलनं, ते मुद्दे जेव्हा रस्त्यावर आणले जातात आणि ज्याला सडक संसद अशा पद्धतीचं ग्लोरिफिकेशन केलं जातं, तो खरं तर आपल्या लोकशाहीसाठी अतिशय दुःखकारक भाग आहे. संसदीय लोकशाही ज्याचा पुरस्कार आपल्या राज्यघटनेने केला आहे, त्याचा विचार करता लोकशाही मजबूत करण्याचं काम, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम, सरकारचं उत्तरदायित्व नक्की करण्याचं काम हे संसदेमध्ये होणं अपेक्षित आहे. पण विरोधी पक्ष जर संसदेचं कामकाजच होऊ देणार नसतील तर सामान्य जनांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचायचे कसे आणि त्याचं निराकरण व्हायचं कसं, हा एक आजच्या लोकशाही समोरचा मोठा प्रश्न आहे भारतामध्ये. आणि त्याचं निराकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे, एक करदाती म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून देखील मला असं वाटतं की आपल्या सरकारने जितकं जबाबदार असलं पाहिजे तसं विरोधी पक्षांनी देखील जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, संसदेचं कामकाज होऊ दिलं पाहिजे. आपण बघितलं या अधिवेशनामध्ये की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना आवाहन केलं, किरण रिजिजू जे पार्लमेंटरी अफेअर मंत्री आहेत त्यांनी विरोधकांना आवाहन केलं. खरं तर विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांची मागणी होती की अमित शहा आपले देशाचे गृहमंत्री त्यांनी संसदेमध्ये उपस्थित राहून सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. त्याला उत्तर म्हणून अमित शहा यांनी ओम बिर्लांकडे पत्र पाठवलं की आम्ही सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत. 24 तासाचा वेळ त्यासाठी राखून ठेवला गेला तरी सुद्धा विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. संसद ही लोकशाहीचा आपला गाभा आहे, त्याच्यामधली चर्चा हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे चर्चेशिवायची संसद हा आपल्या लोकशाही समोरचा प्रस्तुत पर्याय हा अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज नीट चाललं पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून आग्रह धरला पाहिजे.
1: मॅडम, या सगळ्याच्या पलीकडे आणखी एक वैशिष्ट्य या अधिवेशनाचं म्हणता येईल, ते म्हणजे यंदाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच वंदे मातरम संपूर्ण स्वरूपात गायलं गेलंय. उद्या आपण देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे आपण कसं पाहता?
0: माझ्या दृष्टीने एक विद्यार्थिनी आणि एक नागरिक म्हणून फारच ही आनंदाची गोष्ट आहे. वंदे मातरमला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 80व्या स्वातंत्र्य दिनी संपूर्ण वंदे मातरमला त्याची हरवलेली प्रतिष्ठा एका अर्थी या नवीन कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे. नवीन कायद्यामध्ये जनगण मनाच्या बरोबरीने वंदे मातरमला प्रतिष्ठा देण्यात आलेली आहे, त्याचं कायदेशीर स्वरूप निश्चित करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये विशेष भाग जो आहे तो म्हणजे मधले काही काळ वंदे मातरम बद्दल जी काही चर्चा चालल्या होत्या की ते एकच स्टांजा म्हणला पाहिजे, मग ते कम्युनल आहे का सेक्युलर आहे, त्या कुठे ना कुठे या कायद्याच्या माध्यमातून त्यांना पूर्णविराम दिला गेलेला आहे. आणि बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेलं हे वंदे मातरम हा एकच नारा पूर्ण भारतभर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात घुमत होता. आपले अनेक नेते ज्यांनी मोठं योगदान आपल्या स्वातंत्र्य लढ्यात दिलं त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम, लोकांना एकत्र करण्याचं काम हे वंदे मातरमनी केलं होतं. आणि आज स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर का होईना पण वंदे मातरमला त्याची प्रतिष्ठा परत मिळाली आहे, जनगणमनाच्या बरोबरीने ते गायलं जाणार आहे, याचा मला एक नागरिक म्हणून अतिशय आनंद आहे.
1: मॅडम, संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनातल्या महत्वाच्या घडामोडी, महत्वाचं कामकाज याची खूप सोप्या शब्दात तुम्ही मांडणी केलीत, आमच्या श्रोत्यांपर्यंत तपशीलवार ती माहिती पोहोचवलीत, त्यासाठी आपला महत्वाचा वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: मनपूर्वक धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

शंकर रामाणी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं आणि गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंगराज लांजेवार यांचं गीत, गायलेलं आहे अनिल खोब्रागडे यांनी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे 9:30 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मी या राष्ट्रीय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आतापासून काही तासानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाचा प्रारंभ होईल. देशात आणि परदेशात राहणारे सर्व भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतात. आपला तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, तो आपण अत्यंत अभिमानाने फडकवतो. 15 ऑगस्ट 1947 च्या दिवशी

भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झाली. सर्व देशवासी स्वतंत्र भारताच्या भविष्याचे निर्माते बनले. आपण भारताचे लोक आपली स्वप्न साकार करण्याच्या संधीचा उपयोग करू शकलो पाहिजे आणि भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनण्याच्या भावनेनं काम केलं पाहिजे. यातच स्वातंत्र्याचं सार्थक आहे. निष्ठावंत विद्यार्थी आणि शिक्षक, विकासासाठी तत्पर वैज्ञानिक आणि अभियंते, आरोग्य सेवेत कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, मेहनती कामगार आणि अन्नदाता शेतकरी आपल्या प्रयत्नातून राष्ट्रनिर्मिती करत आहेत. प्रतिभावान खेळाडू, शिल्पकार तसेच कलाकार, मार्गदर्शक, विचारवंत, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधील पथकांमधील कामाला वाहिलेले सदस्य, लोकहिताच्या सेवेचे व्रत घेतलेले लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेशी संलग्न न्यायकर्मी, कर्तव्यनिष्ठ नागरी सेवक, अर्थव्यवस्थेत योगदान देणारे लहान मोठे सर्व गुंतवणूकदार, निस्वार्थी समाजसेवक आणि स्वच्छता अभियानातील आघाडीचे कार्यकर्ते आपले सर्व सफाई मित्र देशाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इतर क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेले असंख्य देशवासी तसेच संविधानात समाविष्ट असलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करणारे सर्व नागरिक राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्त्वाचे भागीदार आहेत. मी त्या सर्वांचे मनापासून कौतुक करते. तिन्ही दलांचे जवान, सर्व सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी मी त्यांचं विशेष कौतुक करते. जागतिक पटलावर भारताची सन्मान प्रतिष्ठा वाढवणाऱ्या अनिवासी भारतीयांची आणि दूतावासांमध्ये कार्यरत देशवासियांचं मी कौतुक करते. प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी आपण पुढे वाटचाल करत आहोत. अंत्योदयाच्या भावनेसोबतच आपला हा संकल्प आहे की विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपला समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचा अंगीकार करत आपण आधुनिक विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहोत. वयम राष्ट्रे जागृयाम हे वेदवाक्य आपल्याला प्रेरणा देतं की आपण राष्ट्रासाठी सदैव जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात संघर्ष केलेल्या वेगवेगळ्या विचारसरणींच्या लोकांचं ध्येय एकच होतं, भारताचं स्वातंत्र्य. स्वदेशी आंदोलनादरम्यान वंदे मातरम हे प्रत्येक नागरिकाचं गीत बनलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य देशवासी स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणा तसंच राष्ट्रनिष्ठेचे उच्च आदर्श मांडले. ज्यांच्या आदर्शांवर चालत आपला देश स्वतंत्र झाला आणि पुढे गेला त्या भारतमातेच्या सर्व महान सुपुत्रांना मी आदरपूर्वक वंदन करते. आज 14 ऑगस्टचा दिवस आपण फाळणीच्या भीषण स्मृतींचा दिवस म्हणून पाळतो. आपण त्या लाखो देशवासियांचं स्मरण करतो जे फाळणीशी संबंधित हिंसाचारात मारले गेले किंवा विस्थापनाच्या वेदना सहन करण्यास मजबूर झाले. धार्मिक हिंसाचारामुळे लाखो लोकांना निर्वासित व्हावं लागलं आणि फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या, तरीही त्यांनी आपली ओळख सोडली नाही. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाच्या फाळणीच्या गंभीर परिणामांसोबतच 550 पेक्षा अधिक संस्थानांना नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासोबत जोडणं हे सुद्धा एक अनन्य साधारण आव्हान होतं. सरदार पटेल यांनी राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणून आपल्या स्वतंत्र लोकशाहीत त्यांचं विलीनीकरण केलं. एका कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने आधुनिक भारताच्या एकतेचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावन स्मृतीस मी आदरपूर्वक वंदन करते. प्रिय देशवासियांनो, भारताच्या लोकांद्वारे निर्मित आपली राज्यघटना नागरिकांच्या सहभागावर आधारलेली आहे. लोकशाहीची जननी भारतभूमीच्या रहिवाशांमध्ये लोकसहभागाची भावना सदैव रुजलेली आहे. त्याच भावनेला नव्या ऊर्जेसोबत आपले देशवासी पुढे नेत आहेत. राष्ट्रीय मोहिमांना लोकसहभागातून पुढे नेलं जात आहे. हे आपल्या लोकशाहीचं प्रेरक

यश आहे. प्रतिष्ठा आणि संधीची समानता तसंच व्यक्तींचा सन्मान ही आपल्या राज्यघटनेची प्रमुख तत्व आहेत. आज सामान्य पार्श्वभूमीचे लोक अनेक क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देत आहेत. यामुळे माझ्यातला हा विश्वास दृढ झाला आहे की आजच्या भारतात प्रत्येक व्यक्ती मोठी स्वप्न पाहू शकते आणि ती पूर्ण सुद्धा करू शकते. आपल्या राज्यघटनेत कार्यपालिका, विधिमंडळ तसंच न्यायपालिकेच्या उत्तरदायित्वांचा स्पष्ट उल्लेख आहे. लोकप्रतिनिधींनी विधिमंडळामध्ये लोकांच्या आकांक्षा व्यक्त कराव्यात, हे त्यांचं कर्तव्य आहे. लोकहित आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना प्रत्यक्ष रूप द्यावं, हे कार्यपालिकेचं कर्तव्य आहे. तर अभावांमुळे कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहता कामा नये, हे न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाला, विशेषतः वंचित घटकांमधील लोकांना समानतेच्या आधारावर सन्मानाने वेळेत न्याय मिळाला पाहिजे. प्रिय देशवासियांनो, गेल्या एका दशकभरापेक्षा जास्तीच्या काळात आपल्या देशाने वेगाने सर्वसमावेशक विकास साध्य केला आहे. वारसा आणि विकासाच्या समन्वयाला प्राधान्य दिलं आहे. तसंच दशकांपासून विकासात बाधा ठरणारे अनेक जुने अडथळे दूर केले आहेत. आपले देशवासी महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती साजरी करत आहेत. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समानता या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक योगदान दिलं आहे. त्यांच्या आदर्शानुसार गेल्या काही वर्षादरम्यान वंचित घटकांना पुढे नेण्याच्या ध्येयाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात यशाचे नवे मापदंड प्रस्थापित झाले आहेत. 25 कोटींपेक्षा जास्त लोकांना गरिबीतून मुक्ती मिळवून देण्यात यश मिळालं आहे. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुमारे 59 कोटी खातेदार बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. यात 32 कोटींपेक्षा जास्त महिला खातेदारांचा समावेश आहे. 80 कोटी लोकांसाठी मोफत रेशनच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 60 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतची मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्मान निधी तसंच किसान क्रेडिट कार्ड्समुळे शेती, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि मधमाशी पालन यासारख्या उपक्रमांशी जोडलेल्या शेतकरी बंधू भगिनींना बळ मिळालं आहे. जगाचा इतिहास याचा साक्षीदार आहे की सांस्कृतिक आत्मबलावर आधारित विकास गतिमान आणि स्थायी असतो. सांस्कृतिक अभिमानाची भावना देशाच्या सार्वभौमत्वाला आत्मिक शक्ती प्रदान करते. ही भावना आज देशात प्रबळ होऊ लागली आहे. आपल्या पूर्वजांनी ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, अध्यात्म आणि सदाचाराचा अनमोल वारसा सोपवला आहे. आपण वारसा आणि विकासाचा समन्वय साधत पुढे वाटचाल करत आहोत. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यात आली आहे. गावांमधील छोट्या छोट्या दुकानांमध्ये तसंच फेरीवाल्यांकडेही डिजिटल पेमेंट केली जात आहेत. जगात अर्ध्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. आपले देशवासी आणि सरकारने एकत्र येऊन डिजिटल क्रांतीचं उदाहरण जागतिक समुदायासमोर मांडलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने लोककल्याणाच्या सुविधा पारदर्शक पद्धतीने घराघरापर्यंत पोहोचवल्या आहेत. आपल्या देशात महामार्ग, जलमार्ग, लोहमार्ग आणि विमानमार्ग यांच्या रूपात आधुनिक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. यामुळे नवीन उद्योगांसाठी संधी निर्माण होत आहेत, नवीन रोजगारांची निर्मिती होत आहे, तसंच गुंतवणूकदारांमधील विश्वासही वाढत आहे. प्रिय देशवासियांनो, जगातील अनेक भागांमधील युद्ध आणि अस्थिरतेचा सर्व देशांवर प्रभाव पडतो आहे. अशा परिस्थितीतही आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पुढे वाटचाल करत आहे.

आर्थिक अंदाजानुसार भारताचा विकास दर जगाच्या सरासरी विकास दराच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त राहणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे आपल्या आर्थिक प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया भक्कम झाला आहे. आधुनिक विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातही भारत जागतिक पातळीवर आघाडीचं योगदान देत आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट 2030 मधील काही उद्दिष्ट आपल्या देशाने वेळेआधीच साध्य केली आहेत. नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाला गेल्या काही वर्षात अभूतपूर्व गती मिळाली आहे. आपलं परराष्ट्र धोरण देशहितावर आधारलेलं आहे. शांती, सहकार्य, संवाद तसंच वसुधैव कुटुंबकम ही तत्व आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्तंभ आहेत. आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी तसंच परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये आपण महत्वाची भूमिका बजावत आहोत. जागतिक पटलावर आपल्या देशाचा सन्मान वाढला आहे. आपण नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. आपला प्रयत्न असाच आहे की संयुक्त राष्ट्रसंघासह बहुपक्षीय संघटनांमध्ये जागतिक समुदायाचं योग्य प्रतिनिधित्व असायला हवं. आपल्या या प्रयत्नाला अनेक देशांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रिय देशवासियांनो, नैसर्गिक साधन संपत्तीवर आपल्या भावी पिढ्यांचाही तितकाच अधिकार आहे जितका आपला आहे. आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की आपल्या कोणत्याही कृतीमुळे भावी पिढ्यांकडून या अधिकारांच्या होणार असलेल्या वापरात अजिबात घट होणार नाही. आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की आपण त्यांना अधिक समृद्ध नैसर्गिक साधन संपत्ती सोपवू शकू. आपल्या भावी पिढीला अधिक समृद्ध नैसर्गिक संसाधन देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पर्यावरण संवर्धनाप्रती असलेली आपली वचनबद्धता आपल्या परंपरेचाच भाग आहे. संताली भाषेत एक गाणं आहे. पंडित रघुनाथ मुर्मू यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, दारे गुजुग कान नेलते मिरू चेणे ये राग बयहा दाया हायागे, गुजुग कान आबोवा जाती धर्म दारे चेदाग बाबो न राग बयहा आबो अना नेलते. एक झाड पूर्णपणे सुकलेलं पाहून शोकाकुल झालेल्या पोपटाचं हे मनोगत आहे. कवी म्हणतो, हे माझ्या बंधूंनो, मरणारं झाड पाहून एक पोपट अतिशय दुःखी होऊन रडत आहे. मग बंधूंनो, मानवी संस्कृती रूपी वृक्षाचा विनाश होत असलेला पाहून आपण मानव का दुःखी होत नाही? अखिल मानव समाजाने माणुसकी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहायला हवं. हेच या गीताचं सार आहे. एक पाना फुलांनी डबरलेला वृक्ष हा नैतिक आणि निरोगी मानवी समाजाचं प्रतीक आहे. एक पेड मा के नाम तसंच लाईफ अर्थात लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट यासारख्या अभियानाद्वारे दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मुलींना प्रभावी कामगिरी करताना पाहून मला अतीव आनंद होत आहे. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यात महत्वाचं योगदान देणारी ड्रोन दीदी असो की हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर बनणारी महिला असो, विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्लासगो इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 सुवर्णपदकं मुलींनी जिंकली आहेत. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी होत आहेत. 10 कोटींपेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य आहेत. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट होतं. हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. आता आणखी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या लक्ष्याकडे देश वाटचाल करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या व्यावसायिकांपैकी 2/3 लाभार्थी या महिला आहेत. आर्थिक स्वावलंबनासोबतच महिला विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महिलांचं वाढतं प्रमाण आपल्या लोकशाहीची विशेष मिळकत आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% प्रतिनिधित्व देण्यासाठी

सन 2023 मध्ये नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केलं गेलं. या कायद्याची उद्दिष्ट साध्य केल्यामुळे महिलांना नेतृत्वाची अधिक संधी मिळेल आणि आपली लोकशाही सर्वसमावेशक होईल. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% लोक 35 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. हे युवा आपल्या देशाची मौल्यवान संपत्ती आहेत. आपल्या देशाचे तरुण हे बुद्धिमान, ध्येयनिष्ठ आणि कुशल आहेत. विविध समस्यांवर अभिनव आणि व्यावहारिक तोडगा काढणाऱ्या तरुणांना पाहून समाजाप्रती आणि देशाप्रती ते कसे वचनबद्ध आहेत याची प्रचिती येते. सरासरी 28 वर्ष वय असलेल्या तरुणांनी नुकतंच यशस्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपण करत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. अनेक युवक युवती स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबत असून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संस्कृतीचा भाग बनत आहेत. युवा उद्योजकांच्या सहभागामुळे आपल्या देशात एक सक्षम स्टार्टअप परिसंस्था तयार झाली आहे. जगातले मोठमोठे उद्योग समूह भारतीय तरुणांच्या प्रतिभा आणि चिकाटीने भारावलेले असल्यामुळे ते त्यांना विविध ठिकाणचं नेतृत्व सोपवतात. अशा युवांनी जगात भारताच्या युवा शक्तीच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे. त्यामुळे अशी युवा पिढी भारताच्या सोनेरी उज्ज्वल भविष्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ करते. आपले विद्यार्थी भारताचं भवितव्य घडवणारे आहेत. ज्याप्रमाणे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकार आणि समाजाने एकजूट असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. परीक्षा विद्यार्थ्यांसाठी संधीचं दार उघडत असतात, म्हणून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्यापक पावलं उचलत आहेत. परीक्षेमधल्या गैरप्रकारांना आळा घालणं, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक तसंच युवा वर्गासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट आहे. सरकारचे प्रयत्न आणि नव्या आर्थिक घडामोडींमुळे तरुणांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधीची माहिती घेऊन आपले युवक युवती यशाचे नवे मार्ग निवडू शकतात. युवा वर्गाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य देशाच्या भवितव्याचा पाया आहे. आपले युवा उत्साहात पुढे जात राहतील हे सुनिश्चित करणं ही कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. युवा वर्गाचा विकास आणि राष्ट्र निर्माणाचं साधन म्हणून क्रीडा क्षेत्राचा विचार केला जात आहे. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत देशातल्या सर्व क्षेत्रांसाठी क्रीडा परिसंस्था उपलब्ध करून दिली जात आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असून यशाची उत्तुंग शिखरं गाठत आहेत. आपल्या देशात एकीकडे युवा वर्ग मोठ्या संख्येने आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक चांगलं बनण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहे. 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतच्या निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांप्रती जिव्हाळा जपणं आणि त्यांच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्याबाबत सर्व समाजाने संवेदनशील राहायला हवं. प्रिय देशवासियांनो, सत्य आणि न्यायासाठी मानवता विरोधी शक्तींवर विजय मिळवण्याची भारतीय परंपरा आहे, तिचा आम्हाला अभिमान आहे. 26 जुलैला आपण कारगिल विजय दिवस साजरा केला, त्याआधी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आपल्या सैन्याच्या अद्वितीय शौर्याचं स्मरण केलं. दहशतवादाविरुद्धची ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याचं निदर्शक आहे. याद्वारे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना हा संदेश दिला गेला की ते कुठेही लपले तरी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा नक्की दिली जाईल. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या देशासोबतचा सिंधू जल करार रद्द करणं हा आपल्या देशासाठी, विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेलं एक निर्णायक पाऊल आहे. अनेक दशकांपासून देशासमोर नक्षलवादाचं गंभीर आव्हान उभं होतं.
त्यामुळे भारताला नक्षलमुक्त करणं हे मोठं यश आहे. आता नक्षलग्रस्त भागांमध्ये उत्साहाचं वातावरण असून विकासाचा सर्वसमावेशक

प्रवाह वाहत आहे. बस्तर ऑलिम्पिकमध्ये खेळाडू, बस्तर पंडुमचे कलाकार तसंच प्रेक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्राच्या सन्मानासाठी निर्माण केलेल्या मराठा सैन्याच्या परंपरेशी निगडीत 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आलं आणि यावर्षी भगवान बुद्ध यांनी पहिल्यांदा प्रवचन दिलेल्या सारनाथ या ठिकाणाचा समावेशही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला. भारतात एकीकडे भगवान बुद्धांशी निगडीत आध्यात्मिक स्मारक आहेत तर दुसरीकडे स्वाभिमान आणि आपल्या गौरवशाली परंपरेच्या रक्षणार्थ युद्ध करण्याचं आपलं सामर्थ्य दाखवणारी प्रतीकही आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, सर्व भारतीयांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्माणाचं उद्दिष्ट आहे. तेलुगू भाषेत लिखाण करणारे महान राष्ट्रवादी साहित्यिक गुर्जाडा अप्पाराव यांनी आपल्या गाण्यात सर्व भारतीयांना देशप्रेमाचा अमूल्य संदेश दिला आहे. ते म्हणतात, देश मुन्नू प्रेमे चुमन्ना, मनची अनद्दी पेंचु मन्ना. देश म्हणते मट्टी कादोय, देश म्हणते मनुष्य लोय. याचा अर्थ असा की देशावर प्रेम करा, चांगुलपणाची कास धरा. देश म्हणजे केवळ माती नव्हे, देश म्हणजे समस्त जनता होय. मला खात्री आहे की समाजाचा सहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळेच गावोगाव, प्रत्येक शहर, देशातल्या प्रत्येक घरात राहणारे सर्व लोक निरोगी, आनंदी आणि समृद्ध होतील. चला तर देशप्रेमाची हीच सर्वसमावेशक भावना घेऊन आपण सर्व स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आत्ता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता

श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमा अंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: ला ला ला ला।
1: हाय, मी शर्वरी।
2: नमस्कार, मी रोहित।
3: मी सुखदा।
1: आणि मी रेवा। आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो,
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आहात।
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
3: आपुलकी या घरात।

श्रोतो, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं थेट प्रसारण उद्या सकाळी 7 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. माननीय पंतप्रधानांच्या संदेशाचा मराठी अनुवाद उद्या रात्री 9:30 वाजता प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 12 ऑगस्ट रोजी आयोजित नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग उद्या सकाळी 11:05 वाजता ऐकता येईल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळात स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतिवीरांच्या शौर्यगाथा, सहभाग माधुरी भट, उद्या दुपारी 12 वाजता।

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नाद ब्रह्म ह्या कार्यक्रमात ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन. राग हंसध्वनी, मध्यलय रचना रूपक तालात, द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ राम खडसे यांची. ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन राग हंसध्वनी, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

श्रोतृनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग हंसध्वनी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती राम खडसे यांनी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध होतं आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अरुण कशाळकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग नंद त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात अरुण कशाळकर यांचं गायन राग नंद.

0: सुधानाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत अरुण कशाळकर यांचं गायन, त्यांनी गेलेला राग नंद आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मदन मिश्रा यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
2: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍपवरही.
0: यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

सुदूर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसही 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.